0: रामकृष्ण हरी, जीवनात काहीही एकतर्फी चालत नाही. जर तुम्हाला घेण्याची इच्छा असेल तर तुम्हाला देणे देखील शिकले पाहिजे. मग ते प्रेम असो, पैसा असो किंवा आदर सन्मान असो, जे द्याल तेच मिळवाल. त्यामुळे जगासमोर स्वतःला कितीही चांगलं दाखवण्याचा प्रयत्न केला तरी देवापासून काहीच लपत नाही. वेळ आली की तो सगळे व्याचा सकट वसूल करून घेतो. म्हणून म्हणतात की जसे आहात तसेच रहा. नंतर वेळ निघून गेल्यावर सुचलेला विचार आणि पीक जळून गेल्यावर पडलेला पाऊस यांची किंमत सारखीच असते. राम कृष्ण.
1: नमस्कार, मी आहे पुष्कर श्रोत्री आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट.

नमस्कार श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. मी आरजे शुभांगी आजच्या शुभदिन आयोरे मध्ये आपणा सर्वांचं स्वागत करते. आज 10 ऑक्टोबर हा दिवस मानसिक स्वास्थ्य आणि संवादाच्या दृष्टीने जगभर महत्वाचा मानला जातो. जागतिक मानसिक आरोग्य दिन. मानसिक आरोग्याविषयी जगभरात जनजागृती निर्माण करण्यासाठी आणि मानसिक तणावाशी लढा देणाऱ्यांना पाठबळ देण्यासाठी दरवर्षी 10 ऑक्टोबर रोजी हा दिवस पाळला जातो. शरीराच्या आजारावर औषध घेणं जितकं सामान्य आहे तितकंच मनाच्या ताणावर नैराश्यावर बोलणं गरजेचं आहे. मनाचे आजार लपवू नका, मोकळेपणाने बोला, हा संदेश हा दिवस देतो. राष्ट्रीय टपाल दिन. कालच्या जागतिक टपाल दिनानंतर आज भारतात राष्ट्रीय टपाल दिन साजरा केला जातो. देशाच्या कानाकोपऱ्यात, दुर्गम खेड्यापाड्यात पत्र, पार्सल्स किंवा बँकिंग सेवा पोहोचवून देशाला एका सूत्रात बांधणाऱ्या भारतीय डाक विभागाच्या योगदानाला सलाम करण्याचा आजचा दिवस. जागतिक स्थलांतरित पक्षी दिन. दरवर्षी ऑक्टोबरच्या दुसऱ्या शनिवारी हा दिवस साजरा होतो. सातपुड्याच्या जंगलात आणि आपल्या खानदेशातील तलावांवर हिवाळ्यात हजारो मैलांचा प्रवास करून येणाऱ्या पाहुण्या पक्ष्यांचे आणि त्यांच्या अधिवासाचे रक्षण करण्याचा हा दिवस संदेश देतो. आज भारतीय साहित्यातील एका अद्वितीय कथाकाराची जयंती, बॉलिवूडच्या एव्हरग्रीन दिवाचा वाढदिवस आणि भव्यतेचे शिल्पकार असणाऱ्या दिग्दर्शकाचा वाढदिवस. आर के नारायण. मालगुडी डेज या काल्पनिक गावातील साध्या माणसांच्या, विशेषतः चिमुरड्या स्वामीच्या भावविश्वाला अजरामर करणारे थोर भारतीय इंग्रजी लेखक आर के नारायण यांची आज 120वी जयंती. द गाईड सारख्या कादंबरीने त्यांना जागतिक साहित्यात सर्वोच्च स्थान मिळवून दिलं. साधेपणातूनही अजरामर साहित्य कसं घडतं याचं ते मूर्तिमंत उदाहरण होते. रेखा. भारतीय सिनेसृष्टीतील रहस्यमयी सौंदर्य आणि कसदार अभिनयाचं प्रतीक असणाऱ्या सदाबहार अभिनेत्री रेखा आज वयाची 72 वर्ष पूर्ण करत आहेत. उमराव जान, सिलसिला, खूबसूरत आणि खून भरी मांग यासारख्या चित्रपटातून त्यांनी आपल्या डोळ्यातील बोलकेपणाने आणि अभिनयाने रसिकांवर मोहिनी घातली. SS राजा मौली. भारतीय चित्रपटसृष्टीला बाहुबली आणि ऑस्कर विजेत्या RRR च्या माध्यमातून जागतिक पटलावर सर्वोच्च शिखरावर नेणारे द्रष्टे दिग्दर्शक SS राजामौली आज त्यांचा 53वा वाढदिवस साजरा करत आहेत. आजचा मनभावन सुविचार. शारीरिक जखम झाली की आपण लगेच मलम लावतो, तसंच मनावर झालेली दुःखाची किंवा तणावाची जखमही लपवण्याऐवजी ती जवळच्या व्यक्तीसमोर मोकळी करणं हेच खरं शहाणपण असतं. बाहेरील जग जिंकण्याआधी स्वतःच्या अंतर्मनातील विचारांशी शांततेने मैत्री करणं हाच सुखी जीवनाचा सर्वात मोठा पाया आहे. आणि आजची बोधकथा. एका महाविद्यालयात एका प्राध्यापकांनी वर्गात प्रवेश केला. त्यांच्या हातात पाण्याने भरलेला एक साधा काचेचा ग्लास होता. त्यांनी तो ग्लास उंचावून विद्यार्थ्यांना विचारलं, सांगा बरं, या पाण्याचे आणि ग्लासचे वजन किती असेल? विद्यार्थ्यांनी अंदाज लावत उत्तर दिलं, 100 ग्रॅम, 200 ग्रॅम किंवा जास्तीत जास्त 250 ग्रॅम. प्राध्यापक शांतपणे हसले आणि म्हणाले, या ग्लासचं वजन किती आहे याने फारसा फरक पडत नाही. खरा फरक याने पडतो की मी हा ग्लास किती वेळ हातात धरून ठेवतो. विद्यार्थी चकित झाले. प्राध्यापकांनी पुढे समजावून सांगितलं, जर मी हा ग्लास 2 मिनिटं हातात धरला तर मला काहीच त्रास होणार नाही, पण जर मी हाच ग्लास सलग 2 तास हातात ताणून धरला तर माझा हात दुखायला लागेल, बरोबर? आणि जर मी हा ग्लास दिवसभर खाली न ठेवता तसाच धरून राहिलो तर माझा हात पूर्णपणे बधीर होईल आणि अर्धांगवायू झाल्यासारखी असह्य वेदना मला होईल. ग्लासचं वजन बदलत नाही, पण जास्त वेळ आपण त्याला धरून ठेवू तितकं ते ओझ वाढत जातं. नक्कीच. प्राध्यापकांनी ग्लास टेबलावर ठेवला आणि म्हणाले, आपल्या मनातील चिंता, भूतकाळातील दुःख आणि ताणतणाव हे अगदी या पाण्याच्या ग्लाससारखेच असतात.
त्यांच्याबद्दल थोडा वेळ विचार केला तर ठीक आहे, पण जर तेच विचार तुम्ही रात्रंदिवस मनात धरून बसलात तर मन बधिर होतं आणि जगणं असह्य होतं. म्हणून दिवसाच्या शेवटी मनातील विचारांचा तो ग्लास खाली ठेवायला शिका. तात्पर्य हेच, मानसिक शांती हवी असेल तर जुनी दुःख आणि विनाकारण चिंता सतत वाहून नेणं थांबवा. स्वतःच्या मनाला मोकळा श्वास द्या. तेव्हा श्रोते हो, आज 10 ऑक्टोबरचा हा शनिवार आपल्याला स्वतःची काळजी घ्यायला सांगतो आणि आपल्या घराची स्वच्छता, शरीराचा व्यायाम जसं आपण करतो तसंच मनातील कचऱ्याचं काय. म्हणून आजच्या दिवशी काही संकल्प करूया. पहिला म्हणजे मानसिक आरोग्य दिनानिमित्त आज स्वतःशी प्रामाणिक राहा. जर मनात काही सलत असेल, ताण असेल, तर आपल्या जवळच्या मित्रांशी किंवा जोडीदाराशी किंवा शिक्षकांशी मोकळेपणाने बोला. रडायचं असेल तर रडून मन हलकं करा. आणि दुसरा म्हणजे वीकेंडला सोशल मीडियाचा अतिवापर थांबून आर के नारायण यांच्या मालगुडी डेज सारखे साधे निष्पाप जीवन अनुभवा. निसर्गात फेरफटका मारा आणि स्वतःच्या चेहऱ्यावर एक गोड हास्य फुलवा. खरी शुभता कुठल्याही नक्षत्रात नसते, ती आपल्या शांत चित्तात आणि समाधानी वृत्तीत असते. जोपर्यंत तुमचं मन हलकं आहे तोपर्यंत ईश्वराने दिलेला प्रत्येक दिवस शुभच असतो. आजच्या शुभदिन आयोरेमध्ये इथंच थांबूया. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ मन भवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

0: आप सुन रहे हो रेडियो मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग। आप लखानदेश, आप ली मानसर।
1: श्री राम समर्थ। राम ठेवील त्यात समाधान, हे खऱ्या भक्ताचे लक्षण जाणं। नसावे कशाचे ज्ञान, वाटावे सदा घ्यावे राम नाम, प्रपंची राखावे समाधान, हेच भक्ताचे मुख्य लक्षण जाणं। डोळे व कान यांनी होते बाह्य जगाचे ज्ञान, त्यांना लावावे नामाचे अनुसंधान। राम आणावा चित्ती, त्याचा प्रपंच करतो ही राखावी स्मृती। स्वार्थहीन व्हावे आपण, ते होईल करता परमात्म स्मरण। संधी साधून जो राहिला, तोच जगी धन्य झाला। नाटकात नट काम करी जैसे, आपण वर्तत जावे तैसे। राजा रंक होई जरी, तरी मी कोण हे जाणून राहे अंतरी। जग सज्जन दुर्जन मिश्रित, त्यातून शोधून काढावा अवचित। जो लाभेल संगतीला, रामाचे प्रेम दुणावेल त्याला। द्वेष मत्सर अहंकार वृत्ती, यांची न धरावे संगती। मानापमान करावे सहन, साक्ष ठेवून रामचरण। सर्व काही करावे, पण खरे प्रेम साधनावर असावे। अभिमान रहित राहावे, हेच शिष्याचे लक्षण जाणावे। राम व्हावा माझा, रात्रंदिवस काळजी ठेवित जा। लक्ष ठेवावे संताकडे, देह लावावा प्रपंचाकडे। गुणात उत्तम गुण आपले कळावे अवगुण। अवगुण कळले ज्याला, तो सुधारण्याच्या मार्गाला लागला। प्रथम स्वाधीन करी आपले मना, सोडावा अहंभाव विषय वासना। काही पाहिजे हे न वाटावे मना। व्यवहारात असावे दक्ष, कधी न घ्यावा विषयी लोकांचा पक्ष। दुर्जनाची संगती तीच रामाला दूर करती। म्हणून मनासे धरावा सत्संग, रामाविण दुजा नसावा रंग। उदास व्हावे एकाच वेळी, केव्हा भेटेल वनमाळी। तळमळीचे मुख्य लक्षण, दुसरे विषयाची न व्हावी आठवण। पतिव्रतेला पती जाण, तैसे साधकाला साधन जाण। मोहाला बळी पडणे, याहून नाही दुजे लाजिरवाणे। विघ्न रामसेवेत भारी, तरी आपण सांभाळावे हाती घेऊन शिरी। रामाची सेवा हा जाणावा संसार, मग सुखाने करावा व्यवहार। देवास करावा नैवेद्य अर्पण, प्रसाद घ्यावा त्याचा आपण। चित्त ठेवावे रामापाशी, ध्यास असावा त्याचा अहर्निशी। गुरुकडून घेतलेले नाम, पावन करील जगास। हा ठेवावा विश्वास, राम कृपा करील खास। देहाने नाही करता आले, मन रामापायी गुंतवले। रामाने त्याचे कल्याण केले। राम ठेवील त्यात समाधान, हेच खरे भक्ताचे लक्षण जाण। भगवंता वाचून मनी न येऊ द्यावे काही। भगवत स्वरूप तो सर्व ठिकाणी पाही। आपण व्हावे रामाचे, उदाहरण घालून द्यावे साचे। आजचे बोधवचन। नामाहून दुजे काही, सत्य त्रिवाचा नाही। निर्हेतुक घ्यावे नाम, जेणे जोडेल आत्मा राम। जानकी जीवन स्मरण। जय जय।
2: हाय, मी आहे आरजे विभूती आणि आपण ऐकत आहात रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग।
3: कृषी संदेश।

0: नमस्कार शेतकरी बंधूं, शेतकरी बंधूंनो, आज आपण चिंचेच्या संदर्भामध्ये सुधारित जाती आणि लागवड तंत्रज्ञानाच्या संदर्भामध्ये पायाभूत तंत्रज्ञान यावर थोडा उहापोह करणार आहोत. चिंच म्हटल्याबरोबर आपल्या जिभेवर पाणी सुटणं साहजिक आहे, पण या चिंचेपासून शेतकरी मोठ्या प्रमाणात पैसा करू शकतात. बरं, सर्व भागामध्ये चिंच हे फळझाड उत्तम प्रकारे येऊ शकते. चिंचेसाठी विशिष्ट अशा जमिनीची आवश्यकता नसते, अत्यंत हलक्या ते भारी जमिनीतही हे झाड चांगलं वाढू शकते. प्रादेशिक फल संशोधन केंद्र हिमायत बाग औरंगाबाद इथून चिंचेच्या 3 जाती प्रसारित करण्यात आलेल्या आहेत. त्यात प्रतिष्ठान नंबर 263 आणि अजिंठा या प्रमुख जातीचा समावेश आहे. प्रतिष्ठान साधारण आंबट नंबर 263 अति आंबट, तर अजिंठा ही अतिशय गोड चवीची जात आहे. चिंचेची अभिवृद्धी ही बियापासून रोपे तयार करून किंवा शाकीय पद्धतीनं गावठी चिंचेच्या कुंठावर कलमे करून केली जाते. बियापासून तयार केलेल्या रोपाचे गुणधर्म एकसारखे मिळत नाहीत, तसेच फळाची गुणवत्ता आणि उत्पादनात फरक पडतो. शिवाय फळधारणा उशिरा होते, त्यामुळे चिंचेची रोपे कलम पद्धतीनं करणं फायदेशीर ठरतं. शाकीय पद्धतीमध्ये 2 प्रकारच्या पद्धती अभिवृद्धीसाठी वापरल्या जातात, त्यामध्ये मृदकाष्ट भेट कलम याचा समावेश होतो. चिंचेची लागवड साधारणतः हलक्या मध्यम जमिनीत लागवडीसाठी 10x10 मीटर अंतरावर 1x1x1 मीटरचे खड्डे करून त्यात केली जाते. खड्डे साधारणतः एप्रिल मे महिन्यात खोदून आपण रान तयार करावं. त्यानंतर जून जुलै महिन्यामध्ये चांगले कुजलेलं शेणखत वरच्या थरातील माती सारख्या प्रमाणात घेऊन 1 किलो सिंगल सुपरफॉस्फेट 100 ग्रॅम कार्बाडील आणि पालापाचोळा याच्या योग्य मिश्रणानं खड्डे भरून घ्यावेत. साधारणतः पहिल्या पावसाच्या नंतर 1-2 सरी चांगल्या पडल्या की मग रोपाची लागवड करावी. हे झालं पायाभूत तंत्रज्ञान. जर चिंच लागवडीविषयी आपल्याला विस्तृत मार्गदर्शन आणि तंत्रज्ञानाची गरज असेल तर आवश्यकतेनुसार कृषी विज्ञान केंद्र कडा येथील उद्यान विद्या शाखेशी जर आपण संपर्क केला तर आपल्याला अधिक फायदा होईल. नमस्कार.
1: कृषी संदेश.

0: कृषि विभाग महाराष्ट्र शासन आत्मा आणि रेडिओ वत्सगुण द्वारा प्रसारित कृषी कार्यक्रम श्रृंखला ऐकत रहा रेडिओ वत्सगुण 90.8 FM वर आवाज वाशिमचा वाशिमचा।
1: नमस्कार शेतकरी बंधूंनो, आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूयात डोळ्यांत अंजन घालणारी नागलीची कहाणी याविषयी। तर शेतकरी बंधूंनो, दुष्काळी प्रदेशात पाण्याची उपलब्धता आणि जल व्यवस्थापनाचा विचार करताना आपल्याकडे पीक पद्धतीचा फारसा विचार होत नाही, त्यामुळे खूप आटापिटा करून पाणी उपलब्ध करून द्यायचे आणि तिथे बागायती पिके घ्यायची असा एकंदर आपला खाक्या असतो, कारण इतर पिके किफायतशीर ठरतील अशा प्रकारचं व्यवस्थापनच उभारण्यात आलेलं नाही, त्यामुळे उपलब्ध पाण्याचे व्यवस्थापन नीट होत नाही आणि काही वर्षांच्या अंतराने पुन्हा एरे माझ्या मागल्या अवस्था होऊन दुष्काळ, अवर्षण आणि पाणी टंचाई फणा काढून पुढ्यात उभी राहते। कमी पावसाच्या प्रदेशातील जमीन, हवामान आणि एकंदर परिस्थिती लक्षात घेऊन त्याला अनुरूप पीक पद्धती विकसित करणे हा दृष्टिकोन ठेवला तरच खऱ्या अर्थाने जल व्यवस्थापनाची फळे चाकता येतील। या पार्श्वभूमीवर बागायती पिकांना फाटा देऊन नागलीसारख्या दुर्लक्षित पिकांवर पुन्हा लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे। या वर्षीच्या खरीपात, श्रावणात, नारळी पौर्णिमेनंतर पाऊस गायब झाला अशा परिस्थितीत कोणत्याही पिकाची उत्पादन सरासरीपेक्षा कमी होणार हे अपेक्षितच आहे। तरीही जर एखाद्या पिकाची उत्पादकता सरासरीपेक्षा दुपटीहून जास्त वाढल्याचे सांगितले तर खरे वाटेल का? नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी नागलीच्या उत्पादनात भरघोस वाढ अनुभवली आणि तेही या दुष्काळाच्या वर्षी। नागली चाचणी रागी हे आदिवासींचे पारंपरिक पीक, त्यांच्या संस्कृतीचा अविभाज्य भाग। नागलीची शेती पारंपरिक पद्धतीने केली जाते, राब करणे, त्यावर पेरणी, नंतर टोचून लागवड केली जाते। सहसा कोणतेही खत वापरले जात नाही, उताराच्या मुरबाड शेत जमिनीवर हे पीक घेतले जाते। या शेत जमिनीला बघितल्यावर इथे काही पेरल्यावर उगवले असे वाटणार नाही। पाण्याचा निचरा होणारी अशीच जमीन नागलीसाठी वापरली जाते। मागच्या वर्षी उन्हाळ्यात आम्ही शेतकऱ्यांशी नागलीविषयी बोलायला लागलो तेव्हा चर्चेमध्ये कीड रोग प्रादुर्भाव हाच महत्वाचा मुद्दा पुन्हा पुन्हा पुढे येत होता। आम्ही कष्ट खूप करतो, आम्हाला नागली हवी आहे, कमी पडते, पण कीड रोगामुळे नासून जाते असे शेतकरी सांगायचे। एकूण उत्पादन खूपच कमी मिळते। या पार्श्वभूमीवर आम्ही एक प्रयोग करायचे ठरवले। नागलीची उत्पादकता वाढवण्यासाठी काही साधे बदल करून बघावे असे नियोजन केले। इगतपुरी, त्र्यंबकेश्वर आणि पेठ परिसरातील एकूण 9 गावांमध्ये 150 अधिक शेतकरी त्यासाठी तयार झाले। एकूण 100 एकरावर हा प्रयोग आखला। शेतकऱ्यांनी निक्षून सांगितले की जरी आम्ही वेगळी पद्धत करून बघायला तयार आहोत तरी आम्ही बियाणे घरचेच वापरणार आणि ज्या जमिनीवर करतो तेथेच करणार। त्यांचे हे दोन्ही मुद्दे मान्य करण्यासारखेच होते। नागलीची लागवड आणि संगोपन करण्याच्या पद्धतीत काही साधे बदल, कीड रोग नियंत्रण, घरी तयार करून सेंद्रिय खते वापरणे अशी त्यांनी एक विशिष्ट लागवड पद्धत ठरवली। या पद्धतीची आखणी करताना आमचा आंध्र प्रदेश मधील वासन या संस्थेचा अनुभव तसेच रिवायटलायझिंग रेनफेड ऍग्रिकल्चर नेटवर्कच्या मदतीने सुरू असलेल्या ओडिशा मिलेट मिशनच्या कामाचा अनुभव उपयुक्त ठरला। या पद्धतीत खूप निराळे, पूर्णपणे नवीन असे काही नव्हते, पण इथल्या परिस्थितीचा अभ्यास करून पेरणीपासून सोंगणी, बीज साठवण पर्यंतच्या प्रत्येक टप्प्याची आखणी केली। अश्विनी कुलकर्णी म्हणतात, त्यांनी सुचवलेल्या पद्धतीत बीजामृत वापरून बीज प्रक्रिया, राबाच्या ऐवजी गादी वाफे, गादी वाफ्यावर शेणखत, लागवडीच्या वेळी विशिष्ट अंतरावर एका रेषेत पुनर्लागवड, लागवडीच्या वेळी जीवामृत, नंतर सायकल विडरने निंदणी, मटका खताचा वापर असे काही ठरवले आहे। महत्वाचे म्हणजे रोग कीड होऊ नये म्हणून दर 2-3 आठवड्याने नीम अर्काची फवारणी, शेतीच्या बाजूने झेंडूची लागवड असे प्रयत्न करायचे ठरवले। पेरणीपासूनच काही ना काही कीड रोग येत होते। कीड रोग लवकर ओळखणे अत्यंत गरजेचे असते। प्रादुर्भाव लगेच लक्षात येऊन ताबडतोब फवारणी केल्याने कीड रोग आटोक्यातही येत होते। कीड रोगाचे नियंत्रण असे होऊ शकते हेच खूप विश्वास वाढवणारे ठरत होते। शेतकरी आपण नागली वाचवू शकतो हे पाहून खूप समाधान व्यक्त करत होते. खताचे वेगवेगळे प्रकार शिकून घेऊन वापरत होते. पण शेवटी शेवटी पावसाने दगा दिल्यावर शेतकरी मात्र हताश झाले. जेव्हा 4 आठवडे सलग पाऊस आला नाही तेव्हा भात, वरई, खुरसणी अशी आजूबाजूचे पिके सुकताना दिसत होती. तेव्हा नागली मात्र जास्त काळ हिरवाई टिकून आहे असे दिसले. नागलीला काटक पीक का म्हणतात त्याचा अनुभव आला. हवामान बदलाच्या आव्हानाला प्रतिसाद देण्यासाठी जे विविध अभ्यास होत आहेत त्यामध्ये दुष्काळाचा सामना करू शकणारे पीक म्हणून नागली महत्वाची ठरत आहे. नागली ही दुष्काळा वातावरणातील बदलांना तोंड देऊ शकणारे सहनशील पीक आहे. तेव्हा नागली हे पीक आता फक्त आदिवासींसाठीच नाही तर अन्य धान्याच्या उत्पादन संबंधीच्या धोरणात महत्वाचे स्थान मिळवत आहे. नागलीचे पौष्टिक मूल्य सर्वश्रुत आहे. नाशिकचे डॉक्टर औटी महाराष्ट्रातील नागलीच्या विविध प्रजातींतील पौष्टिक मूल्यांचे संशोधन अनेक वर्ष करीत आहेत. नागली हे कॅल्शियम, कार्ब, विविध क्षार, लोह अशा घटकांनी युक्त धान्य आहे. या धान्याच्या मधुमेहाच्या रुग्णांना अधिक फायदा होतो असेही अभ्यास सांगतात. म्हणून हे धान्य आता आदिवासींच्या जेवणात नाही तर शहरातल्या मध्यमवर्गीयांच्या खाण्यातही पोहोचले आहे. त्यामुळे या धान्याला एक नवीन बाजारपेठ तयार होत आहे. गेल्या काही वर्षात नागलीचे विविध पदार्थ शहरातल्या दुकानात दिसत आहेत. या पदार्थांची मागणीही वाढत आहे पण ते पूर्ण करता येईल एवढी उत्पादन वाढ होत नाहीये. या पार्श्वभूमीवर अश्विनी कुलकर्णी म्हणतात, त्यांच्या प्रयोगात नागलीची सरासरी उत्पादकता 2.4 क्विंटल वरून 8.1 क्विंटल वर पोहोचली आहे. ही वाढ त्यांनाही अचंबित करणारी आहे. या प्रयोगात नागलीच्या उत्पादन खर्चात 1,000 रुपयांपेक्षा कमी वाढ आहे. जरी गादी वाफे, पुनर्लागवड, निंदणी यासाठी काही प्रमाणात मजूर दिवस वाढले तरी राब करायचा नाही असा निर्णय घेतल्याने त्यासाठी एरवी लागणारे मजूर दिवस मात्र कमीही झाले. कारण राब करण्यासाठी पालापाचोळा गोळा करणे, पसरवून वाळवणे आणि मग तो जाळणे असे बरेच महिने चालणारे ते काम असते. नागलीच्या उत्पादकतेत वाढ झाल्याने शेतकऱ्यांना नागलीचे जादा उत्पादन मिळाले. तरीही ही शेतकरी कुटुंबे नागली विकायला तयार नाहीत. आज जर नागली विकली तर त्यांना 16 ते 20 रुपये प्रति किलो भाव मिळतो आहे. पण तेच परत बाजारात जाऊन नागली विकत घेतली तर 35 रुपये किलोच्या खाली दर नाही. तेव्हा दुष्काळाच्या वर्षी इतर उत्पन्नात घट झालेली असताना हीच नागली वर्षभर पोटाला पुरेल असे त्यांचे म्हणणे आहे. हा विचार पटण्यासारखाच आहे. यावरून आपल्याला लक्षात येईल की नागलीचे उत्पादन काही पटीने वाढायला हवे आणि त्यासाठी उत्पादकता वाढवणे हाच पर्याय आहे. उत्पादकता वाढीचे हे असे प्रयोग इतर ठिकाणीही पोहोचायला हवे तरच शहरांना नागलीचा पुरवठा वाढू शकेल. नागलीची उत्पादकता वाढल्याने शेतकऱ्यांना दुष्काळाच्या वर्षी घरात पुरेसे अन्न आहे हा दिलासा वाटतो. आदिवासी भागातील कुपोषणाच्या परिस्थितीत ही खूप मोठी उपलब्धी वाटते. वाढलेले उत्पन्न घरीच ठेवले, विकले नाही म्हणजेच आर्थिक उलाढाल झाली नाही म्हणून त्याचे मोल कमी ठरवणे अत्यंत चुकीचे होईल. पण जर विकण्या एवढे नागलीचे उत्पादन शेतकऱ्यांकडे झाले तर शेतकऱ्यांच्या कौटुंबिक अन्न सुरक्षा आणि पौष्टिक अन्नाची पूर्तता याच्या पुढे जाऊन हे पीक शेतकऱ्यांना आर्थिक उत्पन्नही मिळवून देऊ शकते. आज नागलीसाठी सरकारी प्रोत्साहन स्वरूप मदत नगण्य आहे. शेतकरी नागलीसाठी बाहेरची खते वापरत नाही तेव्हा खतांच्या अनुदानाचा इथे फायदा नाही. नागलीसाठी पीक कर्ज घेत नाहीत म्हणून विमाही उतरवला जात नाही. नागलीसाठी वापरली जाणारी जमीन इतर कोणत्याही पिकासाठी योग्य नाही अशी उतरंडीची जमीन खूप कष्टाने शेतकरी लागवडीखाली आणत आहेत. त्यांनी वर्षानुवर्षे हे पीक जपून ठेवले आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांकडे सरकारने दुर्लक्ष न करता त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ठोस पावले उचलली पाहिजेत. खरं तर सरकारने नागलीला 29 रुपये प्रति किलो हमीभाव जाहीर केलेला आहे. परंतु हमीभावाने सरकारी खरेदी फक्त कर्नाटक आणि ओडिशा या राज्यांतच काही प्रमाणात झाली आहे. रेशनच्या कायद्यात भरडधान्यांना महत्व द्यावे, ते खरेदी करून रेशनवर वितरित करावे असे म्हटले आहे. पण आपल्या राज्यात तसे अजून होत नाही. ज्वारी, बाजरी, नागलीची भाकरी खाणाऱ्यांना मुकाट्याने रेशनवरचा गहू घ्यावा लागतो. या धोरणात बदल करायला हवा. महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यात अजूनही माता बाल कुपोषणाची समस्या गंभीर आहे. अशा वेळी नागली सारखे धान्य, त्याचे पौष्टिक खाद्यपदार्थ करून आश्रमशाळा, अंगणवाडी, माध्यान्ह भोजन यामध्ये समावेश केला तर त्याचा नक्कीच फायदा होईल. बाहेरून मागवून पदार्थ देण्यापेक्षा स्थानिक उत्पादन खरेदी करून ते स्थानिक तरुणांच्या गटाला वा महिला बचत गटांना देऊन त्यांचे पौष्टिक पदार्थ तयार करून घेता येतील. स्थानिक तरुणांना यात उद्यमशीलतेतून रोजगाराची संधी आहे. या सर्व दृष्टिकोनातून धोरणात्मक विचार करणे उचित ठरेल. अश्विनी कुलकर्णी म्हणतात, त्यांच्या प्रयोगात त्यांनी असेही अनुभवले की पावसाने दडी मारल्यावर ज्या 1-2 शेतकऱ्यांना 2 किंवा 3 पाणी देता आले त्यांच्या पिकाची उत्पादकता 12 क्विंटलच्या पुढे गेली. फक्त 2 पाणी देऊन अन्न सुरक्षिततेत दुपटीने वाढ होते हे नवीन नाही, पण यावरून एक साधी योजना सुचते. आदिवासी भागात जेथे मुख्यत्वे जिरायती शेती होते तेथे पावसाचा ताण पडला तर उत्पादनात खूप घट होते आणि आधीच गरिबीत असलेल्या कुटुंबांना अधिक कठीण परिस्थितीत ढकलले जाते. अशा वेळी गावात शेतकऱ्यांच्या गटाला पाण्याची मोटार पंप आणि पाईप दिले, त्यांनी ते आळीपाळीने वापरून पिकाला पाणी दिले तर नुकसान टळू शकते. पाण्याचा स्रोत ही शेतकऱ्यांची जबाबदारी, असा संच त्यांना अनुदान रूपाने मिळावा अशी योजना आखणे शक्य आहे. खरीपात 2-4 वेळा पाणी देता आले तरी छोट्या गरीब जिरायती शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळतो. शेतकऱ्यांना नवीन सुलभ पद्धतीने उत्पादकता वाढीचे प्रशिक्षण मिळणे आवश्यक आहे. हारतुरे आणि भाषणे असे कार्यक्रम भरपूर होतात, पण त्यातून माहिती, ज्ञान, शंका समाधान होत नाही. हे खर्च वाया जातात. याऐवजी प्रत्येक गावातील तरुण शिकलेल्या मुलामुलींचे सातत्याने प्रशिक्षण घेत राहिले तर पारंपरिक पिकांच्या उत्पादकतेतही भरपूर वाढ होऊ शकते, पण साधे आणि सोपे वाटणारे बदल घडवून आणणे अधिक कठीण असते. नागली सारख्या पिकांच्यावर काम करणे म्हणजे अनेक प्रश्नांना एकाच वेळी कवेत घेणे आहे. आदिवासींच्या अन्नधान्य सुरक्षेचा प्रश्न, आदिवासींचे आर्थिक उत्पन्न वाढवण्याचा प्रश्न, आदिवासी भागातील कुपोषणाचा प्रश्न, हवामान बदलाचा प्रश्न आणि दुष्काळाचे 2 हात करण्याचा प्रश्न असा मोठा पट आहे. म्हणून जल व्यवस्थापनाचा विचार करताना नागलीला पुन्हा उर्जित करणे आवश्यक आहे. तर शेतकरी बंधूंनो, आताच आपण डोळ्यांत अंजन घालणारी नागलीची कहाणी याविषयी माहिती ऐकत होतात. यानंतर कार्यक्रमात आता आम्ही माहिती देत आहोत दुष्काळ आणि त्यावरील उपाययोजना याविषयी. तर शेतकरी बंधूंनो, आपा सर्वांना माहितीच आहे की दुष्काळ हा एक नैसर्गिक धोका आहे. जेव्हा अपेक्षेपेक्षा कमी किंवा सामान्यपेक्षा कमी पाऊस पडतो तेव्हा ही परिस्थिती एक हंगामी किंवा जास्त कालावधीपर्यंत कायम राहते. तेव्हा मानवी क्रियाकल्पांसाठी आणि गरजा पूर्ण करण्यासाठी पाणी अपर्याप्त असते, त्यास आपण दुष्काळ असे म्हणतो. तर शेतकरी बंधूंनो, हा दुष्काळ मुख्यतः 3 विभागात मोडला जातो. त्यातला पहिला विभाग म्हणजे मध्यमावर आधारित दुष्काळ. हा दुष्काळ कुठे झाला त्यास मध्यमावर आधारित दुष्काळ असे म्हणतात. मध्यमावर आधारित दुष्काळाची आणखी 3 विभागात विभागणी करता येते. त्यातला पहिला विभाग म्हणजे मृदेचा दुष्काळ. या मृदेच्या दुष्काळामध्ये जेव्हा जमिनीतील ओलावा पिकाच्या उच्चतम बाष्पीभवनाच्या गरजेस पूर्ण करू शकत नाहीत त्यास आपण मृदेचा दुष्काळ असे म्हणतो. या माध्यमावर आधारित दुष्काळ यातला दुसरा भाग म्हणजे वातावरणाचा दुष्काळ. जेव्हा हवेतील आर्द्रता कमी होते, तापमानात वाढ होते आणि कोरड्या वाऱ्यामुळे झाडातील ओलावा कमी होते तरी जमिनीत पुरेसा ओलावा असतो अशा परिस्थितीस वातावरणाचा दुष्काळ असे म्हणतात. शेतकरी बंधूंनो, सोबतच मध्यमावर आधारित दुष्काळातला तिसरा विभाग म्हणजे शारीरिक दुष्काळ. जेव्हा झाडाची मुळे म्हणजेच शारीरिक विकृतीमुळे जमिनीत उपलब्ध ओलावा शोषून पिकांच्या उच्चतम बाष्पीभवनाच्या गरजा पूर्ण करण्यास असमर्थ असतात अशा परिस्थितीस शारीरिक दुष्काळ असे म्हणतात. शेतकरी बंधूंनो, या दुष्काळाचा दुसरा विभाग म्हणजे घटनेच्या वेळेवर आधारित दुष्काळ. हा दुष्काळ पिकाच्या कोणत्या अवस्थेत आला त्यावर आधारित दुष्काळास घटनेच्या वेळेवर आधारित दुष्काळ असे म्हणतात. शेतकरी बंधूंनो, याचे सुद्धा 4 प्रकार पडतात. त्यातला पहिला प्रकार म्हणजे हंगामाच्या सुरुवातीस आलेला दुष्काळ. जेव्हा मान्सूनचे आगमन उशिरा होते किंवा मान्सूनची सुरुवात होतेच लगेचच खंड पडतो, मुख्यतः जेव्हा पीक पेरणीच्या किंवा उगवणीच्या अवस्थेत असते तेव्हा हंगामाच्या सुरुवातीस आलेला दुष्काळ असे आपण म्हणतो. शेतकरी बंधूंनो, हंगामाच्या मध्यांतर आलेला दुष्काळ म्हणजेच जेव्हा पीक वाढीच्या अवस्थेत असते आणि मान्सूनच्या पावसात खंड पडतो.
2: तसेच हंगामाच्या शेवटी आलेला दुष्काळ म्हणजेच जेव्हा पीक पुनरुत्पादन अवस्थेत असते आणि मान्सूनच्या पावसात मध्ये खंड पडतो आणि मान्सूनच्या पावसाचा शेवट होतो. या घटनेच्या वेळेवर आधारित दुष्काळाचा शेवटचा प्रकार म्हणजे हंगामी दुष्काळ. यामध्ये शेतकरी बंधू 9 वर्षभरात असा काळ असतो जेव्हा पाऊस पडत नाही आणि नेहमी हवामान कोरडे असते. महाराष्ट्रात फेब्रुवारी ते मे महिन्याच्या दरम्यान जवळपास पाऊस पडतच नाही. तर शेतकरी बंधूंनो, या दुष्काळाचा तिसरा विभाग म्हणजे पाणी स्त्रोतांवर आधारित दुष्काळ. या दुष्काळाचा पाण्याच्या कोणत्या स्त्रोतावर परिणाम होईल यास पाणी स्त्रोतांवर आधारित दुष्काळ असे म्हणतात. यामध्ये शेतकरी बंधूंनो 3 विभाग पडतात. यातला पहिला विभाग म्हणजे हवामानाचा दुष्काळ. जेव्हा एखाद्या ठिकाणीच वास्तविक पर्जन्यमान तिथल्या दीर्घकालीन सरासरीच्या 75% कमी असते त्यास आपण हवामानाचा दुष्काळ असे म्हणतो. सोबत शेतकरी बंधूंनो कृषी विषयक दुष्काळ. जेव्हा जमिनीतील ओलावा पिकाच्या पाण्याची गरज पूर्ण करण्यास असमर्थ असतात अशा परिस्थितीस कृषी विषयक दुष्काळ असे म्हणतात. या प्राणी स्त्रोतांवर आधारित दुष्काळातला तिसरा विभाग म्हणजे जलविज्ञानासंबंधीचा दुष्काळ. जेव्हा एखाद्या ठिकाणी कमी पर्जन्यमानामुळे पाण्याचे स्त्रोत जसे नदी, नाले, तलाव, तळी, विहिरी कोरड्या पडतात आणि जमिनीतील पाण्याची पातळी कमी होते त्यास पाणी स्त्रोतांवर आधारित दुष्काळ असे आपण म्हणतो. तर शेतकरी बंधूंनो, या दुष्काळ संकेतांक म्हणजे एखादी पद्धत ज्यावरून दुष्काळ आहे की नाही याची खात्री केली जाते. तर शेतकरी बंधूंनो, अशी अनेक प्रकारची दुष्काळ संकेतके आहेत. त्यातील काही प्रसिद्ध अशा दुष्काळ संकेताबद्दल आज आपण जाणून घेऊया. तर शेतकरी बंधूंनो, दीर्घकालीन सरासरी पावसाची टक्केवारी हा सर्वात सोपा निर्देशांक आहे. वास्तविक पावसाच्या प्रमाणास दीर्घकालीन सरासरी पर्जन्यमानाने भागून 100 गुणले तर हा निर्देशांक प्राप्त होतो. एका राज्यासाठी आणि एका हंगामासाठी हा निर्देशांक फार उपयोगी आहे. भारतीय हवामानशास्त्र विभाग या निर्देशकांचा वापर करतो. पावसाची परिस्थिती आणि दुष्काळाची गंभीरता या दीर्घकालीन सरासरी वरून मोजता येते. शेतकरी बंधूंनो, दशकांक निर्देशांक. यामध्ये पडलेल्या पावसाची प्रतवारी क्रमवारी केली जाते. 10% गट तयार केले जातात. त्या गटांची 5 वर्गात मांडणी केली जाते आणि या निर्देशांकास दीर्घकालीन पावसाच्या आकडेवारीची गरज असते. आफ्रिकेतील महाद्वीपात हा निर्देशांक वापरला जातो. 5 पैकी 4 वर्षातील पावसाचे प्रमाण किती होते यावर हा निर्देशांक आधारित असतो. दर आठवड्यातील पिकाची परिस्थिती ही पाहणी केली जाते आणि पीक स्थितीतील बदलास लवकर प्रतिसाद मिळतो. पामर दुष्काळ तीव्रता निर्देशांक. हा निर्देशांक पुरवठ्यामध्ये असलेली असामान्यता मोजते. हा पर्जन्यमान, तापमान आणि स्थानिक उपलब्ध पाणी यावर आधारित आहे. हा निर्देशांक मोठ्या प्रमाणात वापरला जातो. हा हवामान असामान्यता मोजतो. हा निर्देशांक अत्यंत दुष्काळ ते अत्यंत ओलावा या 9 भागांमध्ये विभागला जातो. शेतकरी बंधूंनो, सोबतच प्रमाणित पर्जन्यमान निर्देशांक. या पर्जन्यमान उणे दीर्घकालीन पावसाची सरासरी यास प्रमाणित वीज चलनाने भाग दिला तर प्रमाणित पर्जन्यमान निर्देशांक मिळतो. या निर्देशांकाने प्रत्यक्ष वेळी दुष्काळाची देखरेख शक्य आहे. गणना करणे सोपे आहे आणि गणना करण्यासाठी 30 वर्षातील पावसाची आकडेवारी आवश्यक आहे. पृष्ठभागावरील पाणी पुरवठा निर्देशांक. जलविज्ञान आणि हवामानशास्त्र या दोन्ही वैशिष्ट्यांचा समावेश या पृष्ठभागावरील पाणी पुरवठा निर्देशांक यामध्ये केला जातो. यात हिमथर, पाण्याचा प्रवाह, पर्जन्यमान आणि जलाशयाच्या स्थितींची आवश्यकता असते. ते -4.2 ते +4.2 दरम्यान आहे. हे निर्देशांक अत्यंत गंभीर दुष्काळ प्रसंगासाठी योग्य नाही. राष्ट्रीय पर्जन्यमान निर्देशांक. खंड पातळीवर पर्जन्यमानाची रचना आणि असामान्यता याची तुलना केली जाते. देशाच्या आणि वर्षाच्या दरम्यान तुलना केली जाते. हा निर्देशांक पावसाच्या प्रमाणावर आधारित नाही. शेतकरी बंधूंनो, या दुष्काळाचे काही परिणाम आहेत. ते म्हणजे जमिनीतील ओलावा कमी होतो, भूजलाची पातळी कमी होते, शेतातील उत्पादन कमी होते, विजेवर वीज निर्मिती कमी होते, अर्थव्यवस्थेवर प्रतिकूल परिणाम होतो, औद्योगिक उत्पादनात घट होते, वाळवंटाची शक्यता असते आणि पृष्ठभागावरील पाण्याचा प्रवाह यात घट होते. शेतकरी बंधूंनो, या दुष्काळादरम्यान वनस्पतीमध्ये काही शारीरिक बदल होतात. ते म्हणजे प्रकाश संश्लेषण कमी होते, एन्झाईमची कार्यशीलता बदलते, फॉर्म आणि सामग्रीमध्ये बदल करणे, ऑस्मोलाइट्स यांचा संचय होतो त्यामुळे झाडांची वाढ खुंटते आणि वनस्पती वाढ कमी होते. शेतकरी बंधूंनो, दुष्काळ किंवा कमी पाऊस यास कारणीभूत स्थिती असते ती म्हणजे हिंद महासागरावर उच्च दाब आणि प्रशांत महासागरावर कमी दबाव. हिंद महासागर आणि दक्षिण पूर्व आशिया इथे वरच्या दिशेऐवजी खालच्या दिशेने वाहणारे वारे, अल निनोची विसंगती आणि कमी मान्सून दुष्काळाच्या काळात थोडे अवदाब, नकारात्मक दक्षिणी हेलकावा निर्देशांक हे दुष्काळ आणि कमी पाऊस यास कारणीभूत स्थिती आहे. या दुष्काळाच्या अभ्यासामध्ये महत्वाचे घटक म्हणजे दुष्काळाची तीव्रता आणि दुष्काळाच्या तीव्रतेचे प्रमाण, तसे सोबतच पावसाच्या पातळीचे मोजमाप केले जाते. दीर्घ काळापर्यंत कायम असलेल्या कमी पावसाचे प्रमाण दर्शवते ते म्हणजे दुष्काळ कालावधी. या दुष्काळाचे विस्तीर्ण क्षेत्रफळ दर्शवतात ते म्हणजे क्षेत्रीय वितरण, कालबाधित वितरण. पिकांच्या उत्पादनात दुष्काळाची वेळ महत्वाची आहे. उदाहरणार्थ, हंगामाच्या सुरुवातीस आहे की हंगामाच्या मध्ये आहे की हंगामाच्या शेवटी किंवा येणारा दुष्काळ आहे. शेतकरी बंधूंनो, या विशिष्ट कालावधीत दुष्काळ येण्याची संभाव्यता किंवा त्याची वारंवारिता याची माहिती दुष्काळ नियोजन करण्यास मदत करते. या दुष्काळामुळे पीक उत्पादन, वीज उत्पादन आणि सामाजिक आर्थिक प्रभावांवर परिणाम होतात. तर आज आपण जाणून घेऊ की दुष्काळ येण्याआधीचे पूर्व उपाय काय असायला पाहिजे. तर आपण शेतकरी बंधूंनो, सरी आणि वरंबे यात पाण्याचे संरक्षण करणे गरजेचे आहे. खोल नांगरणी

14 दिवसांचा विलंब झाल्यास उत्पन्न प्रचंड कमी होते. शेतकरी बंधूंनो, रंगपिके, औषधी आणि सुगंधित पिके यांची शेती जिरायती शेतीत उच्च नफा मिळवण्यासाठी मदत करू शकतात. रेताळ मातीमध्ये पट्टा पद्धतीने पेरणी करणे, गल्ली पद्धतीने पीक घेणे, आळीपाळीने पीक घेणे, उद्यान किंवा कृषी चारा प्रणालीचा वापर करणे, या पिकांच्या विविधीकरणामुळे सुद्धा आपण हा दुष्काळ टाळू शकतो. अनेक पीक पद्धतीत पाण्याची उपलब्धता आणि पिकाची गरज यात सामंजस्य नसतो. अशा वेळी पिकाला इतर योग्य पिकासोबत बदलवले जाते. शेतकरी बंधूंनो, पोषण व्यवस्थापन आणि सेंद्रिय पुनर्रचन यामध्ये पेरणी दरम्यान थोड्या प्रमाणात नत्र आणि स्फुरद याचा वापर करणे, तसे सोबतच पिकाच्या नंतरच अवस्थेत विभागून नत्राचा वापर करणे, यामुळे सुद्धा आपण दुष्काळाचे उपाय करू शकतो. तर शेतकरी बंधूंनो, या दुष्काळाची देखरेख किंवा दुष्काळाची पूर्वतयारी कशी करायची? तर ती म्हणजे जमिनीची पूर्वतयारी करणे, जेणेकरून जास्तीत जास्त ओलावा साठवता येईल. कृषी तंत्रज्ञान पद्धतीचा वापर करणे, जेणेकरून जमिनीची धूप जमिनीतून आणि पिकातील बाष्पीभवन कमी होईल. अल्प कालावधीच्या किंवा कमी पाण्याची आवश्यकता असलेल्या दुष्काळ सहनशील पिकांची निवड करणे, उदाहरणार्थ कॅस्टर, सूर्यफूल, ज्वारी इत्यादी पेरणीची तारीख अशा पद्धतीने नियोजित करते, जेणेकरून दुष्काळाची जास्त संभावना असते तेव्हा पिकाची वाढ आणि पुनरुत्पादक अवस्था नसाव्यात. योग्य पिकांची निवड करणे आणि पेरणी करणे, हवामानास अनुकूल असलेल्या विविध घटकांचे व्यवस्थापन करणे, जीवनावश्यक सिंचन करणे, बाष्पीभवन कमी करण्यासाठी पिकांची घनता कमी करणे, मातीची आर्द्रता राखण्यासाठी शेतीविषयक पद्धती जसे भूमी आच्छादन, बाष्पीभवन रोखण्याच्या रसायनाचा वापर जेणेकरून बाष्पीभवन कमी होईल, जमिनीवर पडलेल्या अतिरिक्त पाण्याचे वाहण्यावर प्रतिबंध लावणे आणि त्याचा पुनर्क्रमण करणे म्हणजेच रिसायकलिंग करणे. तर शेतकरी बंधूंनो, या संसाधनाची उपलब्धता आणि मर्यादा आहेत. ते म्हणजे नैसर्गिक संसाधने, मानवी तज्ञता, मूलभूत संरचना आणि भांडवल, आर्थिक संकट आणि माहिती संकलन खर्च, या दोघांत संपर्क आणि समजूतदारपणा निर्माण करणे, थेट आणि विस्तृत संपर्क साधणे, संशोधन संस्थांच्या शिफारसी स्वीकारणे, योजनांचे मूल्यांकन करणे आणि अद्ययावतता आणणे, परिचालन मूल्यांकन, दुष्काळानंतरचे मूल्यांकन, पाणी संरक्षण कसे करायचे याबाबतची माहिती, दुष्काळाची तीव्रता कमी करण्याबाबतची माहिती आणि शिक्षण, सार्वजनिकरित्या सादरीकरण, दुष्काळ प्रवण हंगामापूर्वी योजना जाहीर करणे आणि त्यांची अंमलबजावणी करणे, सार्वजनिक घोषणा आणि सूक्ष्म दुष्काळ संवेदनशील योजना मांडणे आणि त्यांना प्रसार माध्यमांना सूचना देणे, दुष्काळावर देखरेख करणे, दुष्काळाचा प्रभाव याची पडताळणी करणे, त्यांना प्रतिसाद देणे आणि तीव्रतेस कमी करणे, दुष्काळाच्या वेळी विकास योजनांचे पर्यवेक्षण आणि समन्वय साधणे, दुष्काळाच्या वेळी योजनांची अंमलबजावणी करणे, यामुळे आपण दुष्काळाची देखरेख आणि देखभाल करू शकतो. तर शेतकरी बंधूंनो, आत्ताच आपण दुष्काळ आणि त्यावरील उपाययोजना याविषयी माहिती ऐकत होतात. यानंतर कार्यक्रमात आता आम्ही माहिती देत आहोत दुष्काळी परिस्थितीत संत्रा बागेचे व्यवस्थापन कसे करायचे याविषयी. तर शेतकरी बंधूंनो, संत्रा उत्पादक क्षेत्रातील या वर्षीच्या पावसाची परिस्थिती पाहता काही भागांमध्ये संत्र्याच्या बागा वाचवणे अवघड झाले आहे. पाऊस कमी झाल्यामुळे धरणे आणि जलाशयातील पाणीसाठा अतिशय कमी झाला आहे. विहिरी, कूपनलिका यांच्या पाण्याला मर्यादा आल्या आहेत. उपलब्ध ओलिताची परिस्थिती पाहता संत्रा बागा वाचवण्यासाठी काही उपाययोजना करायच्या. तर त्या उपाययोजना म्हणजे ठिबक सिंच असेल तर शक्य झाल्यास सायंकाळी पाणी देण्याची व्यवस्था करावी. ठिबक संच बसवले नसल्यास एकेरी नळीद्वारे ठिबक करून सायंकाळी पाणी द्यावे. जमिनीतील पाण्याचे जमिनीतून बाष्पीभवन थांबवण्याकरिता भाताचे तणस, सोयाबीनचे कुटार, तुरीचे कुटार, फाटक्या पोत्याचे किंवा विडमॅटच्या आच्छादनाचा वापर करावा. शेतकऱ्याकडे ठिबक संच नसेल तर नुसत्या दोन दांड तयार करून त्यावर वरील आच्छादन टाकून दोन्ही दांड किंवा आलटून पालटून एक दांड पद्धतीने सायंकाळी ओलीत द्यावे. पाणी कमी असल्यास अंबिया बहार फोडू नये. बागेतील झाडांवर पुरेशी पाण्याची संख्या ठेवण्याकरिता आणि झाडांना ताणापासून वाचवण्यासाठी हवेतून 2% युरियाची फवारणी करावी. सध्या अंबिया बहाराची फळे झाडावर असल्यास लवकरात लवकर काढणी करावी, जेणेकरून झाडावरील ताण कमी होईल आणि तसेच मृग बहाराच्या फळांची वेळेत काढणी करावी. उपलब्ध पाण्याची क्षमता पाहूनच अंबिया बहार घेण्याचा विचार करावा. बागेच्या भोवताली, धुऱ्यावरील किंवा बांधावरील जंगली झाडे झुडपे तोडू नयेत.

0: ही झाडे उष्ण वाऱ्यांपासून बागेचे संरक्षण करतात, तसेच बागेतील बाष्पीभवन थांबवतात. नवीन लागवड झालेल्या झाडांना अळ्याभोवती बोरू, धिंचा, वाळलेल्या चुराट्या किंवा हिरवी नेट बांधून सावली करावी. शक्यतो आंतर मशागत टाळावी, तसेच आंतरपिके घेऊ नयेत. तर शेतकरी बंधूंनो, आताच आपण दुष्काळी परिस्थितीत संत्रा बागेचे व्यवस्थापन कसे करायचे याविषयी माहिती ऐकत होतात. यानंतर कार्यक्रमात आता आम्ही माहिती देत आहोत दुष्काळजन्य परिस्थितीमध्ये फळबागांचे व्यवस्थापन कसे करायचे याविषयी. तर शेतकरी बंधूंनो, आपल्या सर्वांना माहितच आहे की महाराष्ट्रात फळबागांचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर आहे. मात्र दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना फळबागा जगवणे अवघड झालेले आहे आणि योग्य पाणी व्यवस्थापन तसेच इतर काही उपाययोजना केल्यास दुष्काळी परिस्थितीतही शेतकरी आपल्या फळबागा वाचवू शकतील आणि संभाव्य नुकसान सुद्धा टाळू शकतील. त्याच अनुषंगाने शेतकरी बंधूंनो, या दुष्काळी परिस्थितीत केल्या जाणाऱ्या उपाययोजनांचा आज आपण उहापोह करणार आहोत. तर शेतकरी बंधूंनो, सर्वप्रथम घेऊ आंबा हे फळपीक. तर यासाठी अच्छादनाचा वापर करावा, कलमांना सावली करावीत, यासाठी 75% शेडनेट अथवा गनी बॅग तुकड्यांचा वापर करावा. कलमांच्या खोडावर 10% बोर्डो पेस्ट लावून घ्यावा. योग्य वेळी कीड आणि रोगांचा बंदोबस्त करावा. मटका सिंचन पद्धतीचा अवलंब करावा. ठिबक सिंचन पद्धतीचा पण अवलंब करावा. 1% पोट्याची फवारणी केल्याने टंचाई परिस्थितीत झाडे तग धरू शकतात. तर शेतकरी बंधूंनो, हे झालं आंबा या फळपिकाचा दुष्काळजन्य परिस्थितीमध्ये पाण्याचं व्यवस्थापन. परंतु आता जाणून घेऊ की मोसंबी या फळपिकाचे दुष्काळजन्य परिस्थितीमध्ये व्यवस्थापन कसे करायचे. तर ते म्हणजे, या मोसंबी पिकासाठी वाफ्यामध्ये पॉलिथिनचा किंवा सोयाबीनचा भुसा, वाळलेला पालापाचोळा याचे आच्छादन करावे. शक्यतो उपलब्ध पाण्याचा वापर ठिबक सिंचनाद्वारे पाणी देऊन कमीत कमी पाण्याचा वापर करून झाडे जगवावीत. पूर्ण वाढ झालेल्या झाडावरील कमीत कमी 25-30% पानांची किंवा फांद्याची विरळणी करावी. झाडावरील शक्य झाल्यास 50% फळांची विरळणी करावी. 8% केओलिन या बाष्परोधकाची फवारणी करावी. सदरील फवारणी 15 दिवसाच्या अंतराने 2 वेळा करावी. पाणी पुरवठा झाडाच्या कार्यक्षम मुळांच्या क्षेत्रात करावा. जमिनीत पाणी धरून ठेवण्यासाठी शेणखताचा जलशक्तीचा वापर करावा. 1% पोटॅशियम नायट्रेटची फवारणी करावी. आवश्यकतेनुसार योग्य वेळी कीड आणि रोगांचा बंदोबस्त करावा. झाडाच्या बुंदावर 10% बोर्डो पेस्ट लावून घ्यावा. तर शेतकरी बंधूंनो, हे झालं दुष्काळजन्य परिस्थितीमध्ये मोसंबी या फळ पिकाचे व्यवस्थापन. शेतकरी बंधूंनो, आता जाणून घेऊ की डाळिंब या फळ पिकाचे दुष्काळजन्य परिस्थितीमध्ये व्यवस्थापन कसे करायचे. तर ते म्हणजे, या डाळिंब पिकासाठी पाणी देण्यासाठी ठिबक सिंचनाचा वापर करावा. झाडावर वारंवार येणारे वॉटर शूट्स काढून टाकावीत. अळ्याभोवती आच्छादनाचा वापर करावा. 1% पोटॅशियम नायट्रेटची फवारणी करावी. काही प्रमाणात फुलांची तसेच फळांची विरळणी करावी. आवश्यकतेनुसार फर्टिगेशन अधिक फायदेशीर राहील. शेतकरी बंधूंनो, हे झालं डाळिंब या फळपिकाचे दुष्काळजन्य परिस्थितीमध्ये व्यवस्थापन. आता जाणून घेऊ की चिकू या फळपिकाचे दुष्काळजन्य परिस्थितीमध्ये व्यवस्थापन कसे केले जाते. तर त्यासाठी पाणी देण्यासाठी ठिबक सिंचनाचा वापर करावा. अळ्याभोवती आच्छादनाचा वापर करावा. काही प्रमाणात फुलांची तसेच फळांची विरळणी करावी. 1% पोटॅशियम नायट्रेटची फवारणी करावी. पक्व झालेली फळे काढून टाकावीत. शेतकरी बंधूंनो, याचप्रमाणे सीताफळ या पिकाचे पाणी देण्यासाठी ठिबक सिंचनाचा वापर करावा. अळ्याभोवती आच्छादनाचा वापर करावा. वेळी वाकडी तसेच उशिरा आलेले फळांची विरळणी करावी. फाजील वाढ काढून टाकावीत. सोबतच शेतकरी बंधूंनो, पेरू या फळ पिकाचे व्यवस्थापन म्हणजे, झाडावर काळी पडलेली वाळलेली फळे काढून तसेच झाडाखाली पडलेली फळे गोळा करून नष्ट करावीत. जमिनीतील पाण्याचे बाष्पीभवन कमी करण्यासाठी आच्छादन वापर करावा. त्यासाठी वाळलेला पाला, पाचोळी, काडी कचरा, गवत, गव्हाचे काड किंवा प्लास्टिकच्या कागदाचा वापर करावा. प्रकाश परावर्तकांचा वापर करावा. केओलिन 8% द्रावणाची फवारणी केल्यास बाष्पीभवन वेग कमी होईल. झाडाची छाटणी करून झाडाचा आकार मर्यादित ठेवावा. 1% पोटॅशियम नायट्रेटची फवारणी करावी. मटका सिंचनाचा वापर करावा. मडक्यात रात्रीच्या वेळी पाणी भरून ठेवावे. पूर्ण वाढ झालेल्या झाडांना शक्यतो संध्याकाळी पाणी द्यावे. फळमाशीच्या नियंत्रणासाठी बागेत प्रति हेक्टरी 10 कामगंध सापळे लावावेत. सोबतच शेतकरी बंधूंनो, केळी या फळपिकासाठी करावयाचे व्यवस्थापन म्हणजे सेंद्रिय किंवा असेंद्रिय आच्छादनाचा वापर करावा आणि यामध्ये पॉलिथिन कपडा, पालापाचोळा, सोयाबीन भुसा आणि गव्हाचे काड याचा वापर करावा. शक्य झाल्यास 100 मायक्रॉन काळ्या प्लास्टिकचे आच्छादन करावे. वेळोवेळी बुंध्यावरील येणारे पिल्ले कापून काढावेत. बागेच्या चारही बाजूस गजराज, मका किंवा शेवरीची लागवड करावी. 8% केओलिन या बाष्परोधकाची फवारणी करावी. यामध्ये कोणत्याही एक स्टिकरचा वापर करावा. वाळलेली पाने झाडाच्या बुंध्यावर बांधावी तसेच जमिनीवर आच्छादन करावेत. पाणी देण्यासाठी ठिबकचा वापर करावा. 1% पोटॅशियम नायट्रेटची फवारणी करावी. कीड आणि रोगांचा बंदोबस्त करावा. बागेतील रोगग्रस्त पाने कापून टाकावीत. शेतकरी बंधूंनो, हे झालं केळी या पिकाचे दुष्काळजन्य परिस्थितीमध्ये व्यवस्थापन. आता जाणून घेऊ की द्राक्ष या फळपिकाचे दुष्काळजन्य परिस्थितीमध्ये व्यवस्थापन कसे करायचे. तर ते म्हणजे बाष्परोधक केओलिनची फवारणी करावी, कॅनोपी कमी करावी, आच्छादनाचा वापर करावा, पाण्याची फवारणी करावी आणि सपकेन केल्यानंतर येणारी कावेळी फूट तसेच बगल फूट वेळोवेळी काढावी. रात्रीच्या वेळी पाणी द्यावे. ठिबकच्या नळ्या जमिनी लगत ठेवाव्यात. नत्राचा वापर कमी करावा. 1% पोलाश फवारणी करावी. आवश्यकता असल्यास अन्नद्रव्य जमिनीतून देण्याऐवजी फवारणीतूनच द्यावीत. अवर्षणग्रस्त भागात पाण्याचा ताण सहन करणाऱ्या खुटांचा वापर करावा. त्यामध्ये येतं टॉग्रीस. हे छाटणीच्या वेळी काड्यांची संख्या मर्यादित ठेवावी. फुटींवर नियंत्रण ठेवण्यासाठी वाढरोधक संजीवकाची योग्य मात्रा गरजेनुसार 2 ते 3 वेळा फवारणी करावी. निर्यातक्षम द्राक्ष उत्पादन घेताना सदरची फवारणी करू नये. सोबत शेतकरी बंधूंनो, नारळ या फळपिकाचे व्यवस्थापन म्हणजे नवीन लागवडीच्या रोपांना सावलीची व्यवस्था करावी. ठिबक सिंचन, मटका सिंचन पद्धतीने पाणी देण्याची व्यवस्था करावी. याचबरोबर शेतकरी बंधूंनो, संत्रा किंवा लिंबू या फळपिकाचे व्यवस्थापन कसे करायचे. तर ते म्हणजे ठिबक सिंचन पद्धतीने या पिकांना पाणी द्यावे. आळ्यांना आलटून पालटून पाणी द्यावे. उसाचे पाचट, वाळलेले गवत, गव्हाचे आणि साळीचे काड, पालापाचोळा आणि लाकडी भुसा यांचा 2 ते 3 इंच जाडीचा थर आळ्यात टाकावा. प्लास्टिक जाडीच्या कागदाचे आच्छादन करावे. केओलिन या बाष्परोधकाचा 5 ते 8% तीव्रतेच्या द्रावणाची 15 दिवसांच्या अंतराने फवारणी करावी. झाडांच्या खोडास 2.5 ते 3 फूट उंचीपर्यंत खोडावर लावावे. झाडांना आंबिया बहराची फळे धरू नयेत. तर शेतकरी बंधूंनो, हे झालं दुष्काळजन्य परिस्थितीमध्ये फळबागांचे व्यवस्थापन. तर शेतकरी बंधूंनो, तुमच्याकडे सुद्धा हा दुष्काळ असेल किंवा या दुष्काळजन्य परिस्थितीमध्ये तुम्हाला जर माहीत नसेल काय करायचं, तर आत्ता सांगितल्याप्रमाणे तुम्ही तुमच्या स्वतःच्या फळबागांचे व्यवस्थापन करू शकता आणि दुष्काळजन्य परिस्थितीमध्ये सुद्धा तुम्ही तुमच्या फळबागा वाचवू शकता आणि संभाव्य नुकसान सुद्धा तुम्ही टाळू शकता. तर शेतकरी बंधूंनो, तुम्ही निश्चितच असं कराल अशी अपेक्षा आहे. तर शेतकरी बंधूंनो, आताच आपण दुष्काळजन्य परिस्थितीमध्ये फळबागांचे व्यवस्थापन कसे करायचे याविषयी माहिती ऐकत होतात. यानंतर कार्यक्रमात आता आम्ही माहिती देत आहोत एकात्मिक पद्धतीने तण नियंत्रण कसे करायचे याविषयी. तर शेतकरी बंधूंनो, पीक उत्पादनात नैसर्गिक घटकांमुळे येणारी घट लक्षात घेता सर्वाधिक घट ही पिकांबरोबर वाढणाऱ्या तणांमुळे येते. विविध पिकांच्या सुरुवातीच्या वाढीचा कालावधी पीक तण स्पर्धेच्या दृष्टीने संवेदनक्षम असतो. या कालावधीत तण नियंत्रण न केल्यास उत्पादनात लक्षणीय घट होते. एकात्मिक पद्धतीनं तण नियंत्रण प्रभावीपणे करता येते. कमी होत चाललेले मजूरबळ, त्यांचे वाढते दर, अनियमित पाऊस काळ, आंतरमशागतीस मिळणारा कमी वेळ किंवा विविध कारणांमुळे वेळेवर तण नियंत्रण करणे अलीकडील काळात शेतकऱ्यांना अशक्य होत आहे. बहुवार्षिक, उदाहरणार्थ हराळी, कुंदा, नागरमोथा आदी तणांचे प्रभावी नियंत्रण करणे शेतकऱ्यांना फारच त्रासदायक ठरते. परंतु सध्याच्या परिस्थितीत एकात्मिक तण नियंत्रण व्यवस्थापनाला म्हणूनच महत्त्व आले आहे. तर शेतकरी बंधूंनो, हे तण नियंत्रण आपल्याला 2 प्रकारे करता येते. पहिला म्हणजे प्रतिबंधात्मक उपाय. तर यावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणजे शेतात तणांची कमीत कमी उगवण होईल याकडे आपण लक्ष द्यायला पाहिजे. म्हणजेच पुढील प्रसारास आळा कसा बसेल याची खबरदारी आपल्याला घेणं महत्त्वाचं आहे. म्हणजे पेरणीसाठी वापरावायचे बियाणे तणविरहित असावे. पाण्याचे पाट, शेतातील बांध किंवा धुरे, कंपोस्टचे खड्डे इत्यादी जवळ त्यांनी उगवू देऊ नयेत आणि उगवल्यास फुलोऱ्यावर येण्यापूर्वी उपटून टाकावेत. पूर्ण कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट वापरावे.
1: पीक पेरणीपूर्व उगवलेली तणे वखराने काढून टाकावीत. शक्य असल्यास आंतरपीक पद्धतीचा अवलंब करावा. या एकात्मिक तणनियंत्रणाचा दुसरा प्रकार म्हणजे निवारणात्मक उपाय. तर यामध्ये आपण मशागतीत पीक नियोजन पद्धत वापरू शकतो. यामध्ये योग्य मशागत, वेळेवर आणि योग्य खोली आणि अंतरावर पेरणी करणे, खतांची योग्य मात्रा योग्य पद्धतीने देणे, हेक्टरी योग्य रोपांची संख्या राखणे, नेमके पाणी व्यवस्थापन आणि निचरा पद्धतीचा वापर करणे, आंतरपीक पद्धतीचा अवलंब करणे, कीड आणि रोग नियंत्रण यांचा समावेश करणे. कायिक आणि यांत्रिक पद्धतीमध्ये मानवी, पशुधन किंवा यांत्रिक शक्तीचा वापर करून तणांना शेतातून काढून टाकता येते किंवा आपण त्यांना नष्टसुद्धा करू शकतो. उदाहरणार्थ खुरपणी, कोळपणी यांचा प्रामुख्याने यामध्ये समावेश होतो. तसेच खंदणी, तण उपटणे, छाटणी, जाळणे इत्यादींचाही त्यात समावेश होतो. जीव जीवाणूंचा वापर करून म्हणजेच कीटक, जीवाणू, बुरशी, वनस्पती यांचा वापर करूनही आपण तण नियंत्रण करू शकतो. उदाहरणार्थ गाजर गवताचे नियंत्रण मेक्सिकन भुंगे वापरून करता येते किंवा तरोटा, स्टायलो हेमाटा हे गवत घेऊन त्यांच्या वाढीवर नैसर्गिक नियंत्रण ठेवता येते. रासायनिक पद्धतीने सुद्धा आपण तण नियंत्रण करू शकतो. यामध्ये तणांना समूळ नष्ट करणारी निवडक आणि बिन निवडक रासायनिक द्रव्ये म्हणजेच तणनाशकांचा वापर करून तणांचे प्रभावी नियंत्रण करता येते. तर शेतकरी बंधूंनो, आपण तणनाशके वापरताना कुठली काळजी घ्यायला हवी? तर विविध पिकांसाठी शिफारस केलेली तणनाशके दिलेल्या मात्रेत अचूकपणे वापरावीत. मुदत संपलेली तणनाशके वापरू नयेत. तणनाशके खरेदी करताना याची काळजी घ्यावी. तण नियंत्रणासाठी तणनाशकाच्या वापराचा अतिरेक टाळावा किंवा तणनाशके फवारलेल्या जमिनीत दरवर्षी शेणखत, कंपोस्ट खत, गांडूळ खत या खतांचा वापर करावा. तणनाशके फवारताना जमीन ढेकळेरहित, भुसभुशीत असावी. जमिनीमध्ये ओल असावी. तणनाशके ही नेहमी जोराचे वारे नसताना तसेच फवारल्यानंतर 2-3 तास स्वच्छ सूर्यप्रकाश राहील आणि पाऊस न येण्याची शक्यता पाहूनच फवारावीत. फवारा जमिनीवर मारताना फवारा मारणाऱ्याने मागे मागे सरकत जावे जेणेकरून तणनाशके फवारलेल्या जमिनीवर पावले पडत नाहीत. उभ्या पिकांमध्ये फवारणी करताना फवारा त्या किंवा इतर पिकांवर जाणार नाही याची काळजी घ्यावी. तणनाशकांच्या फवारणीसाठी स्वतंत्र आणि पाठीवरचा नॅपसॅक पंप वापरावा. तर शेतकरी बंधूंनो, अशा प्रकारे तुम्ही तणाचे एकात्मिक नियंत्रण करू शकता आणि आपलं शिवार तणविरहित करू शकता. तर शेतकरी बंधूंनो, आत्ताच आपण एकात्मिक पद्धतीने तण नियंत्रण कसे करायचे याविषयीची माहिती ऐकत होतात. यानंतर कार्यक्रमात आता आम्ही माहिती देत आहोत
2: ई स्पॉट ट्रेडिंग आणि स्पॉट एक्सचेंज याविषयी. तर शेतकरी बंधूंनो, आज मी तीस शेतमाल बाजारपेठ संबंधी माहिती तंत्रज्ञानाचा विकास अशा टप्प्यांवर येऊन पोहोचला आहे की सर्व बाजार प्रक्रिया जलद गतीने, बिन चुकतेने आणि पारदर्शकतेने हाताळणे शक्य झालेले आहे. यात खरेदी विक्री व्यवस्था, किमतींचा चुकारा आणि शेतमाल हाताळणी वाहतूक व्यवस्था यांचा समावेश आहे. स्थानिक बाजारपेठा माहिती तंत्रज्ञानाचा अवलंब करून जागतिक बाजारपेठ यंत्रणेबरोबर जोडल्या जाऊ न अधिकाधिक पारदर्शकतेच्या दिशेने वाटचाल करू लागलात. बाजार समितीमधील खरेदी विक्री व्यवहारांच्या तपशिलाचे प्रकटीकरण करणे, त्याची सामान्य ग्राहकांना माहिती देणे आणि त्याचा सुयोग्य वापर होणे यामध्ये माहिती तंत्रज्ञान महत्वाची भूमिका बजावत आहे. बाजार समित्यांनी माहिती तंत्रज्ञान यावर आधारित ई स्पॉट ट्रेडिंग प्रणालीचा अवलंब केल्यावर शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये आणि पर्यायाने नफ्यामध्ये भरघोस वाढ होऊ शकते. ई स्पॉट ट्रेडिंग ही एक खुली बाजारपेठ असून यामध्ये स्थानिक शेतकरी आपला शेतमाल संपूर्ण देशातीलच नव्हे तर जगातील कोणत्याही भागातील प्रक्रिया उद्योजक, निर्यातदार तसेच अंतिम ग्राहक म्हणजेच खरेदीदार यांना विक्रीकरिता उपलब्ध करून देऊ शकतो. आणि महत्वाचे म्हणजे शेतकरी बंधूंनो, ई स्पॉट ट्रेडिंगमुळे बाजारपेठेमध्ये उलाढालीमध्ये होणारी वाढ विना विलंब, बिनचूक व्यवहार, विश्वासार्हता, पारदर्शकता आणि खुली निकोप स्पर्धा प्रत्यक्षात येऊ न शेतकऱ्यास अत्यंत स्पर्धात्मक बाजारभाव मिळण्यास पोषक वातावरण निर्माण होऊ शकते. तर शेतकरी बंधूंनो, ई स्पॉट ट्रेडिंगची संगणकीय प्रणाली सुलभ असून लहान अति लहान शेतकरी सुद्धा अल्पसे प्रशिक्षण घेतल्यानंतर ती हाताळू शकणार आहेत. शेतकरी आपल्या शेतमालाच्या लहान लॉटची विक्री सुद्धा ई स्पॉट ट्रेडिंगचा वापर करून किफायतशीरपणे करू शकतील. या माध्यमातून व्यवहार करण्याची महत्वाची पूर्व अट म्हणून शेतमाल बाजारभावांची सर्व बाजारपेठांतील अद्ययावत माहिती उपलब्ध करण्यात येते. तसेच विक्रय शेतमालाची गुणवत्ता पूर्व निश्चित करण्यात येते. यामुळे ई स्पॉट ट्रेडिंग प्रणालीमध्ये विक्रेते आणि खरेदीदार यांना संपूर्ण विश्वासाने खरेदी विक्रीचा व्यवहार करता येतो. अशा प्रकारे माहिती तंत्रज्ञान आधारित ई स्पॉट ट्रेडिंग प्रणालीचा आत्मविश्वासाने वापर करण्याची आणि आपल्या शेतमालाची विक्री जास्तीत जास्त बाजारभावाने करण्याची शेतकऱ्याची मानसिकता तयार होईल. या प्रणालीचा उपयोग शेतकरी, शेतकऱ्यांचे गट, शेतकऱ्यांच्या असोसिएशन्स, सहकारी संस्था, खाजगी संस्था, ठोक विक्रेते, निर्यातदार आणि आयातदार, प्रक्रिया करणारे उद्योजक, शासन आदी व्यापारातील क्षेत्रामधील व्यक्ती, संस्था यांना होईल. अशा सर्व गुण संपन्न ई स्पॉट ट्रेडिंग प्रणालीची स्थापना करण्यासाठी किमान पूर्व तयारी अपेक्षित आहे. ती तयारी म्हणजे बाजार समिती कायद्यामध्ये ई स्पॉट ट्रेडिंग प्रणालीला स्थान देणे, शेतकऱ्यांसाठी उत्तम श्रेणीची गोदाम व्यवस्था निर्माण करणे जेणेकरून शेतकरी प्रसंगी शेतमालाची साठवणूक करेल आणि त्याला आवश्यकतेनुसार गोदाम पावती योजनेच्या माध्यमातून तात्पुरते अर्थ सहाय्य सुलभ व्याजदराने उपलब्ध होईल. बाजार आवारांमध्ये शेतमालाच्या गुणवत्तेचे प्रमाणीकरण करण्यासाठी अद्ययावत प्रयोगशाळांची स्थापना करणे. यामुळे संबंधित बाजार समिती आपल्या बाजार आवारांमध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या लिलावातील शेतमालाच्या गुणवत्तेची हमी देण्यास सक्षम होईल. शेतमालाच्या विक्री पश्चात हाताळणी आणि वाहतुकीची व्यवस्था निर्माण करणे. शेतमालाच्या आंतरराज्य वाहतुकी संबंधित बंधने शिथिल करणे. व्यापारासाठी वर्क स्टेशन, संगणक संच, लीज्ड लाईन म्हणजे दूरसंचार जोडणी, इंटरनेट सुविधा, पर्यायी बॅटरी बँक अप व्यवस्था इत्यादी प्रस्थापित करणे. ई स्पॉट ट्रेडिंग संबंधित सर्वकष कार्यप्रणाली विहित करणे, जसे की खरेदी विक्री, कराराचा नमुना, जाहीररित्या बाजारभाव, मागणी उघडणे, शेतमालाचे प्रकार निहाय व्यावसायिक परिणाम, शेतमालाचे प्रकार निहाय किमान बाजारभाव, विक्री किंमत, लॉटरी कमाल वजन मर्यादा, विक्री केलेला शेतमाल पोहोच करण्याबाबत लॉट किंवा स्थळ या संबंधित अटी शर्ती आणि गुणवत्ते संबंधित अटी शर्ती विहित करणे. तर शेतकरी बंधूंनो, ही इलेक्ट्रॉनिक स्पॉट एक्सचेंज कार्यप्रणाली काय आहे? तर ही इलेक्ट्रॉनिक स्पॉट एक्सचेंज म्हणजेच अशी बाजार व्यवस्था की जिथे स्थानिक शेतकरी आणि व्यापारी आपला शेतमाल विकू शकतील आणि प्रक्रियादार, निर्यातदार आणि अंतिम ग्राहक हे स्पर्धात्मक किमतीला इलेक्ट्रॉनिक यंत्रांद्वारे मागणी करू शकतील. तसे पाहता स्पॉट एक्सचेंज हे काही स्वतः खरेदीदार किंवा विक्रेता नाही, तर ते एक माध्यम आहे. ते वितरण करण्याची आणि रक्कम देण्याची हमी घेते आणि म्हणूनच त्याचे कार्य हे देश पातळीवरील APMC सारखे म्हणजेच ग्राहक आणि विक्रेते यांना मदत करण्याचे आहे. कृषी उत्पन्न बाजार समित्या हे एक बॅकवर्ड इंटिग्रेशन देण्याचे म्हणजेच शेतकऱ्यांना मार्केट यार्डाशी जोडण्याचे माध्यम आहे, परंतु स्पॉट एक्सचेंज हे फॉरवर्ड इंटिग्रेशन लिंकेज म्हणजेच प्रक्रियादार, निर्यातदार, अंतिम ग्राहक आणि देशातील खरेदीदारांना स्थानिक माल देणाऱ्या केंद्राशी जोडले गेलेले आहे. कृषी उत्पन्न बाजार समित्या आणि स्पॉट एक्सचेंज यांच्या सामर्थ्यांचे एकत्रीकरण झाले तर साखळी पूर्ण होऊन ती अधिक कार्यक्षम होईल. कृषी उत्पन्न बाजार समिती आणि स्पॉट एक्सचेंज यांची कार्यपद्धती सारखीच आहे. कृषी उत्पन्न बाजार समित्या प्रादेशिक स्तरावर कार्य करतात, तर स्पॉट एक्सचेंजचे कार्य राष्ट्रीय स्तरावरील आहे, त्यामुळे ते एकमेकांचे स्पर्धक नसून एकमेकास पूरक आहेत. त्यामुळे त्यांनी हात मिळवणी केली तर शेतकऱ्यांना पूर्ण भारतातील बाजारपेठा विक्रीसाठी उपलब्ध होतील. काही राज्यांमध्ये तर या मार्गाने विकास घडत आहे. उदाहरणार्थ राज्य कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत गुजरात, महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यांनी गुजरात महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यांनी नॅशनल स्पॉट एक्सचेंज लिमिटेडला परवाना दिलेला आहे. नुकताच मध्य प्रदेश पणन मंडळाने राज्य एपीएमसी ऍक्ट अंतर्गत परवाना दिलेला आहे. आता या राज्यांमध्ये कामही सुरू झाले आहे. गुजरातमध्ये नॅशनल स्पॉट एक्सचेंजला ई व्यापार केंद्र म्हणून काम करण्याचा परवाना दिलेला आहे. या सर्व कार्यवाहीमुळे शेतकऱ्यांना नॅशनल स्पॉट एक्सचेंज कडून मिळालेले भाव वेगवेगळ्या बाजारपेठातील बाजार भावापेक्षा सातत्याने जास्त असल्याचे दिसून आले आहे. तर शेतकरी बंधूंनो, या माहितीवरून असे दिसून येते की या बाजारपेठांच्या जोडणीमुळे शेतकऱ्यांना भरपूर फायदे होतात. तर ते फायदे म्हणजे शेतकऱ्यांच्या शेतमालास योग्य बाजारभाव मिळतात आणि त्यामुळे राज्याच्या आर्थिक विकासास गती मिळते. राष्ट्रीय बाजारपेठेत शिरकाव मिळतो. पर्यायी बाजारपेठ साखळी उपलब्ध असल्यामुळे किमतीबद्दल वाटाघाटी करण्याची क्षमता वाढते. शेतकऱ्यांनी आपल्या मालाची प्रतवारी गुणवत्ता माहीत होते. याचा फायदा त्यांच्या मालाची गुणवत्ता उंचावण्यास होऊ शकतो. गोदामामध्ये आपला माल ठेवून त्यावर कर्ज घेण्याची सोय असल्यामुळे शेतकऱ्यांची माल साठवून ठेवून काही काळ विक्रीसाठी थांबण्याची क्षमता वाढते. वायदे बाजाराशी जोडून घेणे सोपे असल्याने उपयोग कोणते उत्पादन घ्यायचे आणि त्याची विक्री कशी करावयाची याचे नियोजन करण्यासाठी होऊ शकतो. पारदर्शक आणि कमी कालावधीत व्यवहार होत असल्यामुळे वेळेची आणि पैशाची बचत होते. मध्यस्थावर होणारा खर्च कमी होतो. शेतकऱ्यांसाठी कृषी उत्पन्न बाजार समित्या कृषी व्यापार विषयक माहिती मिळण्याचे प्रमुख साधन ठरू शकतात. याचबरोबर शेतकरी बंधूंना ही कार्यपद्धती व्यापारासाठी पुढे वर्णन केल्याप्रमाणे फायदेशीर ठरते. व्यापाऱ्यांना मोठी आणि सतत चालणारी बाजारपेठ मिळाल्याने ते मोठ्या प्रमाणावर तेथे विक्री करू शकतात. काउंटर पार्टी रिस्क, क्रेडिट रिस्क, खरीदाराकडून माल नाकारला जाणे या बाबतीतील जोखीम खूपच कमी होते. एकदा का या मालाची स्पॉट एक्सचेंज वर विक्री झाली किंवा स्पॉट एक्सचेंजच्या गोदामामध्ये माल पोहोचता केला की ते विक्री पश्चात जोखमीतून मुक्त होतात. स्पॉट एक्सचेंज मध्ये संपूर्ण देशातील अनेक गुंतवणूकदार येत असल्याने त्यांना त्यांच्या मालास स्पर्धात्मक चांगला बाजारभाव मिळतो. गोदाम पावतीच्या तारणावर बँकेकडून कर्ज मिळू शकते. तेथे मालाची प्रतवारी करण्याची सोय उपलब्ध असल्याने ते वायदे बाजाराचा उपभोग त्यांची जोखीम कमी करण्यासाठी चांगल्या पद्धतीने करू शकतात. सोपी कार्यपद्धती, कर्ज मिळण्याची सोय, स्पॉट एक्सचेंजची सोय, काउंटर पार्टी रिक्त नसल्याने अनेक वस्तूंच्या व्यवहारात लक्ष घालून ते आपला व्यवसाय वाढवू शकतात. उद्योजक, प्रक्रियादार आणि निर्यातदार यांनी कच्चा माल म्हणून वापरला जाणारा शेतमाल मिळवण्यासाठी इलेक्ट्रॉनिक स्पॉट एक्सचेंजचा वापर केला तर त्यांना फायदे होतात. त्यांना गुणवत्ता प्रमाणित आणि प्रतवारी केलेला माल उपलब्ध होतो. काउंटर पार्टी गॅरंटी एक्सचेंजने दिल्यामुळे गुंतवणुकीत जोखीम राहत नाही. बाजारभाव ठरवण्याच्या पारदर्शक पद्धतीमुळे कोणीही त्यामध्ये फेरबदल करू शकत नाही. दलाल किंवा व्यापारास दलाली देण्याचा प्रश्न येत नाही. त्यामुळे माल एकत्रित करण्याचा खर्च 2-3% वरून 0.5% येतो. थेट शेतकऱ्याकडून शेतमाल खरेदी करत असल्याने त्यांना वॅट भरावा लागत नाही. जेव्हा ते या शेतमालापासून पक्का माल तयार करतात आणि ग्राहकाला विकतात तेव्हा ते ग्राहक वॅटची रक्कम वसूल करतात आणि पुढील महिन्यात शासनाकडे जमा करतात. म्हणजेच वरच्यावर त्यांना वॅटची रक्कम काही काळ वापरायला मिळते. तर शेतकरी बंधूंनो, आताचा आपण ई स्पॉट ट्रेडिंग आणि स्पॉट एक्सचेंज याविषयी माहिती ऐकत होतात.
1: यानंतर कार्यक्रमात आता आम्ही माहिती देत आहोत
2: फळबागांना आच्छादन संरक्षित पाणी द्या याविषयी. तर शेतकरी बंधूंनो, उन्हाळ्यामध्ये शक्यतो ठिबक सिंचन किंवा भूमिगत सिंचन पद्धतीने थेट फळझाडांच्या मुळापाशी गरजेनुसार पाणी द्यावे. या पद्धतीत इतर प्रचलित पद्धतीपेक्षा 50-60% पाण्याची बचत होते. उत्पादनात 10-15% वाढ मिळू शकते. या पद्धतीमुळे झाडांच्या गरजेनुसार पाणी मोजून देता येते. पाण्याचा अपव्यय होत नाही. पाण्याबरोबरच खते देता येतात. त्यामुळे खताच्या खर्चात बचत होते. फळबागेस सकाळी अथवा रात्री पाणी दिल्यास कार्यक्षम वापर होतो. पाण्याची कमतरता असलेल्या क्षेत्रात 1:1 सरीने पाणी द्यावे. तसेच पाणी देण्याच्या पातळीत वाढ करावी. उदाहरणार्थ एखाद्या बागेस 10 दिवसाच्या अंतराने पाणी देत असाल तर पुढील पाणी 12 दिवसांनी, त्या पुढील पाणी 15 दिवसांनी द्यावे. पाणी देताना जमिनीची मगदूर, तापमान आणि पाण्याची उपलब्धता लक्षात घ्यावी. शेतकरी बंधूंनो, मडका सिंचन पद्धत म्हणजेच कमी क्षेत्रातील आणि जास्त अंतरावरील फळझाडांना ही पाणी देण्याची पद्धत आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरते. या पद्धतीत लहान झाडांना साधारणतः 2 ते 3 वर्षांकरिता 5 ते 7 लिटर पाणी बसणारी लहान मडकी वापरावीत. जास्त वयाच्या मोठ्या झाडांकरिता 10 ते 15 लिटर पाणी बसेल अशी मडकी वापरावीत. मडकी शक्यतो जादा छिद्रांकित किंवा आडीत कमी भाजलेली असावीत. पक्क्या भाजलेल्या मडक्याच्या बुडाकडील बाजूस लहानसे छिद्र पाडावे आणि त्यामध्ये कापडाची चिंधी किंवा नारळाची शेंडी बसवावी. प्रत्येक झाडास 2 मडकी जमिनीत खड्डा खोदून बसवावीत. त्यामध्ये संध्याकाळी पाणी भरून ठेवावे. मडके पाण्याने भरल्यानंतर त्यावर झाकणी किंवा लाकडी फळी ठेवावी. त्यामुळे मडक्यातील पाणी बाष्पीभवनाने वाया जाणार नाही. या पद्धतीमुळे 70% पाण्याची बचत होते. तर शेतकरी बंधूंनो, उन्हाळ्याच्या बाष्पीभवनामुळे जमिनीतून पाण्याचे अधिक उत्सर्जन होते. आच्छादनांचा वापर केल्यामुळे बाष्पीभवनाचा वेग कमी करता येतो. त्यामुळे जमिनीतील ओलावा टिकवून राहण्यास मदत होते. आच्छादनाकरिता पालापाचोळा, वाळलेले गवत, लाकडी भुसा, ऊसाचे पाचट, गव्हाचे काड, भाताचे तूस अशा सेंद्रिय घटकांचा वापर करावा. सेंद्रिय आच्छादनाची जाडी 12 ते 15 सेंटीमीटर असावी. सेंद्रिय स्वरूपाचे आच्छादन वापरल्यास जमिनीचा पोत सुधारण्यास मदत होते. पॉलिथिन फिल्मच्या आच्छादनामुळे तणांची वाढ होत नाही. जमिनीचे तापमान नियंत्रित राहते. जमिनीत उपयुक्त जीवाणूंची वाढ होण्यास मदत होते. सेंद्रिय पदार्थांचे आच्छादन असेल तर कालांतराने कुजून त्यापासून उत्कृष्ट सेंद्रिय खत मिळते. आच्छादनांमुळे जमिनीची धूप कमी होते, भेगा पडण्याचे प्रमाण कमी होते. आच्छादनामुळे दिलेल्या खताचा जास्त कार्यक्षमरित्या उपयोग होतो. आच्छादनामुळे उन्हाळ्यात 2 पाण्याच्या पातळीत अंतर वाढवता येते आणि आच्छादनामुळे शेतकरी बंधूंनो, पिकांची वाढ चांगली होऊन उत्पादनातही वाढ होते. शेतकरी बंधूंनो, नवीन लागवड केलेल्या फळझाडांना पहिल्या 1-2 वर्ष कडक उन्हापासून संरक्षण देण्यासाठी सावली करावी. झाडाच्या दोन्ही बाजूंना 3 फूट लांबीचे बांबू रोवावेत. बांबूंना चारही बाजूने आणि मधून तिरकस असे बांबू किंवा कामटे बांधाव्यात. त्यावर वाळलेले गवत अंथरावे. या गवतांवरून तिरकस काढ्या सुतळीने व्यवस्थित बांधाव्यात. वाळलेल्या गवताऐवजी बारदाना किंवा शेडनेटचा वापर करावा. तर शेतकरी बंधूंनो, आताच आपण फळबागांना आच्छादन, संरक्षित पाणी द्या याविषयी माहिती ऐकत होतात.
1: यानंतर कार्यक्रमात आता आम्ही माहिती देत आहोत
2: फळे आणि भाजीपाला यांविषयी. तर शेतकरी बंधूंनो, फळांचे आकार, फळांचा रंग आणि पक्वतेनुसार त्यांच्या वेगवेगळ्या गटात विभाजन करण्याच्या प्रक्रियेस प्रतवारी असे म्हणतात. प्रतवारी हा फळाच्या काढणी पक्षात व्यवस्थापनातील महत्वाचा टप्पा असून या सर्व गोष्टी नमूद केलेल्या विविध निकषांच्या आधारे फळांची प्रतवारी केल्यामुळे या प्रक्रियेत एक सारख्या गुणवत्तेचा, आकर्षक, टवटवीत आणि ग्राहकांच्या पसंतीस उतरेल असा माल बाजूला काढला जातो. त्यामुळे खराब, नासलेली, किडलेली, फुटलेली फळे यापासून चांगल्या फळांवर परिणाम होत नाही. तर शेतकरी बंधूंनो, आंबा हे फळ पीक. तर या फळ पिकाची काढणी आणि योग्य वाहतुकीनंतर पॅकिंग हाऊसमध्ये बाजारपेठेनुसार देशांतर्गत, स्थानिक अथवा दूरच्या आणि मोठ्या बाजारपेठांसाठी तसेच निर्यातीसाठी त्याची प्रतवारी करणे आवश्यक असते. तर शेतकरी बंधूंनो, प्रतवारी करताना घ्यावयाची काळजी म्हणजेच आंबा फळाची प्रतवारी करताना घ्यावयाची काळजी याचे काही टप्पे आहेत. तर त्यातला पहिला टप्पा म्हणजे रोगट, डागाळलेली, खरचटलेली, दबलेली, तडा गेलेली, कुजलेली फळे बाजूला काढावीत आणि बिनडागी आणि निरोगी फळांची विक्रीसाठी प्रतवारी करावी. याचा दुसरा टप्पा म्हणजे त्यासाठी काढलेली आंब्याची फळांचा देठ 1 सेंटीमीटर ठेवून जास्तीचा कापून टाकावा. टप्पा क्रमांक 3 म्हणजे नंतर हे आंबे साध्या पाण्यात बुडवावेत. पाण्यात तरंगणारे आंबे कोळे किंवा 12 आणे परिपक्व आहेत असे समजून बाजूला काढावेत. याचा चौथा टप्पा म्हणजे पाण्यात बुडालेले आंबे काढून 2.5% मिठाच्या द्रावणात बुडवावेत. या द्रावणात तरंगणारे आंबे हे खात्रीपूर्वक 13 ते 14 आणि परिपक्वतेचे असल्याने त्याचा विक्रीसाठी वापर करावा. मिठाच्या द्रावणात बुडालेले आंबे आणि पक्वतेचे प्रमाण म्हणजेच 16 आणे तयार असल्याने त्यात साखा अधिक प्रमाणात असतो. याचा पाचवा टप्पा म्हणजे 13 ते 14 आणे परिपक्वतेची आंबा फळे पाण्याने धुवून घ्यावेत. याचा सहावा टप्पा म्हणजे निवडलेली आंबा फळे 5 ग्रॅम बाविस्टीन 10 लिटर पाण्यात मिसळून केलेल्या द्रावणात 10 मिनिटे बुडवून सावलीत सुकवल्यानंतर त्याची प्रतवारी करावी. डागी तसेच पाण्यात तरंगणारे आणि मिठाच्या द्रावणात बुडणारे आंबे स्थानिक बाजारात प्रक्रिया उद्योगासाठी द्यावेत. भारतात आंब्याचा आकार आणि वजनानुसार प्रतवारी करतात. 175 ग्रॅम पेक्षा कमी वजनाची आणि अति लहान आकाराची फळे विक्रीसाठी पाठवू नयेत. तसेच देशांतर्गत किंवा निर्यातीसाठी शक्यतो 250 ग्रॅम पेक्षा जास्त वजनाची आणि मोठ्या आकाराची फळे निवडावीत. काढणीनंतर आंबा फळ व्यवस्थापन निरनिराळ्या जाती परत्वे बदलते आणि त्यांचा परिणाम फळ पिकण्याच्या प्रक्रियेवर आणि टिकाऊपणावर होतो. आंब्याची फळे जर योग्य काढणी आणि काढणीनंतरच हाताळणी आणि साठवणूक केली असेल तर 2-3 आठवडे चांगल्या प्रकारे टिकून राहू शकतात. तर शेतकरी बंधूंनो, आताच आपण याचे टप्पे जाणून घेतले. बरं, आता जाणून घेऊ की लिंबू वर्गीय फळांची प्रतवारी कशा प्रकारे केली जाते. तर शेतकरी बंधूंनो, लिंबू वर्गीय फळांची काढणी करून स्वच्छता केल्यानंतर त्यांची प्रतवारी करणे ही काढणी पश्चात तील एक महत्वाची प्रक्रिया आहे. प्रतवारीवरूनच फळांची गुणवत्ता, टिकाऊपणा आणि मिळणारे बाजार मूल्य ठरवले जाते. फळांचे वजन, आकारमान, जडण, रंग इत्यादी बाह्यदर्शी मापदंडांवरून फळांची वर्गवारी केली जाते. अशी प्रतवारी किंवा वर्गवारी शेतावरच मजुरा करवी करून घेतली जाते. पॅक हाऊस मध्ये फळांची प्रतवारी अंशतः स्वयंचलित ग्रेडिंग यंत्राद्वारे केली जाते. NRCC नागपूर या संस्थेने अशा मशीनचा विकास केला असून फळांची यांत्रिक वर्गवारी, स्वच्छता, मेणाचा थर देणे आणि आकारमानानुसार प्रतवारी करणे इत्यादी कामे कार्यक्षमरित्या केली जातात. तर शेतकरी बंधूंनो, संत्रा हे लिंबू वर्गीय फळ आहे. या संत्र्याचे आकारमान कमीत कमी 50 मिमी व्यास तर जास्तीत जास्त 80 मिमी व्यासापर्यंत असते. 55 ते 65 मिमी व्यासाची फळे जास्त प्रमाणात उत्पादित केली जातात. फळांची प्रतवारी आकारमानावरूनच करावी लागते. मोसंबी आणि कागजी लिंबू हे लिंबू वर्गीय फळ. तर या मोसंबी आणि कागजी लिंबू मध्ये सुद्धा फळाच्या आकारमानानुसार 2 ते 3 गटात वर्गवारी करून विक्री केली जाते. उत्पादक शेतकऱ्याच्या स्तरावर प्रतवारी करण्याचे प्रमाण फारच कमी असून त्यांना जास्तीत जास्त बाजारभाव मिळण्यासाठी आणि ग्राहकांना उत्तम प्रतीचा माल योग्य भावात मिळण्यासाठी शेतकरी किंवा उत्पादक स्तरावर प्रतवारीचे प्रमाण वाढवणे अत्यंत महत्वाचे आहे. तर शेतकरी बंधूंनो, काढणी, स्वच्छता आणि प्रतवारी करताना कुठली काळजी घ्यायची? तर ती म्हणजे फळाची तोडणी करताना देठाच्या भागाला इजा होणार नाही किंवा फळाला छिद्र पडणार नाही याची काळजी घ्यावी. फळाची तोडणी करण्यापूर्वी मजुराच्या हाताच्या बोटाची नखे कापून घ्यावीत, त्यामुळे फळांना इजा होणार नाही. जमिनीवर पडलेली फळे इतर फळाबरोबर एकत्रित करू नये, कारण मातीसोबत बुरशी किंवा इतर रोगाचा प्रसार होण्याची शक्यता असते. फळाची प्रतवारी करताना सडलेले, डागी, जास्त पक्व, वेगळ्या आकाराची आणि रोगट फळे काढून टाकावीत. फळाची हाताळणी करणाऱ्या कामगाराचे हात स्वच्छ असावेत आणि त्यांनी हात माजाचा वापर करणे आवश्यक आहे. मेणाची आणि इतर रसायनाची किंवा बुरशीजनकाची प्रक्रिया करण्यापूर्वी त्याची तीव्रता वेळोवेळी तपासावी. तर शेतकरी बंधूंनो, डाळिंब. डाळिंबाची प्रतवारी रंग, आकारमान आणि वजन यावर अवलंबून असते. डाळिंबाला चांगला बाजारभाव मिळण्यासाठी किमान आवश्यक निकष असायला पाहिजेत. त्यापैकी म्हणजेच डाळिंब दिसायला ताजी, स्वच्छ आणि कोणत्याही दृश्य बाह्य पदार्थ विरहित, उपजाच्या कीटकापासून मुक्त, कीटकांपासून होणाऱ्या नुकसानीपासून मुक्त, सालीला चिरा, यांत्रिक इजा किंवा घासणे, डाग पडणे यापासून मुक्त, दिसून येणाऱ्या डागापासून मुक्त, किडल्यामुळे किंवा खराब झाल्यामुळे सेवन करण्यास अयोग्य अशी डाळिंब नसावीत. तर शेतकरी बंधूंनो, ऍगमार्क अनुसार डाळिंबाची प्रतवारी केली जाते, तर ती म्हणजे अतिरिक्त प्रवर्ग। तर त्याची प्रतवारीची आवश्यकता कशी असते, तर ती म्हणजे डाळिंब सर्वोत्तम गुणवत्तेचीच असली पाहिजेत। आकार बाह्य असणे, वाढ आणि रंग हे त्या जातीच्या गुणधर्माशी मेळ खाणारी किंवा वाणिज्यिक प्रकारची असली पाहिजेत। ती दोषमुक्त असले पाहिजेत। उपजाचे बाह्य रूप, गुणवत्ता ठेवण्याची गुणवत्ता आणि प्रस्तुती यावर कोणताही परिणाम होणार नाही असे किंचित वरवरच्या दोषांची अपवाद वगळता येतील। तर शेतकरी बंधूंनो, या प्रतीची सहनक्षमता कशी असते, तर ती म्हणजे त्या प्रतीच्या आवश्यकता पूर्ण न करणारी पण प्रवर्ग एक या प्रतीची पूर्ण करणारी किंवा त्या प्रतीच्या सहनक्षमते अंतर्गत अपवादात्मक वजनाच्या किंवा संख्येच्या 5% डाळिंब असलेल्या। तर शेतकरी बंधूंनो, या डाळिंबाचा प्रवर्ग एक म्हणजेच या प्रतवारीची आवश्यकता की डाळिंब चांगल्या गुणवत्तेचीच असली पाहिजे, हे त्या जातीच्या गुणधर्माशी मेळ खाणारी आणि वाणिज्यिक प्रतीची असली पाहिजे। उपजाचे बाह्य रूप, गुणवत्ता ठेवण्याची गुणवत्ता आणि प्रस्तुती यावर कोणताही परिणाम होणार नाही असे किंचित वरवरच्या दोषांचा अपवाद वगळता, रंगांमध्ये किंचित दोष, आकारांमध्ये किंचित दोष, सालीतील किंचित दोष मात्र पृष्ठभागाच्या एकूण क्षेत्रफळाच्या 5% जास्त असता कामा नयेत। शेतकरी बंधूंनो, या डाळिंबाच्या प्रतवारीचा प्रवर्ग 2, तर या प्रवर्गातील उद्दिष्टे म्हणजेच प्रवर्गामध्ये समाविष्ट करण्यास योग्य नसलेल्या पण काही किमान निकष पूर्ण करणाऱ्या डाळिंबाचा या प्रवर्गात समावेश होतो। उपजाचे बाह्य रूप, गुणवत्ता ठेवण्याची गुणवत्ता आणि प्रस्तुती यावर कोणताही परिणाम होणार नाही असे किंचित वरवरच्या दोषांचा अपवाद वगळता, आकारामध्ये किंचित दोष, रंगामध्ये किंचित दोष, सालीतील किंचित दोष मात्र पृष्ठभागाच्या एकूण क्षेत्रफळाच्या 10% जास्त असता कामा नयेत। तर शेतकरी बंधूंनो, ही डाळिंबे हाताळणी करताना कुठली काळजी घ्यायची असते, तर ती म्हणजे डाळिंबे काळजीपूर्वक काढणी केली गेली पाहिजेत आणि त्यांनी पक्वतेची योग्य पातळी गाठली असली पाहिजे आणि ती ज्या जातीची असतील आणि ज्या विभागात उत्पादित केलेली असतील त्यास योग्य अशा निकषांप्रमाणे समाधानकारक पक्वता दिसली पाहिजेत। डाळिंबाची वाढ आणि स्थिती अशी असली पाहिजे की जेणेकरून वाहतूक आणि हाताकणीमध्ये टिकू शकली पाहिजेत, गंतव्य ठिकाणी समाधानकारक स्थितीत पोहोचली पाहिजेत। या फळाच्या विषुववृत्तीय छेदाचा कमाल व्यासावरून आकार कोष्टकाप्रमाणे निर्धारित केला जातो। या डाळिंबाची सुपर साईज म्हणजे आकर्षक मोठे आकार आणि गर्द लाल रंग आणि सोबतच 750 ग्रॅमपेक्षा जास्त वजन असणारे। या डाळिंबाच्या किंग साईज म्हणजे आकर्षक लाल रंग, वजन 500 ते 750 ग्रॅम इतके। या डाळिंबाची क्वीन साईज म्हणजे मोठे आकर्षक गोल आकाराची, वजन 400 ते 500 ग्रॅम इतके। या डाळिंबाची प्रिन्स साईज म्हणजे आकर्षक गोलाकार 300 ते 400 ग्रॅम वजन असलेले। या डाळिंबाचा 12 अ हा आकार म्हणजेच मध्यम गोलाकार, 1 ते 2 डागदार, वजन 250 ते 300 ग्रॅम इतके। आणि याच डाळिंबाचा 12 ब भाग म्हणजेच लहान गोलाकार आणि वजन 250 कमी असलेले। तर शेतकरी बंधूंनो, ही माहिती झाली डाळिंबाबद्दल। तर आता आपण माहिती घेऊ भाजीपाल्यांची प्रतवारी याविषयी। तर शेतकरी बंधूंनो, भाजीपाला पिकांचे प्रतवारी करण्याची जागा स्वच्छ आणि सुरक्षित असायला पाहिजे। भाजीपाला परिसर स्वच्छ असायला पाहिजे। भाजीपाला ठेवायची जागा रसायन कारखाने आणि खत कारखान्याजवळ नसली पाहिजे। तसेच जागा ही कीड, कीटक आणि उंदीर पासून मुक्त असली पाहिजे। खराब झालेल्या म्हणजेच निवड न झालेल्या मालाचे विल्हेवाट लावणे या सुविधा असल्या पाहिजे। भाजीपाल्याची प्रतवारी आणि दर्जा देताना काही बाबींवर विशेष भर दिला जातो आणि त्या म्हणजे त्याची गुणवत्ता, कीड आणि रोगमुक्त, वजन, आकारमान, आकार, रंग, आर्द्रता आणि स्वच्छता। तर शेतकरी बंधूंनो, बटाटा या भाजीपाल्याची प्रतवारी म्हणजेच वर्गवारी 1, तर यामध्ये त्याचे आकारमान 25 ते 35 मिमीटर असले पाहिजे। या बटाट्याची वर्गवारी 2 म्हणजे त्याचे आकारमान हे 35 मिमी असले पाहिजे। कांदा या भाजीपाल्याची एक्स्ट्रा क्लास म्हणजेच याची प्रतवारी, कांदा हा चांगला दर्जाचा असायला पाहिजे। त्यांची वाण चांगल्या दर्जाची असणे आवश्यक आहे। तो स्वच्छ असायला पाहिजे। याचा रंग गर्द लाल आणि याचे आकारमान 25 ते 30 सेंटीमीटर असले पाहिजे। याची वर्गवारी 1 म्हणजे याचा रंग हलका लाल आणि गर्द लाल असला पाहिजे। आकारमान 25 ते 30 मिमी असायला हवं. या कांद्याची वर्गवारी 2 म्हणजे रंग पिवळसर आणि कथ्था असायला हवा. आकारमान 60 ते 70 मिमी असायला हवं. टोमॅटो या भाजीपाल्याचे 4 प्रकारे वर्गीकरण केले जाते, त्यात गोल, रीब, आयताकृती किंवा दीर्घित. चेरी टोमॅटो म्हणजेच कोकटेल टोमॅटो असते. टोमॅटोला चांगला बाजारभाव मिळण्यासाठी किमान आवश्यक निकष असावीत, ती म्हणजे टोमॅटो दिसायला आखे, एकसंध आणि ताजे, स्वच्छ, कोणत्याही बाह्य दृश्य पदार्थापासून मुक्त, कीटकांपासून मुक्त, कीटकांपासून होणाऱ्या नुकसानापासून मुक्त. टोमॅटोच्या कैचीच्या बाबतीत देठ ताजे, टवटवीत, स्वच्छ आणि पाने आणि इतर दृश्य बाह्य पदार्थापासून मुक्त असलं पाहिजे. ॲगमार्क अनुसार टोमॅटोची प्रतवारी ठरवली जाते. त्यापैकी त्याची प्रतवारी अतिरिक्त प्रवर्गात येते. त्याची आवश्यक प्रत म्हणजेच टोमॅटो सर्वोत्तम गुणवत्तेचं असलं पाहिजे. बाह्य दिसणं, वाढ आणि रंग हे त्या जातीच्या गुणधर्माशी मेळ खाणारी असली पाहिजेत. वेष्टतील उपजाचे बाह्य रूप, गुणवत्ता, ठेवण्याची गुणवत्ता आणि प्रसूती यावर कोणताही परिणाम होणार नाही असे किंचित वरवरच्या दोषांचा अपवाद वगळता ते दोषमुक्त असले पाहिजेत. या टोमॅटोचा प्रवर्ग 1 ही प्रतवारी, तर या प्रतवारीची आवश्यकता म्हणजेच टोमॅटो चांगल्या गुणवत्तेचं असलं पाहिजे, त्याच्या जातींचे गुणधर्म असले पाहिजे किंवा व्यापारास योग्य असलं पाहिजे. टोमॅटो चिरा नसलेले असावे. अब्जाचे बाह्य रूप, गुणवत्ता, ठेवण्याची गुणवत्ता आणि प्रस्तुती यावर कोणताही परिणाम होणार नाही असे किंचितच वरवरच्या दोषांचा अपवाद वगळता ते दोषमुक्त असले पाहिजे. उपजाचे बाह्य रूप, गुणवत्ता आणि प्रस्तुती यावर कोणताही परिणाम होणार नाही हे टोमॅटो हे वाजवी टणक आकारात आणि वाढीत किंचित विकृती, रंगात किंचित दोष आणि सालीत किरकोळ विकृती, अगदी किरकोळ मार, रिव टोमॅटो मध्ये भरून आलेले सेंटीमीटर पेक्षा कमी व्रण, अति उंचवटे नसलेले छोटे लिग्मिनन झालेले नभिव्रण 1 वर्ग सेंटीमीटर पर्यंत टेखारे या बाबींना दोष मानले जाणार नाही. तर शेतकरी बंधूंनो, या टोमॅटोचा प्रवर्ग 2 म्हणजे तर या प्रतीची आवश्यकता, तर टोमॅटो हे वाजवी टणक आणि प्रवर्ग 1 पेक्षा कमी टणक असतील. ताजे आणि जातीचे गुणधर्म असले पाहिजेत आणि न भरून आलेल्या चिरजीण नसाव्यात. उपजाचे बाह्य रूप, गुणधर्म, ठेवण्याची गुणवत्ता आणि प्रस्तुती यावर कोणताही परिणाम होणार नाही. आकार, वाढ आणि रंगांमध्ये दोष. सेंटीमीटर पेक्षा जास्त लांबी नसलेल्या भरून आलेल्या चिरा रिब्ड टोमॅटो मध्ये स्पष्ट लक्षात येतील असे उंचवटे, 1 नाभी, 2 वर्ग सेंटीमीटर पेक्षा जास्त नसलेले लेग्मिनन नाभीय व्रण, या सर्व बाबींना दोष मानले जाणार नाहीत. तर शेतकरी बंधूंनो, टोमॅटो काढताना घ्यावयाची काळजी, तर ती काळजी म्हणजे प्रत्येक वेष्टनातील अंतर्वस्तू ही एकसारखी आणि सारख्याच उगमाची, जातीची, गुणवत्तेची, आकाराची आणि समपातळीच्या पक्वतेच्या आणि वाढीचे पडवळच असले पाहिजेत. अतिरिक्त आणि प्रवर्ग 1 मध्ये टोमॅटोचा पक्कापणा आणि रंग एकसारखे असले पाहिजे. त्याशिवाय आयताकृती टोमॅटोची लांबी पुरेशी सारखी असली पाहिजे. शेतकरी बंधूंनो, पिकलेल्या टोमॅटोच्या कुठल्याही गठ्ठ्यातील साठवणुकीचा दर्शक म्हणून रंगाच्या वर्णनाच्या बाबतीत काही संज्ञा वापरल्या जातात. त्या म्हणजे जेव्हा टोमॅटोचा रंग पिवळा असेल, जेव्हा टोमॅटोचा संपूर्ण पृष्ठभाग फिकट ते गडद हिरवा अशा टप्प्यात पूर्णपणे हिरवा असेल. ब्रेकर्स जेव्हा रंगामध्ये हिरवा ते टानिश पिवळा, गुलाबी किंवा लाल रंग 10% कमी पृष्ठभागावर असतो. ठिपकेदार जेव्हा पिवळा, गुलाबी किंवा लाल रंगाची 10% जास्त पण 30% फळे असतात. गुलाबी जेव्हा गुलाबी किंवा लाल रंगाची फळे 30% जास्त आणि 60% कमी असतात. लाल जेव्हा 60% जास्त पण 90% कमी फळे गुलाबी किंवा लाल रंगाची असतात. पिकलेल्या लाल जेव्हा 90% जास्त फळे लाल रंग दाखवतात. तर शेतकरी बंधूंनो, ही माहिती होती टोमॅटो बद्दलची. तर शेतकरी बंधूंनो, आताच आपण फळे आणि भाजीपाला याविषयी माहिती ऐकत होतात.
0: आणि याचबरोबर शेतकरी बंधूंनो, आजचा आपला कार्यक्रम संपला. तर शेतकरी बंधूंनो, परत भेटूयात याच कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

0: कृषि विभाग महाराष्ट्र शासन आत्मा आणि रेडिओ वत्सगुण द्वारा प्रसारित कृषि कार्यक्रम श्रृंखला ऐकत रहा रेडिओ वत्सगुण 90.8 FM वर आवाज वाशिमचा वाशिमचा
1: किसानों की बात रेडिओ वत्सगुण के साथ हा शेतकरी बांधवांसाठीचा खास कार्यक्रम रेडिओ वत्सगुण ने प्रसारित केला होता। आमची यानंतरची उद्घोषणा काही क्षणात।

नकोरे मना द्रव्यते पुढिलांसे अति स्वार्थ बुद्धि नरे पाप साचे घडे भोगणे पापते कर्म खोटे न होता मना सारिखे दुख मोठे। जय जय रघुवीर समर्थ। मित्रांनो, आज रामप्रहर मनाचे श्लोक श्री समर्थ रामदास स्वामी श्लोक 9 आणि आपला भाग पण 9। रामदास स्वामी समर्थानी नकोरे मनापासून पुन्हा सुरुवात केली। नकोरे मना काय नकोय? द्रव्य ते पुढिलांचे, पुढिलांचे पुढिलांचे म्हणजे दुसऱ्याचे द्रव्य नको, दुसऱ्याची मिळकत नको, स्वतःची मिळकत ठीक आहे पण दुसऱ्याची मिळकत नको। नको रे मना, दुसऱ्याची मिळकत म्हणजे काय? एक गोष्ट आठवते, गुरु नानक असं सांगतात की गुरु नानकजी एकदा दुकानात होते आणि मोजत होते 1, 2, 3, 4, 5, 6 असं मोजता मोजता 13 शब्द आला आणि 13 शब्द आल्यानंतर ते नाचायला लागले आनंदाने। मिल गया मिल गया, काय क्या मिल गया? 13, सब कुछ तेरा ना लागे मेरा। ही जी भावना आहे ती सर्वश्रेष्ठ आहे। सब कुछ तेरा ना लागे मेरा ही भावना, परमेश्वराला संपूर्ण समर्पण करायचे म्हणजे संपूर्ण संपत्ती इस्टेट सगळी परमेश्वराच्या नावावर करायची। पण नावावर केलेली असेल तरीही तुम्हाला वापरता येते आणि त्यामुळे जेव्हा आपण ती गोष्ट नावावर करतो त्याची आहे असं समजून करतो तेव्हा त्याचं टेन्शन राहत नाही, ओनरशिप राहत नाही, ओनरशिप त्याची राहते। त्यामुळे त्याचं काय करायचं ती काळजी त्याची असते। सब कुछ तेरा ना लागे मेरा। आणि त्यामुळे इथे समर्थांनी सांगितले नको रे मना द्रव्य ते पुढिलांचे, दुसऱ्याचं घ्यायची गरजच नाही, माझं आहे ते पण त्याचं आहे। कोणाचं आहे? भगवंताचं आहे, परमेश्वराचं आहे। हे कशासाठी करायचं? आपल्या मनाला शांती मिळावी, आपल्या मनाला सुख मिळावं, आपल्या मनाला आनंद मिळावा। काही लोक जे आहेत ते सब कुछ तेरा ना लागे मेरा ही एक उच्च कोटीतली अवस्था झाली। काही बाकीचे जे असतात मेरा तो मेरा तेरा तो तेरा आणि नंतरची अवस्था जी आहे ती फार वाईट आहे, मेरा तो मेरा और तेरा भी मेरा। आणि तिथे जी आहे म्हणून समर्थांनी पुढच्या ओळीत म्हटले अतिस्वार्थ बुद्धी नरे पाप साचे। ही अतिस्वार्थ बुद्धी झाली। एक परमार्थ बुद्धी, एक स्वार्थ बुद्धी आणि तिसरी अतिस्वार्थ बुद्धी। परमार्थ बुद्धी ही आदर्श आहे, परमार्थ बुद्धी ही सुखाच्या वाटेवर आपल्याला नेणारी आहे। ठीक आहे, त्या वाटेवर वाटचाल करायला अजून अवकाश आहे। मग दुसरी आहे ती स्वार्थ बुद्धी, माझं ते माझं तुझं ते तुझं। पण जी अतिस्वार्थ बुद्धी आहे माझं ते माझं आणि तुझं ते पण माझं, ती गडबड करते, ती दुःख देते आणि नरे पाप साचे, ती पाप निर्माण करते। पाप काय आहे? पाप आणि पुण्य या शब्दांच्या व्याख्या प्रत्येकाच्या दृष्टीनं वेगळ्या होतात।
पण ढोबळ मनानं जर का आपण पाप आणि पुण्याची व्याख्या केली तर पाप म्हणजे जी कुठलीही गोष्ट आपल्या अंतर्मनाला आनंद देत नाही ते पाप. एखादी गोष्ट आपण वाईट केली भले समाजापासून ती लपलेली असेल समाजाला समजलेली नसेल पण आपल्या अंतर्मनाला ती कुठेतरी टोचत असते. म्हणतो आपण माझं मन खात आहे. मन खातं म्हणजे काय होतं, एखादी गोष्ट आपल्या हातून घडते वाईट घडते नकळत घडते किंवा सवयीनुसार घडते आणि मग त्याची टोचणी मनाला लागते आणि तीच शिक्षा आहे तोच त्रास आहे. अति स्वार्थ बुद्धी नरे पाप साधे आणि हा पाप आहे हे पाप आहे. आणि पुण्य काय आहे, एखादी गोष्ट मी केली आणि माझ्या अंतर्मनाला ती खूप सुखावह वाटली मला आनंद झाला तर ते पुण्य आहे. म्हणून पाप आणि पुण्य हे पुण्य हे श्रेष्ठ आहे पाप हे कनिष्ठ आहे किंवा नीच आहे. आणि मग काय होतं, जेव्हा अतिस्वार्थ बुद्धी नरे पाप साचे हे पाप जेव्हा घडत राहतं तेव्हा घडे भोगणे पाप ते कर्म खोटे ते भोगायला लागतं. या जन्मातला असून दे मागच्या जन्मातला असून दे त्याच्या मागच्या जन्मातला असून दे कितीही मागच्या जन्मातलं पाप असेल भले 8व्या जन्मातलं 10व्या जन्मातलं 50व्या जन्मातलं 63व्या जन्मातलं ते कधी ना कधीतरी ते मॅच्युअर झालं. प्रत्येकाची FD आहे ती. जशी पुण्याची FD आहे तशी पापाची पण FD आहे. ते पण वाढत जातं. पूर्वजन्मी पाप केले ते हे बहुत विस्तारले त्याचा पण विस्तार होतो. ज्ञानदेवानी म्हटलंय आंधळ्यात की त्यांचा आंधळा जो आहे पूर्वजन्मी पाप केले ते हे बहुत विस्तारले. मग खूप मागच्या जन्मातलं जरी पाप असेल आपल्याला आठवत नाही पण ते पाप जेव्हा विस्तारतं FD मॅच्युअर होते. काही FD 2 वर्षाचे असेल काही 5 वर्षाचे असेल काही 15 वर्षाचे असेल तशा जन्मांच्या पण FD आहेत. आणि मग तो विस्तारतो आणि घडे भोगणे पापते कर्म खोटे न होता मना सारखे दुःख मोठे. मग मनासारखं काही होत नाही आणि त्याच्यामुळे दुःख लागतं. आणि जीवनाचा सार जीवनाचा उद्देश मनुष्य जीवनाचा उद्देश आहे की मनुष्य जीवन सुखी करायचे आपलं पण जीवन सुखी करायचे आणि लोकांचं पण जीवन सुखी करायचे आणि आपला हा राम प्रहर उद्देश जे काय आपण एकमेकाशी शेअरिंग करतोय त्याचा उद्देश हाच आहे की आपलं जीवन आणि दुसऱ्याचं जीवन आपण सुखी करूया. जय जय रघुवीर समर्थ. ओम. नको रे मना द्रव्यते पुढिलांचे अति स्वार्थ बुद्धी नरे पाप साचे घडे.

0: रसिका श्रोते हो नमस्कार. आपण ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग आरजे शुभांगी सोबत. श्रोते हो, संगीताच्या प्रांतात परंपरेचा समृद्ध वारसा लाभणं हे भाग्याचं असतं, पण त्या वारशाला आत्मसात करून स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करणं ही एका खऱ्या कलाकाराची ताकद असते. आज आपल्या स्टुडिओमध्ये अशाच एक अत्यंत प्रतिभावंत आणि दिग्गज कलाकार उपस्थित आहेत. त्या हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या प्रतिष्ठित गायिका आहेत आणि मध्य प्रदेशातील देवासशी जोडलेल्या आहेत. अद्वितीय गायक पंडित कुमार गंधर्व आणि विदुषी वसुंधरा कोमकली यांच्या त्या सुकन्या तसेच शिष्याही आहेत. विदुषी कलापिनी कोमकलीजी, कलापिनीजींना घरातच दोन महान संगीत व्यक्तिमत्वांकडून शिकण्याची संधी मिळाली, पण त्यांचा सांगीतिक प्रवास केवळ एका महान कलाकाराची कन्या असण्यापुरता मर्यादित राहिला नाही. आई वडिलांकडून मिळालेली सांगीतिक दृष्टी आत्मसात करत त्यांनी स्वतःची स्वतंत्र गायनशैली आणि कलात्मक ओळख निर्माण केली आहे. ख्याल गायकी सोबतच ठुमरी, दादरा आणि भजन यासारख्या विविध गायन प्रकारांमध्ये त्यांनी स्वतःचं वेगळं असं स्थान निर्माण केलंय. त्यांच्या गायकीत रागदारी सोबतच बंदिशीतील शब्द, अर्थ, भाव आणि राग या सर्वांचा एक अद्भुत समतोल दिसून येतो. याशिवाय देवास आणि मालवा भागातील लोकसंगीताचा समृद्ध वारसाही त्यांनी आपल्या संगीतातून तितक्याच ताकदीनं पुढे नेलाय. चला तर मग आज कलापिनीजी यांच्याशी थेट संवाद साधूया आणि त्यांच्या या सांगीतिक प्रवासाचे विविध पैलू जाणून घेऊया. नमस्कार, आदरणीय मॅम, तुमचं स्वागत आहे रेडिओ मन भवनच्या स्टुडिओमध्ये. आपल्या जीवनात केवळ संगीत ही कला नाही तर एक आपल्या जीवनाचा भाग बनलीये. आता आपण आपल्या मूळ बचपनापासून सुरुवात करू मॅडम. बालपणाचा काळ सुखाचा असं आपण म्हणत असतो, तर तुमच्या बालपणाविषयी काय आठवणी आहेत का, त्याबद्दल सांगा ना.
1: नमस्कार, माझं नाव कलापिनी कोमकली, मी देवासून इथं आलेले आहे आणि तुम्ही माझ्या बालपणाच्या बद्दल मला प्रश्न विचारलात तर मला हा अतिशय आनंद वाटतो सांगायला आणि मला अभिमानाची गोष्ट आहे की मी ज्या घरात जन्मले म्हणजे ते घर म्हणजे पंडित कुमार गंधर्व आणि श्रीमती वसुंधरा कोमकली हे दोघेही माझे आई वडील. तर ह्यांच्या घरात जन्मल्यामुळे अर्थातच संगीत हे बालपणापासून माझ्या कानावरती येत राहिलेलं आहे आणि त्याला सोडून काही इतर विचार करणं खरं म्हणजे अशक्यच होतं. तर त्यामुळे मी बऱ्यापैकी संगीताच्या वातावरणामध्ये ओढली गेले आणि त्यामुळे मी नंतर बऱ्याच एका अवकाशानंतर का होईना पण संगीत ह्या दृष्टिकोनातून वेगळ्या दृष्टिकोनातून मी संगीताकडे बघायला लागले.
0: वा वा. पण मला एक प्रश्न विचारा असं वाटतं की एक मुलगी आणि एक शिष्या म्हणून तुमचा संगीत शिक्षणाचा जो अनुभव होता तो कसा होता?
1: माझे वडील अतिशय परखड शिक्षक होते आणि ते फार ॲबस्ट्रॅक्ट फॉर्ममध्ये संगीत भाषा बोलायचे, संगीताच्या बद्दल बोलायचे. त्यामुळे बऱ्याच वेळेला सुरुवातीला मला त्यांच्याकडे गाणं शिकणं हे एक फार मोठं चॅलेंज होतं आणि त्यामुळे मला सुरुवातीला नकोसं वाटायचं त्यांच्याकडे शिकणं. म्हणून मी सुरुवात माझी आईच्याकडे केली शिकायला. आई ही नेहमीच आपल्याला सगळ्यांनाच जवळची असते आणि आपली गोष्ट कदाचित मला वाटतं आपण जास्त मोकळेपणाने आपल्या आपल्या आई बरोबर शेअर करतो. तसं मी जे काय मला कडूगोड होतं संगीताच्या बद्दल ते मी आईच्या बरोबर शेअर करायचे आणि मी रडायचे तिच्याकडे की मला गाता येत नाही, मला गाता येत नाहीये, मला ताल कळत नाहीये, मला आलाप घेता येत नाही वगैरे वगैरे. आणि मग ती हळूहळू हळूहळू मला दिलासा देत गेली, ती मला थोड्या थोड्या गोष्टी हळूहळू शिकवत गेली आणि असं करून मी संगीताच्या जास्त जवळ आले. पण माझे आई आणि वडील दोघंही संगीत शिक्षणाबद्दल अतिशय काटेकोर होते आणि अजिबात हलगर्जीपणा किंवा एक मुलगी म्हणून त्यांनी मला कधी अशी वेगळी काही सूट दिली नाही की बाबा तुझा थोडासा स्वर कमी लागला तर चालेल, असं कसं चालू शकेल, कदापि चालू नाही शकणार. तो शिष्य असो का मुलगी असो का मुलगा असो, स्वर म्हणजे स्वर, ताल म्हणजे ताल, राग म्हणजे राग, त्याचं शास्त्र म्हणजे शास्त्र. ते तुम्हाला कळलंच पाहिजे, ते तुम्हाला नीट आत्मसात झालं पाहिजे आणि त्याला समजून तुम्ही तुमचं सादरीकरण तुम्हाला करता आलं पाहिजे. अशा प्रकारच्या अनेक अनेक गोष्टी जे त्या शिष्यांच्याकडून त्यांना अपेक्षित होत्या त्याहून किंबहुना एक पाऊल पुढेच ते आमच्याकडून अपेक्षा करत होते. त्याच्यामुळे मला कुठच्याही प्रकारची अशी सवलत म्हणून काही मिळालेली नाहीये.
0: क्या बात है. पण

0: सुद्धा एवढ्या महान कलाकारांची सुपुत्री असताना तुम्ही स्वतःचं वेगळेपण सुद्धा जपलंय. तुमच्या गायकीमध्ये विशेषतः ठुमरी, दादा आणि भजन हे महत्वपूर्ण म्हणजे त्यांची जागा आहे, तर त्याबद्दल काही सांगाल का?
1: वेगळेपण जपलंय हे मला माहिती नाही मी काय केलंय ते तुम्ही लोकांनी सांगायचं. मी काही वेगळं करायचं म्हणून मी करत नाही. आपसूक जे काय घडत जातं आणि खरं म्हणजे तेच जे घडत जातं ते जास्त महत्वाचं आहे, कारण की ती आतून येणारी गोष्ट आहे. ती अशी ठरवून 1 2 1 2 3 4 5 अशी करणारी गोष्ट नाहीये. आणि करता करता संगीत कलाच अशी आहे की त्याच्यामध्ये अनेक वर्ष तुम्ही अभ्यास करत राहिलात, गात राहिलात, सादरीकरण करत राहिलात, तर कुठेतरी कदाचित तुम्हाला कुठेतरी काहीतरी गोष्ट एक दिवशी सापडण्याचा चान्स मिळतो असतो. पण तेही तुम्ही ठरवूनच होत नसतं, ते वरतूनच काहीतरी आपल्याला आशीर्वाद मिळायचा असतो. आपल्या विद्येच्या पुन्हा पुन्हा केल्या जाणाऱ्या अभ्यासामुळे, तर त्याच्यामुळे ती गोष्ट फार वेगळी आहे. आणि वेगळेपण म्हणजे काय मला माहिती नाहीये, पण जे काय मी माझ्या गुरूंच्याकडून शिकून घेतलेलं आहे ते मी शक्यतो मी त्याप्रमाणे त्यांच्या विचारांना घेऊन मी सादरीकरणाचा प्रयत्न करते. ते सादर करताना जर तुम्हाला काही वेगळंपण जाणवत असेल तर तो खरंच मी आभारी आहे आपली.
0: नक्कीच मॅडम. असं म्हणतात की तुम्हाला जर चांगलं तानसेन व्हायचं असेल तर आधी चांगलं कानसेन होता आलं पाहिजे, आणि हे बऱ्याचदा तुम्ही सांगत असतात विद्यार्थ्यांना तुमच्या वर्कशॉप्समध्ये, तर त्याबद्दल आता तुम्ही काय सांगाल?
1: ही गोष्ट खरी आहे. जसं मी आज पण माझं वर्कशॉप इथे आहे KCE सोसायटीच्या म्युझिक डिपार्टमेंटच्या ह्याच्यामध्ये, खूप सुंदर विद्यार्थी इथे एकत्र झालेले आहेत. मला खूप आनंद होतोय त्यांना शिकवायला. आणि चांगली गोष्ट म्हणजे मला वाटते की ते अतिशय सुरेल विद्यार्थी आहेत आणि चांगलं शिकून घेत आहेत. त्याचबरोबर मला असं वाटतं की तानपुरा वाजवणं, जे मी आज पण त्यांना सांगितलं की तानपुरा वाजवणं हे प्रत्येक विद्यार्थीला एक अत्यंत आवश्यक गोष्ट आहे. जर तो विद्यार्थी संगीताचा आहे किंवा ती आहे मुलगी, तर तिला तानपुरा वाजवता आला पाहिजे, तानपुरा जुळवता आला पाहिजे, कारण की तो एक अविभाज्य भाग आहे. जरी आज इलेक्ट्रॉनिक तानपुरे, इलेक्ट्रॉनिक सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत आणि त्याची आपल्याला कदाचित तेवढी तुम्हाला जरूर आत्ता वाटत नसेल, परंतु जसं जसं आपण गांभीर्याने त्या विषयामध्ये आत खोल जातो तेव्हा आपल्याला हे जाणवतं की तानपुरा हा एक अनंत काळाचा साथीदार आहे गाण्याच्यासाठी. जसं हार्मोनियम आणि तबला आहे तसा त्याहूनही कदाचित जास्त हा तानपुरा आहे. त्याच्यामुळे त्याला सोडू नका, त्याला तुम्ही नेहमी जवळ ठेवा, त्याला वाजवा आणि त्याच्या सान्निध्यामध्ये तुम्ही संगीत अभ्यास करा.
0: वा वा, खूपच छान. मॅम, जे विद्यार्थी या संगीत क्षेत्रात येऊ इच्छितात त्यांना आपण काय सांगाल?
1: मी फक्त त्यांना एवढंच म्हणेन की तुम्ही अतिशय मोकळेपणाने उघडे कान ठेवून, उघडे डोळे ठेवून गाणं ऐका. हे तुम्ही सोडा की हे अमुक घराण्याचं आहे, तमुक घराण्याचं आहे, हे ऐकावं की नाही ऐकावं काही नाही, तुम्ही गाणं ऐका. तुम्हाला आता एवढी साधनं आहेत, एवढे युट्यूब चॅनल्स आहेत, एवढे तुम्ही बटन दाबा आणि युट्यूबवरती तुम्हाला तो कलाकार आज तुम्हाला त्याचं गाणं शेकडो तासांचं उपलब्ध आहे. तुम्ही मन मोकळेपणाने तुम्ही ठरवा की हा आठवडा मी किशोरी आमोणकरजींना ऐकणार, मग तो एक आठवडा तुम्ही पूर्ण किशोरी आमोणकरांनाच ऐका. पुढचा आठवडा मी कुमार गंधर्वजींना ऐकणार, म्हणजे तुम्ही आठवडाभर कुमार गंधर्वजींना ऐका. त्याचा पुढचा आठवडा तुम्ही ठरवा. असं उदाहरणार्थ देते की भाई नाही, आज आम्ही माणिक वर्मा ऐकणार, आज आम्ही मल्लिकार्जुन मनसूर ऐकणार, आज मी बुधादित्य मुखर्जीचा सतार ऐकणार, किंवा आज आम्ही अली अकबर खासाबांची सरोद ऐकणार. तुम्ही असं 8-8 दिवसाचं तुम्ही प्लॅन करा. आणि नुसतं हेच नाही, तुम्ही 8 दिवस लता मंगेशकर ऐका, 8 दिवस आशा भोसले ऐका, 8 दिवस तुम्ही किशोर कुमार ऐका.
0: अगदी,
1: तुम्ही मनापासून ऐका. एवढंच माझं सांगणं आहे, तुम्ही चांगलं ऐकायला लागलात ना तर तुम्ही ऑटोमॅटिक गुणगुणायला लागाल.
0: बरोबर,
1: एवढंच माझं सांगणं आहे.
0: खरंच मॅम, गुरु शिष्य परंपरा पूर्वी होती, पण आताचं डिजिटल युग, सोशल मीडिया हे सगळं सांभाळत असताना विद्यार्थी जो आहे, तरुण वर्ग स्पेशली, त्यांनी यात समतोल कसा साधावा आणि तुम्हाला याबद्दल काय वाटतं, काय नेमका फरक जाणवतो?
1: नाही, हे बघा, मला हे कळतंय की आजच्या तारखेमध्ये अतिशय अवघड आहे नवीन विद्यार्थ्यांना आपलं नॉर्मल शिक्षण आणि कला शिक्षण हे दोन्ही हे करणं. परंतु मला हेही माहिती आहे की नुसतं फॉर्मल कुठच्याही विषयाचं शिक्षण घेऊन आणि त्याच्यात फक्त रममाण होणारे जे लोक आहेत त्यांचं आयुष्य आणि त्याच्या जोडीला कुठचीही एखादी कलाची आवड बाळगणारे व्यक्ती ह्यांच्या जीवनामध्ये जमीन अस्मानाचा फरक मी बघते सगळीकडेच. एक वेगळ्या प्रकारचा ओलावा तुमच्यामध्ये असतो, एक वेगळ्या प्रकारची जिज्ञासा तुमच्यामध्ये असते, एक वेगळ्या प्रकारची पर्सनॅलिटी डेव्हलप तुमची होते जेव्हा तुम्ही कुठच्याही एका कुठच्याही कलेला, मी असं नाही म्हणत की गाणंच करा, तबला करा, हार्मोनियम करा, सतार करा, सरोद करा, इतर कुठचं वाद्य करा, थिएटर करा, चित्रकला करा, कुठच्या पण एक आर्ट फॉर्म तुम्ही तुमच्या हृदयाच्या जवळ बाळगा, तुम्ही त्यामध्ये थोडासा रस घ्या, बघा तुम्हाला इतर वेळेला सुद्धा तुमच्या आयुष्यामध्ये किती आनंद द्विगुणित होतो. आणि तो आनंद एक वर्षाचे दोन वर्षाचा कोर्सचा आनंद नसतो, तो तुमच्या आयुष्यभर पुरणारा आनंद असतो, जो कधी जेव्हा तुमच्याबरोबर कोणी नसेल तो आनंद तुमच्या बरोबर असतो.
0: सुंदरच,
1: एवढंच मला आजच्या वेळेला सांगू इच्छितो. आणि आजचं आपण हे बातचीत आपलं इथे संपूया, मला खूप आनंद वाटला आपण मला या ठिकाणी बोलतं केलं, थँक्यू सो मच.
0: आजचा हा संवाद म्हणजे स्वरांच्या, शब्दांच्या आणि विचारांच्या एका अलौकिक दुनियेत केलेली सफर होती. विदुषी कलापिनी कोमकली यांच्याशी संवाद साधताना एका गोष्टीची प्रकर्षानं जाणीव झाली, ती म्हणजे परंपरेचा वारसा आणि वैयक्तिक सर्जनशीलता या दोन्हींचा सुंदर मिलाप त्यांच्या गायकीत कसा घडतो. बंदिशेतील शब्दांचा अर्थ आणि भाव केवळ स्वरांच्या तांत्रिक प्रदर्शनाखाली दबू न देता मालवा लोकसंगीताचा सुगंध जपत त्यांनी संगीताची जी सेवा केली आहे ती खरोखरच भावणारी आहे. कलापिनीजी, आपण आपल्या व्यस्त वेळेतून वेळ काढून आमच्याशी मनमोकळा संवाद साधलात आणि संगीतातील आपले अनमोल असे विचार श्रोत्यांपर्यंत पोहोचवलेत याबद्दल आम्ही आपले मनापासून आभारी आहोत. आपल्या पुढील सांगीतिक प्रवासासाठी आमच्या संपूर्ण टीमकडून आणि सर्व श्रोत्यांकडून आपल्याला खूप खूप शुभेच्छा, धन्यवाद.
2: शिक्षण, माहिती, ज्ञान, मनोरंजनाने सजलेले सदाबहार कार्यक्रम ऐकायला विसरू नका. रेडिओ मनभावन 90.8 FM. Always heart touching.

नमस्कार मित्रांनो, मी तुम्हा सर्वांची लाडकी आरजे प्रज्ञा ठाकूर तुम्हा सर्वांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आजचा आपला विषय असा आहे की ज्याचं नाव ऐकताच कुणाचा चेहऱ्यावर स्माईल येईल, कुणाला एखाद्या जुनी आठवण येईल आणि कुणी म्हणेल, अरे देवा, हा विषय माझ्यासाठीच आहे. आज आपण बोलणार आहोत जुन्या काळाचं प्रेम आणि आजच्या पिढीचं प्रेम. होय, एक काळ असा होता की प्रेम होतं पण मोबाईल नव्हता. एक काळ असा होता की एक पत्र लिहिलं जायचं आणि त्या पत्राच्या उत्तरासाठी कित्येक दिवस वाट पाहिली जायची. आणि आज हाय पाठवलं, 2 मिनिटं रिप्लाय नाही आला आणि मनात प्रश्न, काय झालं? ऑनलाईन आहे पण रिप्लाय का नाही? काळ बदलला, टेक्नॉलॉजी बदलली, कम्युनिकेशन बदललं, पण एक प्रश्न कायम आहे, प्रेम बदललं का? तर तयार रहा, कारण आजचा कार्यक्रम फक्त प्रेम कथा नाही, हा आहे 2 पिढ्यांच्या प्रेमाचा सुंदर संवाद. चला तर मग सुरुवात करूया जुन्या काळापासून. कल्पना करा, एक मुलगा, त्याला एक मुलगी आवडते पण ते तिला मेसेज करू शकत नाही, इंस्टाग्रामवर फॉलोही करू शकत नाही, स्टोरी पाहून रिॲक्ट करू शकत नाही. मग काय करणार? कदाचित एखादा मित्राच्या हातून निरोप पाठवणार, तिला सांग मला तिच्याशी काही बोलायचं आहे. आणि समोरून उत्तर, तिलाही बोलायचं आहे. बस, इतक्यातच प्रेमाची अर्धी स्टोरी कम्प्लीट. आजच्या जनरेशनमध्ये मात्र हाय हाय, व्हॉट्सअप, नथिंग, ओके, आणि कन्व्हर्सेशन संपली. जुन्या काळात शब्द कमी असतील पण त्या शब्दांना वजन होतं. आज शब्द 1000 असतील पण कधी कधी अर्थ शोधावा लागतो. जुन्या प्रेमाची एक सुंदर गोष्ट म्हणजे प्रेमपत्र. कुणासाठी तरी पत्र लिहिणं म्हणजे फक्त शब्द लिहिणं नव्हतं, त्यासाठी वेळ द्यावा लागायचा. काय लिहायचं, कसं लिहायचं, पहिलं वाक्य काय असावं, हे सगळं विचार करून पत्र लिहिलं जायचं. आणि आज टायपिंग टायपिंग टायपिंग. मग हे आर यू अँग्री? पण खरं सांगायचं तर आज टेक्नॉलॉजीमुळे आपण भावना पटकन व्यक्त करू शकतो. फक्त एक मेसेज, फक्त एक कॉल, फक्त एक व्हिडिओ कॉल, आणि आपण हजारो किलोमीटर दूर असलेल्या व्यक्तीशीही बोलू शकतो. म्हणून टेक्नॉलॉजी वाईट नाही. प्रश्न टेक्नॉलॉजीचा नाही, आपण ती कशी वापरतो याचा आहे. जुन्या काळात प्रेमामध्ये एक गोष्ट खूप होती, संयम. हो, उत्तरासाठी वाट पाहण्याचा संयम, भेटीसाठी वाट पाहण्याचा संयम, समोरच्या व्यक्तीला समजून घेण्याचा संयम. आज मात्र स्पीड खूप वाढली आहे. मेसेज लगेच, कॉल लगेच, रिप्लाय लगेच, आणि कधी कधी आपण रिलेशनशिपकडूनही इन्स्टंट रिझल्ट अपेक्षित करतो. पण प्रेम हे इन्स्टंट नूडल्स नाही ना, 2 मिनिटात तयार होणार नाही. प्रेमाला वेळ लागतो, ओळख वाढायला वेळ लागतो, विश्वास निर्माण व्हायला वेळ लागतो, आणि नातं टिकवायला तर त्याहून जास्त वेळ लागतो. आता थोडं आजच्या जनरेशनबद्दल बोलूया. आजची जनरेशन वेगळी आहे. ते प्रेम व्यक्त करतात इमोजीने, GIF ने, रील शेअर करणे, मीम्स पाठवून, व्हॉइस नोट्स करून, व्हिडिओ कॉल करून, कधी कधी तर हा रील तुला का आवडला यावरूनही डिस्कशन सुरू होतं. आजची जनरेशन फिलिंग्स लपवत नाही, त्यांना बोलता येतं, त्यांना प्रश्न विचारता येतात, त्यांना स्वतःच्या बाउंड्रीज बद्दल बोलता येतं. हेही या पिढीचं एक वैशिष्ट्य आहे. पण सोशल मीडियामुळे कंपॅरिझन, मिसअंडरस्टँडिंग आणि प्रेशर ही निर्माण होऊ शकतं. म्हणून रिलेशनशिप ऑनलाईन असलं तरी समजून घेणं ऑफलाईन असणं गरजेचं आहे. चला तर एक मजेदार कंपॅरिझन करूया. जुना काळ, तुझ्यासाठी एक पत्र लिहिलं आहे. आज तुझ्यासाठी एक प्लेलिस्ट बनवली आहे. जुना काळ, तुझी आठवण येते आहे. आज मिस यू. जुना काळ, तू कधी भेटशील? आज फ्री आहेस का, कॉल करू? जुना काळ, एक फोटो मिळाला की तो जपून ठेवायचा. आज गॅलरीमध्ये 400 फोटोज आणि तरीही आपला एक चांगला फोटो नाहीये. किती बदललंय ना सगळं.
पण या सगळ्या कंपॅरिझन मध्ये एक गोष्ट मात्र दोन्ही पिढ्यांसाठी समान आहे, रिस्पेक्ट. हो, प्रेम म्हणजे फक्त आय लव्ह यू म्हणणं नाही, प्रेम म्हणजे समोरच्या व्यक्तीच्या मनाचा आदर करणं, तिचं किंवा त्याचं नाही स्वीकारणं, एकमेकांना स्पेस देणं, चुका झाल्या तर संवाद साधणं, आणि सर्वात महत्त्वाचं, समोरची व्यक्ती तुमच्यासोबत आहे म्हणून तिच्यावर हक्क गाजवणं नाही. नात्यामध्ये प्रेमासोबत आदर आणि विश्वासही हवा. आता थोडं तुमच्याशी बोलूया. समजा तुम्हाला दोन पर्याय दिले. ऑप्शन ए, जुन्या काळासारखं प्रेमपत्र. ऑप्शन बी, आजच्या काळासारखं क्यूट मेसेज. तुम्ही काय निवडाल आणि का? मला पर्सनली वाटतं दोन्ही ब्युटी वेगळी आहे. पत्रामध्ये वाट पाहण्याची मजा आहे आणि मेसेजमध्ये लगेच भावना पोहोचवण्याची सुविधा आहे. म्हणून प्रश्न जुनं चांगलं की नवीन हा नाही. आपण नवीन साधनांमध्ये जुन्या प्रेमाची सिन्सिअरिटी ठेवू शकतो का हा प्रश्न आहे. आज रिलेशनशिपचा एक मोठा भाग सोशल मीडियाभोवती फिरतो. फोटो अपलोड केला, कॅप्शन टाकलं, फ्रेंडने कमेंट केले, आणि मग कधी कधी नात्याचं मेजरमेंट लाईक्स आणि कमेंट्समध्ये होऊ लागतं. पण खरं प्रेम किती लाईक्स मिळाले यावर ठरत नाही. कधी कधी सगळ्या जगाला माहिती नसलेलं नातंही खूप सुंदर असू शकतं. रिलेशनशिपचं व्हॅल्यू सोशल मीडियावर नाही तर दोन व्यक्तींमधल्या विश्वासात असतं. आता थोडा सिरियस विषय, ब्रेकअप. हो, पूर्वीही नाती तुटायची, आजही तुटतात, फरक तेवढाच. आज ब्रेकअप नंतर ऑप्शन लगेच दिसतात. ब्लॉक, अनफॉलो, रिमूव्ह, अचीव चॅट्स. पण मनात ब्लॉक करता येतं का हा मोठा प्रश्न आहे. नातं तुटल्यानंतरही प्रत्येक व्यक्तीला स्वतःला वेळ देणं गरजेचं आहे. प्रत्येक ब्रेकअपला विलन आणि हिरो शोधण्याची गरज नसते. कधी कधी दोन चांगल्या व्यक्तीही एकमेकांसाठी योग्य नसू शकतात. महत्वाचं म्हणजे अनुभवातून शिकणं आणि पुढे जाणं. मला वाटतं आपण जुन्या आणि नव्या पिढीला एकमेकांच्या विरोधात उभं करण्याची गरज नाही. जुन्या प्रेमाकडून आपण घेऊ शकतो संयम, विश्वास, कमिटमेंट, साधेपणा, वाट पाहण्याची कला, आणि आजच्या जनरेशनकडून घेऊ शकतो खुला संवाद, बाउंड्रीज, टेक्नॉलॉजीचा योग्य वापर, स्वतःच्या भावना व्यक्त करण्याची मोकळीक. म्हणजे जुन्या काळाचं मन, आजच्या काळाची कम्युनिकेशन, सुंदर नातं. चला आता एका छोट्या रॅपिड फायरकडे येऊया. पत्र की टेक्स्ट? मला तरी वाटतं पत्रामध्ये जी मजा होती ना ती आजकाल टेक्स्टमध्ये नाही. चहा की कॉफी डेट? मला माझी आजी अजूनही सांगते त्यांच्या काळामध्ये ना साधा कटिंग चहा सुद्धा पिण्यासाठी बोलवणं खूप मोठं आव्हानच असायचं. आणि आजकाल तर खूप कॅज्युअली आपण विचारतो कॉफी डेटला येणार का, हा प्रश्न आजकाल खूप कॉमन झालाय. लँडलाईन कॉल की व्हिडिओ कॉल? आजकाल व्हिडिओ कॉलवरती आपण सगळं काही बोलतो. इझिली समोरचा व्यक्ती आपल्याला लगेच दिसतो. त्याने काय घातलंय, तो कसा दिसायला लागलाय, तो कसा राहतोय, त्याच्या आजूबाजूस कोण आहे, खूप लवकर कळतं आपल्याला सगळं. पण लँडलाईन कॉल बहुतेक त्या टायमाची ना मजा वेगळी होती. एक गुलाब की इंस्टाग्राम स्टोरी? हो, त्या काळात एक साधं गुलाब देणंही खूप मोठी अपॉर्च्युनिटी असायची. इंस्टाग्रामवरची स्टोरीमध्ये शक्यतोवर तेवढा पाहिजे तसा इफेक्ट नसेल. लॉंग कन्व्हर्सेशन की मीम्स? तासन तास गप्पा मारणे आणि नुसती साधी एक मीम पाठवणे यात फरक असू शकतो. जुन्या काळाची प्रेम कहाणी की आजची मॉडर्न लव्ह स्टोरी? लव्ह स्टोरी तर लव्ह स्टोरी असते, ती जुनी असो की नवी, प्रेम वाटून घेता येत नाही असं मला वाटतं. आणि शेवटचा प्रश्न, लव की रिस्पेक्ट? माझं उत्तर दोन्ही. कारण रिस्पेक्ट नसलेलं लव टिकणं कठीण आणि प्रेम नसलेला रिस्पेक्ट रिलेशनशिपला पूर्णत्व देत नाही. खरं सांगायचं झालं तर हा विषय जितका बोलला तितका कमीच. हो, कारण प्रेमाची गोष्ट निघाली की प्रत्येकाकडे काही ना काही आठवण असते.
कुणाच्या आयुष्यात प्रेम आलं असेल, कुणी प्रेमाला दुरूनच पाहिलं असेल, कुणी प्रेम केलं असेल आणि कुणी अजूनही विचार करत असेल आपल्याला कधी मिळणार हे प्रेम. पण प्रेम म्हणजे फक्त दोन व्यक्तींची स्टोरी नाही, प्रेम म्हणजे एक भावना आहे आणि ही भावना प्रत्येक जनरेशनने आपल्या पद्धतीने अनुभवली आहे. पूर्वीच्या काळात प्रेम सुरू होण्यासाठी सोशल मीडियाची गरज नव्हती. कधी शाळेत, कधी कॉलेजमध्ये, कधी शेजारी, कधी एखाद्या मित्राच्या ओळखीतून आणि कधी फक्त एक नजर. बस एक नजर भेटली आणि मनात कुठेतरी एक छोटासा प्रश्न निर्माण झाला, ही व्यक्ती कोण आहे. आणि मग पुढचे काही दिवस फक्त तिच्या एका भेटीची ओढ लावणे. आज मात्र परिस्थिती वेगळी आहे. एखादी व्यक्ती आवडली, प्रोफाईल सर्च करा, इंस्टाग्राम सापडलं फॉलो करा, स्टोरी आली व्ह्यू करा, मग रिॲक्शन, मग मेसेज आणि प्रेम कथेची सुरुवात. किती सोपं झालंय ना. मला वाटतं पूर्वी प्रेम मिळण्यासाठी जेवढा वेळ लागायचा त्यामुळे कदाचित त्या भावनेची किंमत वेगळी असायची. त्या व्यक्तीला आपण आपलं होण्यासाठी काही वेळ दिला गेला असतो. त्या व्यक्तीची परवानगी ही खूप महत्त्वाची होती पहिल्याच्या काळात असं मला वाटतं. म्हणून त्यामुळे समोरच्या व्यक्तीची ना किंमत खूप अनमोल असायची. पूर्वी एखाद्या व्यक्तीचा चेहरा पाहण्यासाठी प्रत्यक्ष भेट आवश्यक होती. आज प्रोफाईल पिक्चर पुरेसा आहे. पूर्वी एखाद्या व्यक्तीबद्दल जाणून घ्यायला वेळ लागायचा. आज बायो वाचलं की थोडी माहिती मिळते. पूर्वी तो ती कशी व्यक्ती आहे हे समजण्यासाठी संवाद करावा लागायचा. आज सोशल मीडिया फीड पाहून आपण अंदाज लावतो. पण सोशल मीडियावर दिसणारी व्यक्ती आणि प्रत्यक्ष आयुष्यातील व्यक्ती एकच असेल असं नाही. आणि म्हणूनच प्रेम करण्याआधी व्यक्तीला समजून घेणं महत्त्वाचं आहे. जुन्या काळात फोन असला तरी प्रत्येकाकडे मोबाईल नव्हता. कधी घरचा लँडलाईन, कधी शेजारच्यांचा फोन. आणि फोन वाजला की घरातला प्रत्येक जण म्हणायचा, माझ्यासाठी आहे का? हो. आणि जर खरंच आपल्यासाठी फोन असेल तर आवाजही बदलायचा. हॅलो, इतका शांत आवाज, जणू काही आपणच फोनची वाट पाहत नव्हतो. आज मात्र मोबाईल आपल्या हातात 24 तास असतो. फोन कुठेही, इंटरनेट कुठेही, कम्युनिकेशन कुठेही. पण एक गंमत आहे, पूर्वी साधनं कमी होती पण वाट पाहण्यात आनंद होता. आज साधनं भरपूर आहेत पण पेशन्स कमी झाल्यासारखं वाटतं. आजच्या जनरेशनमध्ये एक प्रसिद्ध प्रश्न, रिप्लाय का नाही केला? ऑनलाईन आहे, स्टोरी टाकली आहे, रील शेअर केली आहे पण मेसेजला रिप्लाय नाही. आणि मग मनात इन्व्हेस्टिगेशन सुरू. कदाचित बिझी असेल, नाही पण ऑनलाईन तर आहे, कदाचित माझ्यावर रागवला असेल, मी काही चुकीचं बोलले का? आणि 5 मिनिटात आपण डिटेक्टिव्ह बनतो. पण प्रत्येक लेट रिप्लाय म्हणजे कमी प्रेम असं नसतं. प्रत्येक व्यक्तीला स्वतःचं आयुष्य असतं. कधी अभ्यास, कधी काम, कधी फॅमिली, कधी स्वतःसाठी वेळ. म्हणून नात्यात कम्युनिकेशन सोबत ट्रस्ट सुद्धा असायला हवा. पूर्वी भेटणं सोपं नव्हतं. एक भेट ठरवण्यासाठी कितीतरी प्लॅनिंग, कुठं भेटायचं, कधी भेटायचं, घरी काय सांगायचं, किती वेळ थांबायचं. आणि भेट झाली की ती भेट मनात खूप दिवस राहायची. आज आपण कधीही व्हिडिओ कॉल करू शकतो, एक क्लिकवर समोरची व्यक्ती दिसते. ही टेक्नॉलॉजीची सुंदर बाजू आहे. पण टेक्नॉलॉजी कितीही पुढे गेली, समोरासमोर बसून मनापासून केलेली कन्व्हर्सेशन ह्या गोष्टीची जागा पूर्णपणे घेऊ शकत नाही. आजच्या जनरेशनमध्ये एक सुंदर बदलही दिसतो. आज अनेक तरुण तरुणी रिलेशनशिपमध्ये फक्त प्रेम शोधत नाहीत, ते फ्रेंडशिप शोधतात, अंडरस्टँडिंग शोधतात, रिस्पेक्ट शोधतात, करिअर समजून घेणारा पार्टनर शोधतात, स्वतःची जाणीव ज्याला असेल असा साथीदार ते शोधत असतात. आणि ही गोष्ट महत्त्वाची आहे, कारण रिलेशनशिपमध्ये असताना स्वतःची ओळख हरवणं गरजेचं नाही. दोन व्यक्ती एकत्र असू शकतात पण दोघांचं स्वतंत्र व्यक्तिमत्वही असू शकतं. एक गोष्ट आपण लक्षात ठेवायला हवी, प्रेम म्हणजे समोरच्या व्यक्तीवर मालकी हक्क मिळवणं नाही.
तू माझ्या सोबत आहेस म्हणजे तू फक्त माझाच ऐकलं पाहिजेस, असं प्रेम नाही. प्रेम म्हणजे तू माझ्या सोबत आहेस आणि मला तुझ्या मताचाही आदर आहे, हे प्रेम. नात्यात प्रश्न विचारता येतात पण चौकशीसारखं नाही, काळजी करता येते पण नियंत्रण ठेवण्यासाठी नाही. आपुलकी असावी पण समोरच्या व्यक्तीला स्वतःची स्पेस सुद्धा असावी, कारण नातं सुंदर होतं तेव्हा जेव्हा दोन व्यक्ती एकमेकांना बांधून ठेवत नाही तर एकमेकांसोबत वाढतात. जुन्या जनरेशनकडेही काही सुंदर गोष्टी होत्या, नातं टिकवण्याची इच्छा, हो कठीण काळात साथ देण्याची भावना, छोट्या गोष्टीचं महत्त्व, एकमेकांसाठी वेळ काढणं. आज आपल्याकडे टेक्नॉलॉजी आहे पण कधी कधी वेळ नाही. पूर्वी टेक्नॉलॉजी कमी होती पण कदाचित भेटींसाठी वेळ काढण्याची सवय जास्त होती, म्हणून जुन्या काळाला पूर्णपणे परफेक्ट म्हणायचं नाही आणि आजच्या जनरेशनला चुकीचं म्हणायचं नाही. प्रत्येक काळात चांगल्या आणि कठीण दोन्ही गोष्टी असतात, आपण एक चांगल्या गोष्टी घ्यायच्या. आजची जनरेशन एक गोष्ट खूप चांगली करते, बोलते हो मला हे आवडत नाही, मला हे अनकम्फर्टेबल वाटतं, मला माझ्या करिअरवर फोकस करायचं आहे, मला माझ्यासाठी वेळ हवा आहे, या गोष्टी बोलण्याची मोकळीक आज जास्त आहे. आणि हेल्दी रिलेशनशिपसाठी संवाद खूप महत्त्वाचा आहे, कारण मनात ठेवलेला गैरसमज वाढत जातो पण बोलून घेतलेले प्रश्न अनेकदा सोपे होतात. आता मनात प्रश्न असा येतो, मग जुनं प्रेम चांगलं की नवीन? पण मला वाटतं हा प्रश्न चुकीचा आहे, कारण प्रेमाला जनरेशन नसते, प्रेमाला मोबाईल नसतो, प्रेमाला इंस्टाग्राम अकाउंट नसतो, प्रेमाला काळाची मर्यादा नसते. प्रेम फक्त प्रेम असतं, फक्त त्याची भाषा बदलते. पूर्वी तुझ्यासाठी पत्र लिहिलंय, आज तुझ्यासाठी मेसेज केलाय. पूर्वी तुझी वाट पाहतोय, आज कॉल मी व्हेन यू आर फ्री. तुझी आठवण नाही आली का? रिपीट. पूर्वी तुझी आठवण आली, आज एक छोटासा इमोजी. शब्द बदललेत पण भावना नाही. आता कल्पना करा बरं, कधी जर जुन्या काळातील व्यक्तीकडे स्मार्टफोन असतात तर कदाचित तेही व्हॉट्सअपवर मेसेज करत असते, आणि आजच्या जनरेशनकडे जुन्या काळातील पत्र असतील तर कदाचित तेही एखादं सुंदर पत्र लिहिलं असतं. म्हणून साधनं बदलतात, माणूस बदलतो पण मनाला आपुलकीची गरज कायम असते. चला तर मग आता इथलचा शेवट आपण आता इथं असाच करूया. याच्यामधून आपण काय शिकायला मिळालं बरं? प्रेम हे वेगळं नसतं, जुनं किंवा नवं नसतं, प्रेम प्रेम असतं. प्रेमाला कुठली लिमिटेशन नाही आहे ना, प्रेम जनरेशन पाहून होतं, हे आज आपल्याला खूप सुंदर प्रकारे ऐकायला मिळालं. आज आपण इथंच थांबूया, मी तुमची रजा घेते. मी तुम्हा सर्वांचे लाडके आरजे प्रज्ञा ठाकूर. तुम्ही ऐकत रहा रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

राम कृष्ण हरी। जीवनात काहीही एकतर्फी चालत नाही। जर तुम्हाला घेण्याची इच्छा असेल तर तुम्हाला देणे देखील शिकले पाहिजे, मग ते प्रेम असो, पैसा असो किंवा आदर सन्मान असो। जे द्याल तेच मिळवाल। त्यामुळे जगासमोर स्वतःला कितीही चांगलं दाखवण्याचा प्रयत्न केला तरी देवापासून काहीच लपत नाही। वेळ आली की तो सगळे व्याचा सकट वसूल करून घेतो।

नमस्कार श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. मी आरजे शुभांगी आजच्या शुभदिन आयोरे मध्ये आपणा सर्वांचं स्वागत करते. आज 10 ऑक्टोबर हा दिवस मानसिक स्वास्थ्य आणि संवादाच्या दृष्टीने जगभर महत्वाचा मानला जातो. जागतिक मानसिक आरोग्य दिन. मानसिक आरोग्याविषयी जगभरात जनजागृती निर्माण करण्यासाठी आणि मानसिक तणावाशी लढा देणाऱ्यांना पाठबळ देण्यासाठी दरवर्षी 10 ऑक्टोबर रोजी हा दिवस पाळला जातो. शरीराच्या आजारावर औषध घेणं जितकं सामान्य आहे तितकंच मनाच्या ताणावर नैराश्यावर बोलणं गरजेचं आहे. मनाचे आजार लपवू नका, मोकळेपणाने बोला, हा संदेश हा दिवस देतो. राष्ट्रीय टपाल दिन. कालच्या जागतिक टपाल दिनानंतर आज भारतात राष्ट्रीय टपाल दिन साजरा केला जातो. देशाच्या कानाकोपऱ्यात, दुर्गम खेड्यापाड्यात पत्र, पार्सल्स किंवा बँकिंग सेवा पोहोचवून देशाला एका सूत्रात बांधणाऱ्या भारतीय डाक विभागाच्या योगदानाला सलाम करण्याचा आजचा दिवस. जागतिक स्थलांतरित पक्षी दिन. दरवर्षी ऑक्टोबरच्या दुसऱ्या शनिवारी हा दिवस साजरा होतो. सातपुड्याच्या जंगलात आणि आपल्या खानदेशातील तलावांवर हिवाळ्यात हजारो मैलांचा प्रवास करून येणाऱ्या पाहुण्या पक्ष्यांचे आणि त्यांच्या अधिवासाचे रक्षण करण्याचा हा दिवस संदेश देतो. आज भारतीय साहित्यातील एका अद्वितीय कथाकाराची जयंती, बॉलिवूडच्या एव्हरग्रीन दिवाचा वाढदिवस आणि भव्यतेचे शिल्पकार असणाऱ्या दिग्दर्शकाचा वाढदिवस. आर के नारायण. मालगुडी डेज या काल्पनिक गावातील साध्या माणसांच्या, विशेषतः चिमुरड्या स्वामीच्या भावविश्वाला अजरामर करणारे थोर भारतीय इंग्रजी लेखक आर के नारायण यांची आज 120वी जयंती. द गाईड सारख्या कादंबरीने त्यांना जागतिक साहित्यात सर्वोच्च स्थान मिळवून दिलं. साधेपणातूनही अजरामर साहित्य कसं घडतं याचं ते मूर्तिमंत उदाहरण होते. रेखा. भारतीय सिनेसृष्टीतील रहस्यमयी सौंदर्य आणि कसदार अभिनयाचं प्रतीक असणाऱ्या सदाबहार अभिनेत्री रेखा आज वयाची 72 वर्ष पूर्ण करत आहेत. उमराव जान, सिलसिला, खूबसूरत आणि खून भरी मांग यासारख्या चित्रपटातून त्यांनी आपल्या डोळ्यातील बोलकेपणाने आणि अभिनयाने रसिकांवर मोहिनी घातली. SS राजा मौली. भारतीय चित्रपट सृष्टीला बाहुबली आणि ऑस्कर विजेत्या RRR च्या माध्यमातून जागतिक पटलावर सर्वोच्च शिखरावर नेणारे द्रष्टे दिग्दर्शक SS राजामौली आज त्यांचा 53वा वाढदिवस साजरा करत आहेत. आजचा मनभावन सुविचार. शारीरिक जखम झाली की आपण लगेच मलम लावतो, तसंच मनावर झालेली दुःखाची किंवा तणावाची जखमही लपवण्याऐवजी ती जवळच्या व्यक्तीसमोर मोकळी करणं हेच खरं शहाणपण असतं. बाहेरील जग जिंकण्याआधी स्वतःच्या अंतर्मनातील विचारांशी शांततेने मैत्री करणं हाच सुखी जीवनाचा सर्वात मोठा पाया आहे. आणि आजची बोधकथा. एका महाविद्यालयात एका प्राध्यापकांनी वर्गात प्रवेश केला. त्यांच्या हातात पाण्याने भरलेला एक साधा काचेचा ग्लास होता. त्यांनी तो ग्लास उंचावून विद्यार्थ्यांना विचारलं, सांगा बरं, या पाण्याचे आणि ग्लासचे वजन किती असेल? विद्यार्थ्यांनी अंदाज लावत उत्तर दिलं, 100 ग्रॅम, 200 ग्रॅम किंवा जास्तीत जास्त 250 ग्रॅम. प्राध्यापक शांतपणे हसले आणि म्हणाले, या ग्लासचं वजन किती आहे याने फारसा फरक पडत नाही. खरा फरक याने पडतो की मी हा ग्लास किती वेळ हातात धरून ठेवतो. विद्यार्थी चकित झाले. प्राध्यापकांनी पुढे समजावून सांगितलं, जर मी हा ग्लास 2 मिनिटं हातात धरला तर मला काहीच त्रास होणार नाही, पण जर मी हाच ग्लास सलग 2 तास हातात ताणून धरला तर माझा हात दुखायला लागेल, बरोबर? आणि जर मी हा ग्लास दिवसभर खाली न ठेवता तसाच धरून राहिलो तर माझा हात पूर्णपणे बधिर होईल आणि अर्धांगवायू झाल्यासारखी असह्य वेदना मला होईल. ग्लासचं वजन बदलत नाही, पण जास्त वेळ आपण त्याला धरून ठेवू तितकं ते ओझं वाढत जातं. नक्कीच प्राध्यापकांनी ग्लास टेबलावर ठेवला.

म्हणाले, आपल्या मनातील चिंता, भूतकाळातील दुःख आणि ताणतणाव हे अगदी या पाण्याच्या ग्लाससारखेच असतात. त्यांच्याबद्दल थोडा वेळ विचार केला तर ठीक आहे, पण जर तेच विचार तुम्ही रात्रंदिवस मनात धरून बसलात तर मन बधिर होतं आणि जगणं असह्य होतं. म्हणून दिवसाच्या शेवटी मनातील विचारांचा तो ग्लास खाली ठेवायला शिका. तात्पर्य हेच, मानसिक शांती हवी असेल तर जुनी दुःख आणि विनाकारण चिंता सतत वाहून नेणं थांबवा. स्वतःच्या मनाला मोकळा श्वास द्या. तेव्हा श्रोते हो, आज 10 ऑक्टोबरचा हा शनिवार आपल्याला स्वतःची काळजी घ्यायला सांगतो आणि आपल्या घराची स्वच्छता, शरीराचा व्यायाम जसं आपण करतो तसंच मनातील कचऱ्याचं काय. म्हणून आजच्या दिवशी काही संकल्प करूया. पहिला म्हणजे मानसिक आरोग्य दिनानिमित्त आज स्वतःशी प्रामाणिक राहा. जर मनात काही सलत असेल, ताण असेल तर आपल्या जवळच्या मित्रांशी किंवा जोडीदाराशी किंवा शिक्षकांशी मोकळेपणाने बोला. रडायचं असेल तर रडून मन हलकं करा. आणि दुसरा म्हणजे वीकेंडला सोशल मीडियाचा अतिवापर थांबून आर.के. नारायण यांच्या मालगुडी डेज सारखे साधे निष्पाप जीवन अनुभवा. निसर्गात फेरफटका मारा आणि स्वतःच्या चेहऱ्यावर एक गोड हास्य फुलवा. खरी शुभता कुठल्याही नक्षत्रात नसते, ती आपल्या शांत चित्तात आणि समाधानी वृत्तीत असते. जोपर्यंत तुमचं मन हलकं आहे तोपर्यंत ईश्वराने दिलेला प्रत्येक दिवस शुभच असतो. आजच्या शुभदिन आयोरेमध्ये इथंच थांबूया. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

0: आप सुन रहे हो रेडियो मन भावन 90.8 FM, अलवेज हार्ट टचिंग। आप लखानदेश, आप ली मानसर।
1: श्री राम समर्थ। राम ठेवील त्यात समाधान, हे खऱ्या भक्ताचे लक्षण जाण। नसावे कशाचे ज्ञान, वाटावे सदा घ्यावे राम नाम, प्रपंची राखावे समाधान, हेच भक्ताचे मुख्य लक्षण जाण। डोळे व कान यांनी होते बाह्य जगाचे ज्ञान, त्यांना लावावे नामाचे अनुसंधान। राम आणावा चित्ती, त्याचा प्रपंच करतो ही राखावी स्मृती। स्वार्थ ही न व्हावे आपण, ते होईल करता परमात्म स्मरण। संधी साधून जो राहिला, तोच जगी धन्य झाला। नाटकात नट काम करी जैसे, आपण वर्तत जावे तैसे। राजा रंक होई जरी, तरी मी कोण हे जाणून राहे अंतरी। जग सज्जन दुर्जन मिश्रित, त्यातून शोधून काढावा अवचित। जो लाभेल संगतीला, रामाचे प्रेम दुणावेल त्याला। द्वेष मत्सर अहंकार वृत्ती, यांची न धरावे संगती। मानापमान करावे सहन, साक्ष ठेवून रामचरण। सर्व काही करावे, पण खरे प्रेम साधनावर असावे। अभिमान रहित राहावे, हेच शिष्याचे लक्षण जाणावे। राम व्हावा माझा, रात्रंदिवस काळजी ठेवित जा। लक्ष ठेवावे संताकडे, देह लावावा प्रपंचाकडे। गुणात उत्तम गुण, आपले कळावे अवगुण। अवगुण कळले ज्याला, तो सुधारण्याच्या मार्गाला लागला। प्रथम स्वाधीन करी आपले मना, सोडावा अहंभाव विषय वासना। काही पाहिजे हे न वाटावे मना। व्यवहारात असावे दक्ष, कधी न घ्यावा विषयी लोकांचा पक्ष। दुर्जनाची संगती तीच रामाला दूर करती। म्हणून मनासे धरावा सत्संग, रामाविण दुजा नसावा रंग। उदास व्हावे एकाच वेळी, केव्हा भेटेल वनमाळी। तळमळीचे मुख्य लक्षण, दुसरे विषयाची न व्हावी आठवण। पतिव्रतेला पती जाणं, तैसे साधकाला साधन जाण। मोहाला बळी पडणे, याहून नाही दुजे लाजीरवाणे। विघ्न रामसेवेत भारी, तरी आपण सांभाळावे हाती घेऊन शिरी। रामाची सेवा हा जाणावा संसार, मग सुखाने करावा व्यवहार। देवास करावा नैवेद्य अर्पण, प्रसाद घ्यावा त्याचा आपण। चित्त ठेवावे रामापाशी, ध्यास असावा त्याचा अहर्निशी। गुरुकडून घेतलेले नाम, पावन करील जगास। हा ठेवावा विश्वास, राम कृपा करील खास। देहाने नाही करता आले, मन रामापायी गुंतवले। रामाने त्याचे कल्याण केले। राम ठेविल त्यात समाधान, हेच खरे भक्ताचे लक्षण जाण। भगवंता वाचून मनी न येऊ द्यावे काही। भगवत स्वरूप तो सर्व ठिकाणे पाही। आपण व्हावे रामाचे, उदाहरण घालून द्यावे साचे। आजचे बोधवचन। नामाहून दुजे काही, सत्य त्रिवाचा नाही। निर्हेतुक घ्यावे नाम, जेणे जोडेल आत्मा राम। जानकी जीवन स्मरण। जय जय।
2: हाय, मी आहे आरजे विभूती आणि आपण ऐकत आहात रेडिओ मन भवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग।
3: कृषी संदेश।

0: नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेतकरी बंधूंनो, आज आपण चिंचेच्या संदर्भामध्ये सुधारित जाती आणि लागवड तंत्रज्ञानाच्या संदर्भामध्ये पायाभूत तंत्रज्ञान यावर थोडा उहापोह करणार आहोत. चिंच म्हटल्याबरोबर आपल्या जिभेवर पाणी सुटणं साहजिक आहे, पण या चिंचेपासून शेतकरी मोठ्या प्रमाणात पैसा करू शकतात. बरं, सर्व भागामध्ये चिंच हे फळझाड उत्तम प्रकारे येऊ शकतं. चिंचेसाठी विशिष्ट अशा जमिनीची आवश्यकता नसते, अत्यंत हलक्या ते भारी जमिनीतही हे झाड चांगलं वाढू शकतं. प्रादेशिक फल संशोधन केंद्र हिमायत बाग औरंगाबाद इथून चिंचेच्या 3 जाती प्रसारित करण्यात आलेल्या आहेत. त्यात प्रतिष्ठान नंबर 263 आणि अजिंठा या प्रमुख जातीचा समावेश आहे. प्रतिष्ठान साधारण आंबट नंबर 263 ची अति आंबट, तर अजिंठा ही अतिशय गोड चवीची जात आहे. चिंचेची अभिवृद्धी ही बियापासून रोपे तयार करून किंवा शाकीय पद्धतीनं गावठी चिंचेच्या कुंठावर कलमे करून केली जाते. बियापासून तयार केलेल्या रोपाचे गुणधर्म एकसारखे मिळत नाहीत, तसेच फळाची गुणवत्ता आणि उत्पादनात फरक पडतो. शिवाय फळधारणा उशिरा होते, त्यामुळे चिंचेची रूपे कलम पद्धतीनं करणं फायदेशीर ठरतं. शाकीय पद्धतीमध्ये 2 प्रकारच्या पद्धती अभिवृद्धीसाठी वापरल्या जातात, त्यामध्ये मृदकाष्ठ भेट कलम याचा समावेश होतो. चिंचेची लागवड साधारणतः हलक्या मध्यम जमिनीत लागवडीसाठी 10x10 मीटर अंतरावर 1x1x1 मीटरचे खड्डे करून त्यात केली जाते. खड्डे साधारणतः एप्रिल मे महिन्यात खोदून आपण रान तयार करावं. त्यानंतर जून जुलै महिन्यामध्ये चांगले कुजलेलं शेणखत वरच्या थरातील माती सारख्या प्रमाणात घेऊन 1 किलो सिंगल सुपरफॉस्फेट, 100 ग्रॅम कार्बाडील आणि पालापाचोळा याच्या योग्य मिश्रणानं खड्डे भरून घ्यावेत. साधारणतः पहिल्या पावसाच्या नंतर 1-2 सरी चांगल्या पडल्या की मग रोपाची लागवड करावी. हे झालं पायाभूत तंत्रज्ञान. जर चिंच लागवडीविषयी आपल्याला विस्तृत मार्गदर्शन आणि तंत्रज्ञानाची गरज असेल, तर आवश्यकतेनुसार कृषी विज्ञान केंद्र करडा येथील उद्यान विद्या शाखेशी जर आपण संपर्क केला तर आपल्याला अधिक फायदा होईल. नमस्कार.
1: कृषी संदेश. नमस्कार, मी आहे पुष्कर श्रोत्री आणि आपण ट्यून केलं आहे रेडिओ मन भावन 90.8 FM. ऑलवेज
2: रेडिओ मन भावन पर मैं हूं आपका दोस्त मनोज और आप सुन रहे हैं कार्यक्रम सुनो भाई साधो. दोस्तों, कबीर साहब की एक खूबी है कि वे कभी भी सत्य को छुपाकर या धीमे स्वर में नहीं कहते. वे भरे बाजार में खड़े होकर सबको सुनाकर अपनी बात कहते हैं, क्योंकि वे जानते हैं कि समय की रेत हाथ से फिसल रही है. आज कबीर साहब की ओर से आप सबके लिए एक सीधा संदेश है सत्य को थामने का. कबीर कहता जात हूँ सुनता है सब कोई, कबीर कहता जात हूँ सुनता है सब कोई, राम कहा भला होएगा नहीं तर भला न होए. कबीर कहता जात हूँ सुनता है सब कोई, कबीर कहता जात हूँ सुनता है सब कोई.

0: कृषि विभाग महाराष्ट्र शासन आत्मा आणि रेडिओ वत्सगुण द्वारा प्रसारित कृषी कार्यक्रम श्रृंखला ऐकत रहा रेडिओ वत्सगुण 90.8 FM वर आवाज वाशिमचा वाशिमचा।
1: नमस्कार शेतकरी बंधूंनो, आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूयात डोळ्यांत अंजन घालणारी नागलेची कहाणी याविषयी। तर शेतकरी बंधूंनो, दुष्काळी प्रदेशात पाण्याची उपलब्धता आणि जल व्यवस्थापनाचा विचार करताना आपल्याकडे पीक पद्धतीचा फारसा विचार होत नाही, त्यामुळे खूप आटापिटा करून पाणी उपलब्ध करून द्यायचे आणि तिथे बागायती पिके घ्यायची असा एकंदर आपला खाक्या असतो। कारण इतर पिके किफायतशीर ठरतील अशा प्रकारचं व्यवस्थापनच उभारण्यात आलेलं नाही, त्यामुळे उपलब्ध पाण्याचे व्यवस्थापन नीट होत नाही आणि काही वर्षांच्या अंतराने पुन्हा एरे माझ्या मागल्या अवस्था होऊन दुष्काळ, अवर्षण आणि पाणी टंचाई फणा काढून पुढ्यात उभी राहते। कमी पावसाच्या प्रदेशातील जमीन, हवामान आणि एकंदर परिस्थिती लक्षात घेऊन त्याला अनुरूप पीक पद्धती विकसित करणे हा दृष्टिकोन ठेवला तरच खऱ्या अर्थाने जल व्यवस्थापनाची फळे चाकता येतील। या पार्श्वभूमीवर बागायती पिकांना फाटा देऊन नागलीसारख्या दुर्लक्षित पिकांवर पुन्हा लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे। या वर्षीच्या खरीपात, श्रावणात, नारळी पौर्णिमेनंतर पाऊस गायब झाला अशा परिस्थितीत कोणत्याही पिकाची उत्पादन सरासरीपेक्षा कमी होणार हे अपेक्षितच आहे। तरीही जर एखाद्या पिकाची उत्पादकता सरासरीपेक्षा दुपटीहून जास्त वाढल्याचे सांगितले तर खरे वाटेल का? नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी नागलीच्या उत्पादनात भरघोस वाढ अनुभवली आणि तेही या दुष्काळाच्या वर्षी। नागली चाचणी रागी हे आदिवासींचे पारंपरिक पीक, त्यांच्या संस्कृतीचा अविभाज्य भाग। नागलीची शेती पारंपरिक पद्धतीने केली जाते, राब करणे, त्यावर पेरणी, नंतर टोचून लागवड केली जाते। सहसा कोणतेही खत वापरले जात नाही। उताराच्या मुरबाड शेत जमिनीवर हे पीक घेतले जाते। या शेत जमिनीला बघितल्यावर इथे काही पेरल्यावर उगवले असे वाटणार नाही। पाण्याचा निचरा होणारी अशीच जमीन नागलीसाठी वापरली जाते। मागच्या वर्षी उन्हाळ्यात आम्ही शेतकऱ्यांशी नागलीविषयी बोलायला लागलो तेव्हा चर्चेमध्ये कीड रोग प्रादुर्भाव हाच महत्वाचा मुद्दा पुन्हा पुन्हा पुढे येत होता। आम्ही कष्ट खूप करतो, आम्हाला नागली हवी आहे, कमी पडते, पण कीड रोगामुळे नासून जाते असे शेतकरी सांगायचे। एकूण उत्पादन खूपच कमी मिळते। या पार्श्वभूमीवर आम्ही एक प्रयोग करायचे ठरवले। नागलीची उत्पादकता वाढवण्यासाठी काही साधे बदल करून बघावे असे नियोजन केले। इगतपुरी, त्र्यंबकेश्वर आणि पेठ परिसरातील एकूण 9 गावांमध्ये 150 अधिक शेतकरी त्यासाठी तयार झाले। एकूण 100 एकरावर हा प्रयोग आखला। शेतकऱ्यांनी निक्षून सांगितले की जरी आम्ही वेगळी पद्धत करून बघायला तयार आहोत तरी आम्ही बियाणे घरचेच वापरणार आणि ज्या जमिनीवर करतो तेथेच करणार। त्यांचे हे दोन्ही मुद्दे मान्य करण्यासारखेच होते। नागलीची लागवड आणि संगोपन करण्याच्या पद्धतीत काही साधे बदल, कीड रोग नियंत्रण, घरी तयार करून सेंद्रिय खते वापरणे अशी त्यांनी एक विशिष्ट लागवड पद्धत ठरवली। या पद्धतीची आखणी करताना आमचा आंध्र प्रदेश मधील वासन या संस्थेचा अनुभव तसेच रिवायट लायझिंग रेनफेड ऍग्रिकल्चर नेटवर्कच्या मदतीने सुरू असलेल्या ओडिशा मिलेट मिशनच्या कामाचा अनुभव उपयुक्त ठरला। या पद्धतीत खूप निराळे, पूर्णपणे नवीन असे काही नव्हते, पण इथल्या परिस्थितीचा अभ्यास करून पेरणीपासून सोंगणी, बीज साठवण पर्यंतच्या प्रत्येक टप्प्याची आखणी केली। अश्विनी कुलकर्णी म्हणतात, त्यांनी सुचवलेल्या पद्धतीत बीजामृत वापरून बीज प्रक्रिया, राबाच्या ऐवजी गादी वाफे, गादी वाफ्यावर शेणखत, लागवडीच्या वेळी विशिष्ट अंतरावर एका रेषेत पुनर्लागवड, लागवडीच्या वेळी जीवामृत, नंतर सायकल विडरने निंदणी, मटका खताचा वापर असे काही ठरवले आहे। महत्वाचे म्हणजे रोग कीड होऊ नये म्हणून दर 2-3 आठवड्याने नीम अर्काची फवारणी, शेतीच्या बाजूने झेंडूची लागवड असे प्रयत्न करायचे ठरवले। पेरणीपासूनच काही ना काही कीड रोग येत होते। कीड रोग लवकर ओळखणे अत्यंत गरजेचे असते। प्रादुर्भाव लगेच लक्षात येऊन ताबडतोब फवारणी केल्याने कीड रोग आटोक्यातही येत होते। कीड रोगाचे नियंत्रण असे होऊ शकते हेच खूप विश्वास वाढवणारे ठरत होते। शेतकरी आपण नागली वाचवू शकतो हे पाहून खूप समाधान व्यक्त करत होते. खताचे वेगवेगळे प्रकार शिकून घेऊन वापरत होते. पण शेवटी शेवटी पावसाने दगा दिल्यावर शेतकरी मात्र हताश झाले. जेव्हा 4 आठवडे सलग पाऊस आला नाही तेव्हा भात, वरई, खुरसणी अशी आजूबाजूचे पिके सुकताना दिसत होती. तेव्हा नागली मात्र जास्त काळ हिरवाई टिकून आहे असे दिसले. नागलीला काटक पीक का म्हणतात त्याचा अनुभव आला. हवामान बदलाच्या आव्हानाला प्रतिसाद देण्यासाठी जे विविध अभ्यास होत आहेत त्यामध्ये दुष्काळाचा सामना करू शकणारे पीक म्हणून नागली महत्वाची ठरत आहे. नागली ही दुष्काळा वातावरणातील बदलांना तोंड देऊ शकणारे सहनशील पीक आहे. तेव्हा नागली हे पीक आता फक्त आदिवासींसाठीच नाही तर अन्य धान्याच्या उत्पादन संबंधीच्या धोरणात महत्वाचे स्थान मिळवत आहे. नागलीचे पौष्टिक मूल्य सर्वश्रुत आहे. नाशिकचे डॉक्टर औटी महाराष्ट्रातील नागलीच्या विविध प्रजातींतील पौष्टिक मूल्यांचे संशोधन अनेक वर्ष करीत आहेत. नागली हे कॅल्शियम, कार्ब, विविध क्षार, लोह अशा घटकांनी युक्त धान्य आहे. या धान्याच्या मधुमेहाच्या रुग्णांना अधिक फायदा होतो असेही अभ्यास सांगतात. म्हणून हे धान्य आता आदिवासींच्या जेवणात नाही तर शहरातल्या मध्यमवर्गीयांच्या खाण्यातही पोहोचले आहे. त्यामुळे या धान्याला एक नवीन बाजारपेठ तयार होत आहे. गेल्या काही वर्षात नागलीचे विविध पदार्थ शहरातल्या दुकानात दिसत आहेत. या पदार्थांची मागणीही वाढत आहे पण ते पूर्ण करता येईल एवढी उत्पादन वाढ होत नाहीये. या पार्श्वभूमीवर अश्विनी कुलकर्णी म्हणतात, त्यांच्या प्रयोगात नागलीचे सरासरी उत्पादकता 1री 2.4 क्विंटल वरून 1री 8.1 क्विंटल वर पोहोचली आहे. ही वाढ त्यांनाही अचंबित करणारी आहे. या प्रयोगात नागलीच्या उत्पादन खर्चात 1री 1000 रुपयांपेक्षा कमी वाढ आहे. जरी गादी वाफे, पुनर्लागवड, निंदणी यासाठी काही प्रमाणात मजूर दिवस वाढले तरी राब करायचा नाही असा निर्णय घेतल्याने त्यासाठी एरवी लागणारे मजूर दिवस मात्र कमीही झाले. कारण राब करण्यासाठी पालापाचोळा गोळा करणे, पसरवून वाळवणे आणि मग तो जाळणे असे बरेच महिने चालणारे ते काम असते. नागलीच्या उत्पादकतेत वाढ झाल्याने शेतकऱ्यांना नागलीचे जादा उत्पादन मिळाले. तरीही ही शेतकरी कुटुंबे नागली विकायला तयार नाहीत. आज जर नागली विकली तर त्यांना 16 ते 20 रुपये प्रति किलो भाव मिळतो आहे. पण तेच परत बाजारात जाऊन नागली विकत घेतली तर 35 रुपये किलोच्या खाली दर नाही. तेव्हा दुष्काळाच्या वर्षी इतर उत्पन्नात घट झालेली असताना हीच नागली वर्षभर पोटाला पुरेल असे त्यांचे म्हणणे आहे. हा विचार पटण्यासारखाच आहे. यावरून आपल्याला लक्षात येईल की नागलीचे उत्पादन काही पटीने वाढायला हवे आणि त्यासाठी उत्पादकता वाढवणे हाच पर्याय आहे. उत्पादकता वाढीचे हे असे प्रयोग इतर ठिकाणीही पोहोचायला हवे तरच शहरांना नागलीचा पुरवठा वाढू शकेल. नागलीची उत्पादकता वाढल्याने शेतकऱ्यांना दुष्काळाच्या वर्षी घरात पुरेसे अन्न आहे हा दिलासा वाटतो. आदिवासी भागातील कुपोषणाच्या परिस्थितीत ही खूप मोठी उपलब्धी वाटते. वाढलेले उत्पन्न घरीच ठेवले, विकले नाही म्हणजेच आर्थिक उलाढाल झाली नाही म्हणून त्याचे मोल कमी ठरवणे अत्यंत चुकीचे होईल. पण जर विकण्या एवढे नागलीचे उत्पादन शेतकऱ्यांकडे झाले तर शेतकऱ्यांच्या कौटुंबिक अन्न सुरक्षा आणि पौष्टिक अन्नाची पूर्तता याच्या पुढे जाऊन हे पीक शेतकऱ्यांना आर्थिक उत्पन्नही मिळवून देऊ शकते. आज नागलीसाठी सरकारी प्रोत्साहन स्वरूप मदत नगण्य आहे. शेतकरी नागलीसाठी बाहेरची खते वापरत नाही तेव्हा खतांच्या अनुदानाचा इथे फायदा नाही. नागलीसाठी पीक कर्ज घेत नाहीत म्हणून विमाही उतरवला जात नाही. नागलीसाठी वापरली जाणारी जमीन इतर कोणत्याही पिकासाठी योग्य नाही अशी उतरंडीची जमीन खूप कष्टाने शेतकरी लागवडीखाली आणत आहेत. त्यांनी वर्षानुवर्षे हे पीक जपून ठेवले आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांकडे सरकारने दुर्लक्ष न करता त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ठोस पावले उचलली पाहिजेत. खर तर सरकारने नागलीला 29 रुपये प्रति किलो हमी भाव जाहीर केलेला आहे. परंतु हमी भावाने सरकारी खरेदी फक्त कर्नाटक आणि ओडिशा या राज्यांतच काही प्रमाणात झाली आहे. रेशनच्या कायद्यात भरडधान्यांना महत्व द्यावे, ते खरेदी करून रेशनवर वितरित करावे असे म्हटले आहे. पण आपल्या राज्यात तसे अजून होत नाही. ज्वारी, बाजरी, नागलीची भाकरी खाणाऱ्यांना मुकाट्याने रेशनवरचा गहू घ्यावा लागतो. या धोरणात बदल करायला हवा. महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यात अजूनही माता बाल कुपोषणाची समस्या गंभीर आहे. अशा वेळी नागलीसारखे धान्य, त्याचे पौष्टिक खाद्यपदार्थ करून आश्रमशाळा, अंगणवाडी, माध्यान्न भोजन यामध्ये समावेश केला तर त्याचा नक्कीच फायदा होईल. बाहेरून मागवून पदार्थ देण्यापेक्षा स्थानिक उत्पादन खरेदी करून ते स्थानिक तरुणांच्या गटाला वा महिला बचत गटांना देऊन त्यांचे पौष्टिक पदार्थ तयार करून घेता येतील. स्थानिक तरुणांना यात उद्यमशीलतेतून रोजगाराची संधी आहे. या सर्व दृष्टिकोनातून धोरणात्मक विचार करणे उचित ठरेल. अश्विनी कुलकर्णी म्हणतात, त्यांच्या प्रयोगात त्यांनी असेही अनुभवले की पावसाने दडी मारल्यावर ज्या 1-2 शेतकऱ्यांना 2 किंवा 3 पाणी देता आले त्यांच्या पिकाची उत्पादकता 12 क्विंटलच्या पुढे गेली. फक्त 2 पाणी देऊन अन्न सुरक्षिततेत दुपटीने वाढ होते हे नवीन नाही, पण यावरून एक साधी योजना सुचते. आदिवासी भागात जेथे मुख्यत्वे जिरायती शेती होते तेथे पावसाचा ताण पडला तर उत्पादनात खूप घट होते आणि आधीच गरिबीत असलेल्या कुटुंबांना अधिक कठीण परिस्थितीत ढकलले जाते. अशा वेळी गावात शेतकऱ्यांच्या गटाला पाण्याची मोटार पंप आणि पाईप दिले, त्यांनी ते आळीपाळीने वापरून पिकाला पाणी दिले तर नुकसान टळू शकते. पाण्याचा स्रोत ही शेतकऱ्यांची जबाबदारी, असा संच त्यांना अनुदान रूपाने मिळावा अशी योजना आखणे शक्य आहे. खरीपात 2-4 वेळा पाणी देता आले तरी छोट्या गरीब जिरायती शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळतो. शेतकऱ्यांना नवीन सुलभ पद्धतीने उत्पादकता वाढीचे प्रशिक्षण मिळणे आवश्यक आहे. हारतुरे आणि भाषणे असे कार्यक्रम भरपूर होतात, पण त्यातून माहिती, ज्ञान, शंका समाधान होत नाही. हे खर्च वाया जातात. याऐवजी प्रत्येक गावातील तरुण शिकलेल्या मुलामुलींचे सातत्याने प्रशिक्षण घेत राहिले तर पारंपरिक पिकांच्या उत्पादकतेतही भरपूर वाढ होऊ शकते, पण साधे आणि सोपे वाटणारे बदल घडवून आणणे अधिक कठीण असते. नागलीसारख्या पिकांच्यावर काम करणे म्हणजे अनेक प्रश्नांना एकाच वेळी कवेत घेणे आहे. आदिवासींच्या अन्नधान्य सुरक्षेचा प्रश्न, आदिवासींचे आर्थिक उत्पन्न वाढवण्याचा प्रश्न, आदिवासी भागातील कुपोषणाचा प्रश्न, हवामान बदलाचा प्रश्न आणि दुष्काळाचे 2 हात करण्याचा प्रश्न असा मोठा पट आहे. म्हणून जलव्यवस्थापनाचा विचार करताना नागलीला पुन्हा उर्जित करणे आवश्यक आहे. तर शेतकरी बंधूंनो, आताच आपण डोळ्यांत अंजन घालणारी नागलीची कहाणी याविषयी माहिती ऐकत होतात. यानंतर कार्यक्रमात आता आम्ही माहिती देत आहोत दुष्काळ आणि त्यावरील उपाययोजना याविषयी. तर शेतकरी बंधूंनो, आपा सर्वांना माहितीच आहे की दुष्काळ हा एक नैसर्गिक धोका आहे. जेव्हा अपेक्षेपेक्षा कमी किंवा सामान्यपेक्षा कमी पाऊस पडतो तेव्हा ही परिस्थिती एक हंगामी किंवा जास्त कालावधीपर्यंत कायम राहते. तेव्हा मानवी क्रियाकल्पांसाठी आणि गरजा पूर्ण करण्यासाठी पाणी अपर्याप्त असते, त्यास आपण दुष्काळ असे म्हणतो. तर शेतकरी बंधूंनो, हा दुष्काळ मुख्यतः 3 विभागात मोडला जातो. त्यातला पहिला विभाग म्हणजे मध्यमावर आधारित दुष्काळ. हा दुष्काळ कुठे झाला त्यास मध्यमावर आधारित दुष्काळ असे म्हणतात. मध्यमावर आधारित दुष्काळाची आणखी 3 विभागात विभागणी करता येते. त्यातला पहिला विभाग म्हणजे मृदेचा दुष्काळ. या मृदेच्या दुष्काळामध्ये जेव्हा जमिनीतील ओलावा पिकाच्या उच्चतम बाष्पीभवनाच्या गरजेस पूर्ण करू शकत नाहीत त्यास आपण मृदेचा दुष्काळ असे म्हणतो. या माध्यमावर आधारित दुष्काळ यातला दुसरा भाग म्हणजे वातावरणाचा दुष्काळ. जेव्हा हवेतील आर्द्रता कमी होते, तापमानात वाढ होते आणि कोरड्या वाऱ्यामुळे झाडातील ओलावा कमी होते तरी जमिनीत पुरेसा ओलावा असतो अशा परिस्थितीस वातावरणाचा दुष्काळ असे म्हणतात. शेतकरी बंधूंनो, सोबतच मध्यमावर आधारित दुष्काळातला तिसरा विभाग म्हणजे शारीरिक दुष्काळ. जेव्हा झाडाची मुळे म्हणजेच शारीरिक विकृतीमुळे जमिनीत उपलब्ध ओलावा शोषून पिकांच्या उच्चतम बाष्पीभवनाच्या गरजा पूर्ण करण्यास असमर्थ असतात अशा परिस्थितीस शारीरिक दुष्काळ असे म्हणतात. शेतकरी बंधूंनो, या दुष्काळाचा दुसरा विभाग म्हणजे घटनेच्या वेळेवर आधारित दुष्काळ. हा दुष्काळ पिकाच्या कोणत्या अवस्थेत आला त्यावर आधारित दुष्काळास घटनेच्या वेळेवर आधारित दुष्काळ असे म्हणतात. शेतकरी बंधूंनो, याचे सुद्धा 4 प्रकार पडतात. त्यातला पहिला प्रकार म्हणजे हंगामाच्या सुरुवातीस आलेला दुष्काळ. जेव्हा मान्सूनचे आगमन उशिरा होते किंवा मान्सूनची सुरुवात होतेच लगेचच खंड पडतो, मुख्यतः जेव्हा पीक पेरणीच्या किंवा उगवणीच्या अवस्थेत असते तेव्हा हंगामाच्या सुरुवातीस आलेला दुष्काळ असे आपण म्हणतो. शेतकरी बंधूंनो, हंगामाच्या मध्यांतर आलेला दुष्काळ म्हणजेच जेव्हा पीक वाढीच्या अवस्थेत असते आणि मान्सूनच्या पावसात खंड पडतो.
2: तसेच हंगामाच्या शेवटी आलेला दुष्काळ म्हणजेच जेव्हा पीक पुनरुत्पादन अवस्थेत असते आणि मान्सूनच्या पावसात मध्ये खंड पडतो आणि मान्सूनच्या पावसाचा शेवट होतो. या घटनेच्या वेळेवर आधारित दुष्काळाचा शेवटचा प्रकार म्हणजे हंगामी दुष्काळ. यामध्ये शेतकरी बंधू 9 वर्षभरात असा काळ असतो जेव्हा पाऊस पडत नाही आणि नेहमी हवामान कोरडे असते. महाराष्ट्रात फेब्रुवारी ते मे महिन्याच्या दरम्यान जवळपास पाऊस पडतच नाही. तर शेतकरी बंधूंनो, या दुष्काळाचा तिसरा विभाग म्हणजे पाणी स्त्रोतांवर आधारित दुष्काळ. या दुष्काळाचा पाण्याच्या कोणत्या स्त्रोतावर परिणाम होईल यास पाणी स्त्रोतांवर आधारित दुष्काळ असे म्हणतात. यामध्ये शेतकरी बंधूंनो 3 विभाग पडतात. यातला पहिला विभाग म्हणजे हवामानाचा दुष्काळ. जेव्हा एखाद्या ठिकाणीच वास्तविक पर्जन्यमान तिथल्या दीर्घकालीन सरासरीच्या 75% कमी असते त्यास आपण हवामानाचा दुष्काळ असे म्हणतो. सोबत शेतकरी बंधूंनो कृषी विषयक दुष्काळ. जेव्हा जमिनीतील ओलावा पिकाच्या पाण्याची गरज पूर्ण करण्यास असमर्थ असतात अशा परिस्थितीस कृषी विषयक दुष्काळ असे म्हणतात. या प्राणी स्त्रोतांवर आधारित दुष्काळातला तिसरा विभाग म्हणजे जलविज्ञानासंबंधीचा दुष्काळ. जेव्हा एखाद्या ठिकाणी कमी पर्जन्यमानामुळे पाण्याचे स्रोत जसे नदी, नाले, तलाव, तळी, विहिरी कोरड्या पडतात आणि जमिनीतील पाण्याची पातळी कमी होते त्यास पाणी स्त्रोतांवर आधारित दुष्काळ असे आपण म्हणतो. तर शेतकरी बंधूंनो, या दुष्काळ संकेतांक म्हणजे एखादी पद्धत ज्यावरून दुष्काळ आहे की नाही याची खात्री केली जाते. तर शेतकरी बंधूंनो, अशी अनेक प्रकारची दुष्काळ संकेतके आहेत. त्यातील काही प्रसिद्ध अशा दुष्काळ संकेताबद्दल आज आपण जाणून घेऊया. तर शेतकरी बंधूंनो, दीर्घकालीन सरासरी पावसाची टक्केवारी हा सर्वात सोपा निर्देशांक आहे. वास्तविक पावसाच्या प्रमाणास दीर्घकालीन सरासरी पर्जन्यमानाने भागून 100 गुणले तर हा निर्देशांक प्राप्त होतो. एका राज्यासाठी आणि एका हंगामासाठी हा निर्देशांक फार उपयोगी आहे. भारतीय हवामानशास्त्र विभाग या निर्देशकांचा वापर करतो. पावसाची परिस्थिती आणि दुष्काळाची गंभीरता या दीर्घकालीन सरासरी वरून मोजता येते. शेतकरी बंधूंनो, दशकांक निर्देशांक. यामध्ये पडलेल्या पावसाची प्रतवारी क्रमवारी केली जाते. 10% गट तयार केले जातात. त्या गटांची 5 वर्गात मांडणी केली जाते आणि या निर्देशांकास दीर्घकालीन पावसाच्या आकडेवारीची गरज असते. आफ्रिकेतील महाद्वीपात हा निर्देशांक वापरला जातो. 5 पैकी 4 वर्षातील पावसाचे प्रमाण किती होते यावर हा निर्देशांक आधारित असतो. दर आठवड्यातील पिकाची परिस्थिती ही पाहणी केली जाते आणि पीक स्थितीतील बदलास लवकर प्रतिसाद मिळतो. पामर दुष्काळ तीव्रता निर्देशांक. हा निर्देशांक पुरवठ्यामध्ये असलेली असामान्यता मोजते. हा पर्जन्यमान, तापमान आणि स्थानिक उपलब्ध पाणी यावर आधारित आहे. हा निर्देशांक मोठ्या प्रमाणात वापरला जातो. हा हवामान असामान्यता मोजतो. हा निर्देशांक अत्यंत दुष्काळ ते अत्यंत ओलावा या 9 भागांमध्ये विभागला जातो. शेतकरी बंधूंनो, सोबतच प्रमाणित पर्जन्यमान निर्देशांक. या पर्जन्यमान उणे दीर्घकालीन पावसाची सरासरी यास प्रमाणित वीज चलनाने भाग दिला तर प्रमाणित पर्जन्यमान निर्देशांक मिळतो. या निर्देशांकाने प्रत्यक्ष वेळी दुष्काळाची देखरेख शक्य आहे. गणना करणे सोपे आहे आणि गणना करण्यासाठी 30 वर्षातील पावसाची आकडेवारी आवश्यक आहे. पृष्ठभागावरील पाणी पुरवठा निर्देशांक. जलविज्ञान आणि हवामानशास्त्र या दोन्ही वैशिष्ट्यांचा समावेश या पृष्ठभागावरील पाणी पुरवठा निर्देशांक यामध्ये केला जातो. यात हिमथर, पाण्याचा प्रवाह, पर्जन्यमान आणि जलाशयाच्या स्थितींची आवश्यकता असते. ते -4.2 ते +4.2 दरम्यान आहे. हे निर्देशांक अत्यंत गंभीर दुष्काळ प्रसंगासाठी योग्य नाही. राष्ट्रीय पर्जन्यमान निर्देशांक. खंड पातळीवर पर्जन्यमानाची रचना आणि असामान्यता याची तुलना केली जाते. देशाच्या आणि वर्षाच्या दरम्यान तुलना केली जाते. हा निर्देशांक पावसाच्या प्रमाणावर आधारित नाही. शेतकरी बंधूंनो, या दुष्काळाचे काही परिणाम आहेत. ते म्हणजे जमिनीतील ओलावा कमी होतो, भूजलाची पातळी कमी होते, शेतातील उत्पादन कमी होते, विजेवर वीज निर्मिती कमी होते, अर्थव्यवस्थेवर प्रतिकूल परिणाम होतो, औद्योगिक उत्पादनात घट होते, वाळवंटाची शक्यता असते आणि पृष्ठभागावरील पाण्याचा प्रवाह यात घट होते. शेतकरी बंधूंनो, या दुष्काळादरम्यान वनस्पतीमध्ये काही शारीरिक बदल होतात. ते म्हणजे प्रकाश संश्लेषण कमी होते, एन्झाईमची कार्यशीलता बदलते, फॉर्म आणि सामग्रीमध्ये बदल करणे, ओस्मोलाइट्स यांचा संचय होतो त्यामुळे झाडांची वाढ खुंटते आणि वनस्पती वाढ कमी होते. शेतकरी बंधूंनो, दुष्काळ किंवा कमी पाऊस यास कारणीभूत स्थिती असते ती म्हणजे हिंद महासागरावर उच्च दाब आणि प्रशांत महासागरावर कमी दबाव. हिंद महासागर आणि दक्षिण पूर्व आशिया इथे वरच्या दिशेऐवजी खालच्या दिशेने वाहणारे वारे, अल निनोची विसंगती आणि कमी मान्सून दुष्काळाच्या काळात थोडे अवदाब, नकारात्मक दक्षिणी हेलकावा निर्देशांक हे दुष्काळ आणि कमी पाऊस यास कारणीभूत स्थिती आहे. या दुष्काळाच्या अभ्यासामध्ये महत्वाचे घटक म्हणजे दुष्काळाची तीव्रता आणि दुष्काळाच्या तीव्रतेचे प्रमाण, तसेच सोबतच पावसाच्या पातळीचे मोजमाप केले जाते. दीर्घ काळापर्यंत कायम असलेल्या कमी पावसाचे प्रमाण दर्शवते ते म्हणजे दुष्काळ कालावधी. या दुष्काळाचे विस्तीर्ण क्षेत्रफळ दर्शवतात ते म्हणजे क्षेत्रीय वितरण, कालबाधित वितरण. पिकांच्या उत्पादनात दुष्काळाची वेळ महत्वाची आहे. उदाहरणार्थ, हंगामाच्या सुरुवातीस आहे की हंगामाच्या मध्य आहे की हंगामाच्या शेवटी किंवा येणारा दुष्काळ आहे. शेतकरी बंधूंनो, या विशिष्ट कालावधीत दुष्काळ येण्याची संभाव्यता किंवा त्याची वारंवारिता याची माहिती दुष्काळ नियोजन करण्यास मदत करते. या दुष्काळामुळे पीक उत्पादन, वीज उत्पादन आणि सामाजिक आर्थिक प्रभावांवर परिणाम होतात. तर आज आपण जाणून घेऊ की दुष्काळ येण्याआधीचे पूर्व उपाय काय असायला पाहिजे. तर आपण शेतकरी बंधूंनो, सरी आणि वरंभे यात पाण्याचे संरक्षण करणे गरजेचे आहे. खोल नांगरणी जमीन मिसळण्याच्या प्रक्रियेत मदत करते, त्यामुळे पाण्याचा निचरा अधिक चांगला होतो आणि मुळांची वाढ चांगली होते. बिगर हंगामी किंवा हंगामाच्या पूर्वीची नांगरणी सहित तणनाशकासाठी आणि उत्पन्न वाढवण्यास मदत करते. कोरड्या जमिनीत मान्सूनच्या पावसाच्या आगमनानंतर पेरणी केली जाते तर पीक उत्पादन वाढू शकते. मोठ्या पिकांमध्ये पेरणीस 9 ते 14 दिवसांचा विलंब झाल्यास उत्पन्न प्रचंड कमी होते. शेतकरी बंधूंनो, रंग पिके, औषधी आणि सुगंधित पिके यांची शेती जिरायती शेतीत उच्च नफा मिळवण्यासाठी मदत करू शकतात. रेताळ मातीमध्ये पट्टा पद्धतीने पेरणी करणे, गल्ली पद्धतीने पीक घेणे, आळीपाळीने पीक घेणे, उद्यान किंवा कृषी चारा प्रणालीचा वापर करणे, या पिकांच्या विविधीकरणामुळे सुद्धा आपण हा दुष्काळ टाळू शकतो. अनेक पीक पद्धतीत पाण्याची उपलब्धता आणि पिकाची गरज यात सामंजस्य नसतो. अशा वेळी पिकाला इतर योग्य पिकासोबत बदलवले जाते. शेतकरी बंधूंनो, पोषण व्यवस्थापन आणि सेंद्रिय पुनर्रचन यामध्ये पेरणी दरम्यान थोड्या प्रमाणात नत्र आणि स्फुरद याचा वापर करणे, तसे सोबतच पिकाच्या नंतरच अवस्थेत विभागून नत्राचा वापर करणे, यामुळे सुद्धा आपण दुष्काळाचे उपाय करू शकतो. तर शेतकरी बंधूंनो, या दुष्काळाची देखरेख किंवा दुष्काळाची पूर्वतयारी कशी करायची? तर ती म्हणजे जमिनीची पूर्वतयारी करणे, जेणेकरून जास्तीत जास्त ओलावा साठवता येईल. कृषी तंत्रज्ञान पद्धतीचा वापर करणे, जेणेकरून जमिनीची धूप, जमिनीतून आणि पिकातील बाष्पीभवन कमी होईल. अल्प कालावधीच्या किंवा कमी पाण्याची आवश्यकता असलेल्या दुष्काळ सहनशील पिकांची निवड करणे, उदाहरणार्थ कॅस्टर, सूर्यफूल, ज्वारी इत्यादी पेरणीची तारीख अशा पद्धतीने नियोजित करते, जेणेकरून दुष्काळाची जास्त संभावना असते तेव्हा पिकाची वाढ आणि पुनरुत्पादक अवस्था नसाव्यात. योग्य पिकांची निवड करणे आणि पेरणी करणे, हवामानास अनुकूल असलेल्या विविध घटकांचे व्यवस्थापन करणे, जीवनावश्यक सिंचन करणे, बाष्पीभवन कमी करण्यासाठी पिकांची घनता कमी करणे, मातीची आर्द्रता राखण्यासाठी शेतीविषयक पद्धती जसे भूमी आच्छादन, बाष्पीभवन रोखण्याच्या रसायनाचा वापर जेणेकरून बाष्पीभवन कमी होईल, जमिनीवर पडलेल्या अतिरिक्त पाण्याचे वाहण्यावर प्रतिबंध लावणे आणि त्याचा पुनर्क्रमण करणे म्हणजेच रिसायकलिंग करणे. तर शेतकरी बंधूंनो, या संसाधनाची उपलब्धता आणि मर्यादा आहेत, ते म्हणजे नैसर्गिक संसाधने, मानवी तज्ञता, मूलभूत संरचना आणि भांडवल, आर्थिक संकट आणि माहिती संकलन खर्च. या दोघात संपर्क आणि समजूतदारपणा निर्माण करणे, थेट आणि विस्तृत संपर्क साधणे, संशोधन संस्थांच्या शिफारसी स्वीकारणे, योजनांचे मूल्यांकन करणे आणि अद्ययावतता आणणे, परिचालन मूल्यांकन, दुष्काळानंतरचे मूल्यांकन, पाणी संरक्षण कसे करायचे याबाबतची माहिती, दुष्काळाची तीव्रता कमी करण्याबाबतची माहिती आणि शिक्षण, सार्वजनिकरित्या सादरीकरण, दुष्काळ प्रवण हंगामापूर्वी योजना जाहीर करणे आणि त्यांची अंमलबजावणी करणे, सार्वजनिक घोषणा आणि सूक्ष्म दुष्काळ संवेदनशील योजना मांडणे आणि त्यांना प्रसार माध्यमांना सूचना देणे, दुष्काळावर देखरेख करणे, दुष्काळाचा प्रभाव याची पडताळणी करणे, त्यांना प्रतिसाद देणे आणि तीव्रतेस कमी करणे, दुष्काळाच्या वेळी विकास योजनेचे पर्यवेक्षण आणि समन्वय साधणे, दुष्काळाच्या वेळी योजनांची अंमलबजावणी करणे, यामुळे आपण दुष्काळाची देखरेख आणि देखभाल करू शकतो. तर शेतकरी बंधूंनो, आत्ताचा आपण दुष्काळ आणि त्यावरील उपाययोजना याविषयी माहिती ऐकत होतात.
3: यानंतर कार्यक्रमात आता आम्ही माहिती देत आहोत
2: दुष्काळी परिस्थितीत संत्रा बागेचे व्यवस्थापन कसे करायचे याविषयी. तर शेतकरी बंधूंनो, संत्रा उत्पादक क्षेत्रातील या वर्षीच्या पावसाची परिस्थिती पाहता काही भागांमध्ये संत्र्याच्या बागा वाचवणे अवघड झाले आहे. पाऊस कमी झाल्यामुळे धरणे आणि जलाशयातील पाणीसाठा अतिशय कमी झाला आहे. विहिरी, कूपनलिका यांच्या पाण्याला मर्यादा आल्या आहेत. उपलब्ध ओलिताची परिस्थिती पाहता संत्रा बागा वाचवण्यासाठी काही उपाययोजना करायच्या. तर त्या उपाययोजना म्हणजे ठिबक सिंच असेल तर शक्य झाल्यास सायंकाळी पाणी देण्याची व्यवस्था करावी. ठिबक संच बसवले नसल्यास एकेरी नळीद्वारे ठिबक करून सायंकाळी पाणी द्यावे. जमिनीतील पाण्याचे जमिनीतून बाष्पीभवन थांबवण्याकरिता भाताचे तणस, सोयाबीनचे कुटार, तुरीचे कुटार, फाटक्या पोत्याचे किंवा विडमॅटच्या आच्छादनाचा वापर करावा. शेतकऱ्याकडे ठिबक संच नसेल तर नुसता दोन दांड तयार करून त्यावर वरील आच्छादन टाकून दोन्ही दांड किंवा आलटून पालटून एक दांड पद्धतीने सायंकाळी ओलीत द्यावे. पाणी कमी असल्यास अंबिया बहार फोडू नये. बागेतील झाडांवर पुरेशी पाण्याची संख्या

करण्याचा विचार करावा. बागेच्या भोवताली धुऱ्यावरील किंवा बांधावरील जंगली झाडे झुडपे तोडू नयेत. ही झाडे उष्ण वाऱ्यांपासून बागेचे संरक्षण करतात, तसेच बागेतील बाष्पीभवन थांबवतात. नवीन लागवड झालेल्या झाडांना अळ्याभोवती बोरू, धिंचा, वाळलेल्या तुराट्या किंवा हिरवी नेट बांधून सावली करावी. शक्यतो आंतर मशागत टाळावी, तसेच आंतरपिके घेऊ नयेत. तर शेतकरी बंधूंनो, आताच आपण दुष्काळी परिस्थितीत संत्रा बागेचे व्यवस्थापन कसे करायचे याविषयी माहिती ऐकत होतात. यानंतर कार्यक्रमात आता आम्ही माहिती देत आहोत दुष्काळजन्य परिस्थितीमध्ये फळबागांचे व्यवस्थापन कसे करायचे याविषयी. तर शेतकरी बंधूंनो, आपल्या सर्वांना माहितच आहे की महाराष्ट्रात फळबागांचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर आहे. मात्र दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना फळबागा जगवणे अवघड झालेले आहे आणि योग्य पाणी व्यवस्थापन तसेच इतर काही उपाययोजना केल्यास दुष्काळी परिस्थितीतही शेतकरी आपल्या फळबागा वाचवू शकतील आणि संभाव्य नुकसान सुद्धा टाळू शकतील. त्याच अनुषंगाने शेतकरी बंधूंनो, या दुष्काळी परिस्थितीत केल्या जाणाऱ्या उपाययोजनांचा आज आपण उहापोह करणार आहोत. तर शेतकरी बंधूंनो, सर्वप्रथम घेऊ आंबा हे फळपीक. तर यासाठी अच्छदनाचा वापर करावा. कलमांना सावली करावीत यासाठी 75% शेडनेट अथवा गनी बॅग तुकड्यांचा वापर करावा. कलमांच्या खोडावर 10% बोर्डो पेस्ट लावून घ्यावा. योग्य वेळी कीड आणि रोगांचा बंदोबस्त करावा. मटका सिंचन पद्धतीचा अवलंब करावा. ठिबक सिंचन पद्धतीचा पण अवलंब करावा. 1% पोट्याची फवारणी केल्याने टंचाई परिस्थितीत झाडे तग धरू शकतात. तर शेतकरी बंधूंनो, हे झालं आंबा या फळपिकाचा दुष्काळजन्य परिस्थितीमध्ये पाण्याचं व्यवस्थापन. परंतु आता जाणून घेऊ की मोसंबी या फळपिकाचे दुष्काळजन्य परिस्थितीमध्ये व्यवस्थापन कसे करायचे. तर ते म्हणजे या मोसंबी पिकासाठी वाफ्यामध्ये पॉलिथिनचा किंवा सोयाबीनचा भुसा, वाळलेला पालापाचोळा याचे आच्छादन करावे. शक्यतो उपलब्ध पाण्याचा वापर ठिबक सिंचनाद्वारे पाणी देऊन कमीत कमी पाण्याचा वापर करून झाडे जगवावीत. पूर्ण वाढ झालेल्या झाडावरील कमीत कमी 25-30% पानांची किंवा फांद्याची विरळणी करावी. झाडावरील शक्य झाल्यास 50% फळांची विरळणी करावी. 8% केओलिन या बाष्परोधकाची फवारणी करावी. सदरील फवारणी 15 दिवसाच्या अंतराने 2 वेळा करावी. पाणी पुरवठा झाडाच्या कार्यक्षम मुळांच्या क्षेत्रात करावा. जमिनीत पाणी धरून ठेवण्यासाठी शेणखताचा जलशक्तीचा वापर करावा. 1% पोटॅशियम नायट्रेटची फवारणी करावी. आवश्यकतेनुसार योग्य वेळी कीड आणि रोगांचा बंदोबस्त करावा. झाडाच्या बुंदावर 10% बोर्डो पेस्ट लावून घ्यावा. तर शेतकरी बंधूंनो, हे झालं दुष्काळजन्य परिस्थितीमध्ये मोसंबी या फळ पिकाचे व्यवस्थापन. शेतकरी बंधूंनो, आता जाणून घेऊ की डाळिंब या फळ पिकाचे दुष्काळजन्य परिस्थितीमध्ये व्यवस्थापन कसे करायचे. तर ते म्हणजे या डाळिंब पिकासाठी पाणी देण्यासाठी ठिबक सिंचनाचा वापर करावा. झाडावर वारंवार येणारे वॉटर शूट्स काढून टाकावीत. अळ्याभोवती आच्छादनाचा वापर करावा. 1% पोटॅशियम नायट्रेटची फवारणी करावी. काही प्रमाणात फुलांची तसेच फळांची विरळणी करावी. आवश्यकतेनुसार फर्टिगेशन अधिक फायदेशीर राहील. शेतकरी बंधूंनो, हे झालं डाळिंब या फळपिकाचे दुष्काळजन्य परिस्थितीमध्ये व्यवस्थापन. आता जाणून घेऊ की चिकू या फळपिकाचे दुष्काळजन्य परिस्थितीमध्ये व्यवस्थापन कसे केले जाते. तर त्यासाठी पाणी देण्यासाठी ठिबक सिंचनाचा वापर करावा. अळ्याभोवती आच्छादनाचा वापर करावा. काही प्रमाणात फुलांची तसेच फळांची विरळणी करावी. 1% पोटॅशियम नायट्रेटची फवारणी करावी. पक्व झालेली फळे काढून टाकावीत. शेतकरी बंधूंनो, याचप्रमाणे सीताफळ या पिकाचे पाणी देण्यासाठी ठिबक सिंचनाचा वापर करावा. अळ्याभोवती आच्छादनाचा वापर करावा. वेळी वाकडी तसेच उशिरा आलेले फळांची विरळणी करावी. फाजील वाढ काढून टाकावीत. सोबतच शेतकरी बंधूंनो, पेरू या फळ पिकाचे व्यवस्थापन म्हणजे झाडावर काळी पडलेली वाळलेली फळे काढून तसेच झाडाखाली पडलेली फळे गोळा करून नष्ट करावीत. जमिनीतील पाण्याचे बाष्पीभवन कमी करण्यासाठी आच्छादन वापर करावा. त्यासाठी वाळलेला पाला, पाचोळी, काडी कचरा, गवत, गव्हाचे काड किंवा प्लास्टिकच्या कागदाचा वापर करावा. प्रकाश परावर्तकांचा वापर करावा. केओलिन 8% द्रावणाची फवारणी केल्यास बाष्पीभवन वेग कमी होईल. झाडाची छाटणी करून झाडाचा आकार मर्यादित ठेवावा. 1% पोटॅशियम नायट्रेटची फवारणी करावी. मटका सिंचनाचा वापर करावा. मडक्यात रात्रीच्या वेळी पाणी भरून ठेवावे. पूर्ण वाढ झालेल्या झाडांना शक्यतो संध्याकाळी पाणी द्यावे.
फळमाशीच्या नियंत्रण

0: करण्यासाठी बागेत प्रति हेक्टरी 10 कामगंध सापळे लावावेत. सोबतच शेतकरी बंधूंनो केळी या फळपिकासाठी करावयाचे व्यवस्थापन म्हणजे सेंद्रिय किंवा असेंद्रिय आच्छादनाचा वापर करावा आणि यामध्ये पॉलिथिन कपडा, पालापाचोळा, सोयाबीन भुसा आणि गव्हाचे काड याचा वापर करावा. शक्य झाल्यास 100 मायक्रॉन काळ्या प्लास्टिकचे आच्छादन करावे. वेळोवेळी बुंध्यावरील येणारे पिल्ले कापून काढावेत. बागेच्या चारही बाजूस गजराज, मका किंवा शेवरीची लागवड करावी. 8% केओलिन या बाष्परोधकाची फवारणी करावी. यामध्ये कोणत्याही एक स्टिकरचा वापर करावा. वाळलेली पाने झाडाच्या बुंध्यावर बांधावी, तसेच जमिनीवर आच्छादन करावेत. पाणी देण्यासाठी ठिबकचा वापर करावा. 1% पोटॅशियम नायट्रेटची फवारणी करावी. कीड आणि रोगांचा बंदोबस्त करावा. बागेतील रोगग्रस्त पाने कापून टाकावीत. शेतकरी बंधूंनो हे झालं केळी या पिकाचे दुष्काळजन्य परिस्थितीमध्ये व्यवस्थापन. आता जाणून घेऊ की द्राक्ष या फळपिकाचे दुष्काळजन्य परिस्थितीमध्ये व्यवस्थापन कसे करायचे. तर ते म्हणजे बाष्परोधक केओलिनची फवारणी करावी, कॅनोपी कमी करावी, आच्छादनाचा वापर करावा, पाण्याची फवारणी करावी आणि सपकेन केल्यानंतर येणारी कावेळी फूट तसेच बगल फूट वेळोवेळी काढावी. रात्रीच्या वेळी पाणी द्यावे. ठिबकच्या नळ्या जमिनी लगत ठेवाव्यात. नत्राचा वापर कमी करावा. 1% पोलाश फवारणी करावी. आवश्यकता असल्यास अन्नद्रव्य जमिनीतून देण्याऐवजी फवारणीतूनच द्यावीत. अवर्षणग्रस्त भागात पाण्याचा ताण सहन करणाऱ्या खुटांचा वापर करावा. त्यामध्ये येतं टॉग्रीस. हे छाटणीच्या वेळी काड्यांची संख्या मर्यादित ठेवावी. फुटींवर नियंत्रण ठेवण्यासाठी वाढरोधक संजीवकाची योग्य मात्रा गरजेनुसार 2 ते 3 वेळा फवारणी करावी. निर्यातक्षम द्राक्ष उत्पादन घेताना सदरची फवारणी करू नये. सोबत शेतकरी बंधूंनो नारळ या फळपिकाचे व्यवस्थापन म्हणजे नवीन लागवडीच्या रोपांना सावलीची व्यवस्था करावी. ठिबक सिंचन, मटका सिंचन पद्धतीने पाणी देण्याची व्यवस्था करावी. याचबरोबर शेतकरी बंधूंनो संत्रा किंवा लिंबू या फळपिकाचे व्यवस्थापन कसे करायचे. तर ते म्हणजे ठिबक सिंचन पद्धतीने या पिकांना पाणी द्यावे. अळ्यांना आलटून पालटून पाणी द्यावे. उसाचे पाचट, वाळलेले गवत, गव्हाचे आणि साळीचे काड, पालापाचोळा आणि लाकडी भुसा यांचा 2 ते 3 इंच जाडीचा थर अळ्यात टाकावा. प्लास्टिक जाडीच्या कागदाचे आच्छादन करावे. केओलिन या बाष्परोधकाचा 5 ते 8% तीव्रतेच्या द्रावणाची 15 दिवसांच्या अंतराने फवारणी करावी. झाडांच्या खोडास 2.5 ते 3 फूट उंचीपर्यंत खोडावर लावावे. झाडांना आंबिया बहराची फळे धरू नयेत. तर शेतकरी बंधूंनो हे झालं दुष्काळजन्य परिस्थितीमध्ये फळबागांचे व्यवस्थापन. तर शेतकरी बंधूंनो तुमच्याकडे सुद्धा हा दुष्काळ असेल किंवा या दुष्काळजन्य परिस्थितीमध्ये तुम्हाला जर माहीत नसेल काय करायचं, तर आत्ता सांगितल्याप्रमाणे तुम्ही तुमच्या स्वतःच्या फळबागांचे व्यवस्थापन करू शकता आणि दुष्काळजन्य परिस्थितीमध्ये सुद्धा तुम्ही तुमच्या फळबागा वाचवू शकता आणि संभाव्य नुकसान सुद्धा तुम्ही टाळू शकता. तर शेतकरी बंधूंनो तुम्ही निश्चितच असं कराल अशी अपेक्षा आहे. तर शेतकरी बंधूंनो आताच आपण दुष्काळजन्य परिस्थितीमध्ये फळबागांचे व्यवस्थापन कसे करायचे याविषयी माहिती ऐकत होतात. यानंतर कार्यक्रमात आता आम्ही माहिती देत आहोत एकात्मिक पद्धतीने तण नियंत्रण कसे करायचे याविषयी. तर शेतकरी बंधूंनो पीक उत्पादनात नैसर्गिक घटकांमुळे येणारी घट लक्षात घेता सर्वाधिक घट ही पिकांबरोबर वाढणाऱ्या तणांमुळे येते. विविध पिकांच्या सुरुवातीच्या वाढीचा कालावधी पीक तण स्पर्धेच्या दृष्टीने संवेदनक्षम असतो. या कालावधीत तण नियंत्रण न केल्यास उत्पादनात लक्षणीय घट होते. एकात्मिक पद्धतीनं तण नियंत्रण प्रभावीपणे करता येते. कमी होत चाललेले मजूरबळ, त्यांचे वाढते दर, अनियमित पाऊस काळ, आंतरमशागतीस मिळणारा कमी वेळ किंवा विविध कारणांमुळे वेळेवर तण नियंत्रण करणे अलीकडील काळात शेतकऱ्यांना अशक्य होत आहे. बहुवार्षिक उदाहरणार्थ हराळी, कुंदा, नागरमोथा आदी तणांचे प्रभावी नियंत्रण करणे शेतकऱ्यांना फारच त्रासदायक ठरते. परंतु सध्याच्या परिस्थितीत एकात्मिक तण नियंत्रण व्यवस्थापनाला म्हणूनच महत्व आले आहे. तर शेतकरी बंधूंनो हे तण नियंत्रण आपल्याला 2 प्रकारे करता येते. पहिला म्हणजे प्रतिबंधात्मक उपाय. तर यावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणजे शेतात तणांची कमीत कमी उगवण होईल याकडे आपण लक्ष द्यायला पाहिजे. म्हणजेच पुढील प्रसारास आळा कसा बसेल याची खबरदारी आपल्याला घेणं महत्त्वाचं आहे. म्हणजे पेरणीसाठी वापरावायचे बियाणे तणविरहित असावे. पाण्याचे पाट, शेतातील बांध किंवा धुरे, कंपोस्टचे खड्डे इत्यादी जवळ त्यांनी उगवू देऊ नयेत आणि उगवल्यास फुलोऱ्यावर येण्यापूर्वी उपटून टाकावेत.
1: पूर्ण कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट वापरावे. पीक पेरणीपूर्व उगवलेली तणे वखराने काढून टाकावीत. शक्य असल्यास आंतरपीक पद्धतीचा अवलंब करावा. या एकात्मिक तणनियंत्रणाचा दुसरा प्रकार म्हणजे निवारणात्मक उपाय. तर यामध्ये आपण मशागतीत पीक नियोजन पद्धत वापरू शकतो. यामध्ये योग्य मशागत, वेळेवर आणि योग्य खोली आणि अंतरावर पेरणी करणे, खतांची योग्य मात्रा योग्य पद्धतीने देणे, हेक्टरी योग्य रोपांची संख्या राखणे, नेमके पाणी व्यवस्थापन आणि निचरा पद्धतीचा वापर करणे, आंतरपीक पद्धतीचा अवलंब करणे, कीड आणि रोग नियंत्रण यांचा समावेश करणे. काही काही यांत्रिक पद्धतीमध्ये मानवी, पशुधन किंवा यांत्रिक शक्तीचा वापर करून तणांना शेतातून काढून टाकता येते किंवा आपण त्यांना नष्टसुद्धा करू शकतो. उदाहरणार्थ खुरपणी, कोळपणी यांचा प्रामुख्याने यामध्ये समावेश होतो. तसेच खंदणी, तण उपटणे, छाटणी, जाळणे इत्यादींचाही त्यात समावेश होतो. जीवजीवाणूंचा वापर करून म्हणजेच कीटक, जीवाणू, बुरशी, वनस्पती यांचा वापर करूनही आपण तण नियंत्रण करू शकतो. उदाहरणार्थ गाजर गवताचे नियंत्रण मेक्सिकन भुंगे वापरून करता येते किंवा तरोटा, स्टायलो हेमाटा हे गवत घेऊन त्यांच्या वाढीवर नैसर्गिक नियंत्रण ठेवता येते. रासायनिक पद्धतीने सुद्धा आपण तण नियंत्रण करू शकतो. यामध्ये तणांना समूळ नष्ट करणारी निवडक आणि पिन निवडक रासायनिक द्रव्ये म्हणजेच तणनाशकांचा वापर करून तणांचे प्रभावी नियंत्रण करता येते. तर शेतकरी बंधूंनो, आपण तणनाशके वापरताना कुठली काळजी घ्यायला हवी? तर विविध पिकांसाठी शिफारस केलेली तणनाशकेच दिलेल्या मात्रेत अचूकपणे वापरावीत. मुदत संपलेली तणनाशके वापरू नयेत. तणनाशके खरेदी करताना याची काळजी घ्यावी. तण नियंत्रणासाठी तणनाशकाच्या वापराचा अतिरेक टाळावा किंवा तणनाशके फवारलेल्या जमिनीत दरवर्षी शेणखत, कंपोस्ट खत, गांडूळ खत या खतांचा वापर करावा. तणनाशके फवारताना जमीन ढेकळेरहित, भुसभुशीत असावी. जमिनीमध्ये ओल असावी. तणनाशके ही नेहमी जोराचे वारे नसताना तसेच फवारल्यानंतर 2-3 तास स्वच्छ सूर्यप्रकाश राहील आणि पाऊस न येण्याची शक्यता पाहूनच फवारावीत. फवारा जमिनीवर मारताना फवारा मारणाऱ्याने मागे मागे सरकत जावे जेणेकरून तणनाशके फवारलेल्या जमिनीवर पावले पडत नाहीत. उभ्या पिकांमध्ये फवारणी करताना फवारा त्या किंवा इतर पिकांवर जाणार नाही याची काळजी घ्यावी. तणनाशकांच्या फवारणीसाठी स्वतंत्र आणि पाठीवरचा नॅपसॅक पंप वापरावा. तर शेतकरी बंधूंनो, अशा प्रकारे तुम्ही तणाचे एकात्मिक नियंत्रण करू शकता आणि आपलं शिवार तणविरहित करू शकता. तर शेतकरी बंधूंनो, आत्ताच आपण एकात्मिक पद्धतीने तण नियंत्रण कसे करायचे याविषयीची माहिती ऐकत होतात. यानंतर कार्यक्रमात आता आम्ही माहिती देत आहोत
2: ई स्पॉट ट्रेडिंग आणि स्पॉट एक्सचेंज याविषयी. तर शेतकरी बंधूंनो, आज मी तीस शेतमाल बाजारपेठ संबंधी माहिती, तंत्रज्ञानाचा विकास अशा टप्प्यांवर येऊन पोहोचला आहे की सर्व बाजार प्रक्रिया जलद गतीने, बिन चुकतेने आणि पारदर्शकतेने हाताळणे शक्य झालेले आहे. यात खरेदी विक्री व्यवस्था, किमतींचा चुकारा आणि शेतमाल हाताळणी वाहतूक व्यवस्था यांचा समावेश आहे. स्थानिक बाजारपेठा, माहिती तंत्रज्ञानाचा अवलंब करून जागतिक बाजारपेठ यंत्रणेबरोबर जोडल्या जाऊन अधिकाधिक पारदर्शकतेच्या दिशेने वाटचाल करू लागलात. बाजार समितीमधील खरेदी विक्री व्यवहारांच्या तपशिलाचे प्रकटीकरण करणे, त्याची सामान्य ग्राहकांना माहिती देणे आणि त्याचा सुयोग्य वापर होणे यामध्ये माहिती तंत्रज्ञान महत्वाची भूमिका बजावत आहे. बाजार समित्यांनी माहिती तंत्रज्ञान यावर आधारित ई स्पॉट ट्रेडिंग प्रणालीचा अवलंब केल्यावर शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये आणि पर्यायाने नफ्यामध्ये भरघोस वाढ होऊ शकते. ई स्पॉट ट्रेडिंग ही एक खुली बाजारपेठ असून यामध्ये स्थानिक शेतकरी आपला शेतमाल संपूर्ण देशातीलच नव्हे तर जगातील कोणत्याही भागातील प्रक्रिया उद्योजक, निर्यातदार तसेच अंतिम ग्राहक म्हणजेच खरेदीदार यांना विक्रीकरिता उपलब्ध करून देऊ शकतो. आणि महत्वाचे म्हणजे शेतकरी बंधूंनो, ई स्पॉट ट्रेडिंगमुळे बाजारपेठेमध्ये उलाढालीमध्ये होणारी वाढ, विना विलंब बिनचूक व्यवहार, विश्वासार्हता, पारदर्शकता आणि खुली निकोप स्पर्धा प्रत्यक्षात येऊ न शेतकऱ्यास अत्यंत स्पर्धात्मक बाजारभाव मिळण्यास पोषक वातावरण निर्माण होऊ शकते. तर शेतकरी बंधूंनो, ई स्पॉट ट्रेडिंगची संगणकीय प्रणाली सुलभ असून लहान अति लहान शेतकरी सुद्धा अल्पसे प्रशिक्षण घेतल्यानंतर ती हाताळू शकणार आहेत. शेतकरी आपल्या शेतमालाच्या लहान लॉटची विक्री सुद्धा ई स्पॉट ट्रेडिंगचा वापर करून किफायतशीरपणे करू शकतील. या माध्यमातून व्यवहार करण्याची महत्वाची पूर्व अट म्हणून शेतमाल बाजारभावांची सर्व बाजारपेठांतील अद्ययावत माहिती उपलब्ध करण्यात येते. तसेच विक्रेय शेतमालाची गुणवत्ता पूर्व निश्चित करण्यात येते. यामुळे ई स्पॉट ट्रेडिंग प्रणालीमध्ये विक्रेते आणि खरेदीदार यांना संपूर्ण विश्वासाने खरेदी विक्रीचा व्यवहार करता येतो. अशा प्रकारे माहिती तंत्रज्ञान आधारित ई स्पॉट ट्रेडिंग प्रणालीचा आत्मविश्वासाने वापर करण्याची आणि आपल्या शेतमालाची विक्री जास्तीत जास्त बाजारभावाने करण्याची शेतकऱ्याची मानसिकता तयार होईल. या प्रणालीचा उपयोग शेतकरी, शेतकऱ्यांचे गट, शेतकऱ्यांच्या असोसिएशन्स, सहकारी संस्था, खाजगी संस्था, ठोक विक्रेते, निर्यातदार आणि आयातदार, प्रक्रिया करणारे उद्योजक, शासन आदी व्यापारातील क्षेत्रामधील व्यक्ती, संस्था यांना होईल. अशा सर्व गुण संपन्न ई स्पॉट ट्रेडिंग प्रणालीची स्थापना करण्यासाठी किमान पूर्वतयारी अपेक्षित आहे. ती तयारी म्हणजे बाजार समिती कायद्यामध्ये ई स्पॉट ट्रेडिंग प्रणालीला स्थान देणे, शेतकऱ्यांसाठी उत्तम श्रेणीची गोदाम व्यवस्था निर्माण करणे जेणेकरून शेतकरी प्रसंगी शेतमालाची साठवणूक करेल आणि त्याला आवश्यकतेनुसार गोदाम पावती योजनेच्या माध्यमातून तात्पुरते अर्थसहाय्य सुलभ व्याजदराने उपलब्ध होईल. बाजार आवारांमध्ये शेतमालाच्या गुणवत्तेचे प्रमाणीकरण करण्यासाठी अद्ययावत प्रयोगशाळांची स्थापना करणे. यामुळे संबंधित बाजार समिती आपल्या बाजार आवारांमध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या लिलावातील शेतमालाच्या गुणवत्तेची हमी देण्यास सक्षम होईल. शेतमालाच्या विक्री पश्चात हाताळणी आणि वाहतुकीची व्यवस्था निर्माण करणे. शेतमालाच्या आंतरराज्य वाहतुकी संबंधित बंधने शिथिल करणे. व्यापारासाठी वर्क स्टेशन, संगणक संच, लीज्ड लाईन म्हणजे दूरसंचार जोडणी, इंटरनेट सुविधा, पर्यायी बॅटरी बँक अप व्यवस्था इत्यादी प्रस्थापित करणे. ई स्पॉट ट्रेडिंग संबंधित सर्वकष कार्यप्रणाली विहित करणे, जसे की खरेदी विक्री, कराराचा नमुना, जाहीररित्या बाजारभाव, मागणी उघडणे, शेतमालाचे प्रकार निहाय व्यावसायिक परिणाम, शेतमालाचे प्रकार निहाय किमान बाजारभाव, विक्री किंमत, लॉटरी कमाल वजन मर्यादा, विक्री केलेला शेतमाल पोहोच करण्याबाबत लॉट किंवा स्थळ या संबंधित अटी शर्ती आणि गुणवत्ते संबंधित अटी शर्ती विहित करणे. तर शेतकरी बंधूंनो, ही इलेक्ट्रॉनिक स्पॉट एक्सचेंज कार्यप्रणाली काय आहे? तर ही इलेक्ट्रॉनिक स्पॉट एक्सचेंज म्हणजेच अशी बाजार व्यवस्था की जिथे स्थानिक शेतकरी आणि व्यापारी आपला शेतमाल विकू शकतील आणि प्रक्रियादार, निर्यातदार आणि अंतिम ग्राहक हे स्पर्धात्मक किमतीला इलेक्ट्रॉनिक यंत्रांद्वारे मागणी करू शकतील. तसे पाहता स्पॉट एक्सचेंज हे काही स्वतः खरेदीदार किंवा विक्रेता नाही, तर ते एक माध्यम आहे. ते वितरण करण्याची आणि रक्कम देण्याची हमी घेते आणि म्हणूनच त्याचे कार्य हे देश पातळीवरील एपीएमसी सारखे म्हणजेच ग्राहक आणि विक्रेते यांना मदत करण्याचे आहे. कृषी उत्पन्न बाजार समित्या हे एक बॅकवर्ड इंटिग्रेशन देण्याचे म्हणजेच शेतकऱ्यांना मार्केट यार्डाशी जोडण्याचे माध्यम आहे. परंतु स्पॉट एक्सचेंज हे फॉरवर्ड इंटिग्रेशन लिंकेज म्हणजेच प्रक्रियादार, निर्यातदार, अंतिम ग्राहक आणि देशातील खरेदीदारांना स्थानिक माल देणाऱ्या केंद्राशी जोडले गेलेले आहे. कृषी उत्पन्न बाजार समित्या आणि स्पॉट एक्सचेंज यांच्या सामर्थ्यांचे एकत्रीकरण झाले तर साखळी पूर्ण होऊन ती अधिक कार्यक्षम होईल. कृषी उत्पन्न बाजार समिती आणि स्पॉट एक्सचेंज यांची कार्यपद्धती सारखीच आहे. कृषी उत्पन्न बाजार समित्या प्रादेशिक स्तरावर कार्य करतात, तर स्पॉट एक्सचेंजचे कार्य राष्ट्रीय स्तरावरील आहे. त्यामुळे ते एकमेकांचे स्पर्धक नसून एकमेकास पूरक आहेत. त्यामुळे त्यांनी हात मिळवणी केली तर शेतकऱ्यांना पूर्ण भारतातील बाजारपेठा विक्रीसाठी उपलब्ध होतील. काही राज्यांमध्ये तर या मार्गाने विकास घडत आहे. उदाहरणार्थ राज्य कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत गुजरात, महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यांनी गुजरात, महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यांनी नॅशनल स्पॉट एक्सचेंज लिमिटेडला परवाना दिलेला आहे. नुकताच मध्य प्रदेश पणन मंडळाने राज्य एपीएमसी ऍक्ट अंतर्गत परवाना दिलेला आहे. आता या राज्यांमध्ये कामही सुरू झाले आहे. गुजरातमध्ये नॅशनल स्पॉट एक्सचेंजला ई व्यापार केंद्र म्हणून काम करण्याचा परवाना दिलेला आहे. या सर्व कार्यवाहीमुळे शेतकऱ्यांना नॅशनल स्पॉट एक्सचेंज कडून मिळालेले भाव वेगवेगळ्या बाजारपेठातील बाजार भावापेक्षा सातत्याने जास्त असल्याचे दिसून आले आहे. तर शेतकरी बंधूंनो, या माहितीवरून असे दिसून येते की या बाजारपेठांच्या जोडणीमुळे शेतकऱ्यांना भरपूर फायदे होतात. तर ते फायदे म्हणजे शेतकऱ्यांच्या शेतमालास योग्य बाजारभाव मिळतात आणि त्यामुळे राज्याच्या आर्थिक विकासास गती मिळते. राष्ट्रीय बाजारपेठेत शिरकाव मिळतो. पर्यायी बाजारपेठ साखळी उपलब्ध असल्यामुळे किमतीबद्दल वाटाघाटी करण्याची क्षमता वाढते. शेतकऱ्यांनी आपल्या मालाची प्रतवारी गुणवत्ता माहीत होते. याचा फायदा त्यांच्या मालाची गुणवत्ता उंचावण्यास होऊ शकतो. गोदामामध्ये आपला माल ठेवून त्यावर कर्ज घेण्याची सोय असल्यामुळे शेतकऱ्यांची माल साठवून ठेवून काही काळ विक्रीसाठी थांबण्याची क्षमता वाढते. वायदे बाजाराशी जोडून घेणे सोपे असल्याने उपयोग कोणते उत्पादन घ्यायचे आणि त्याची विक्री कशी करावयाची याचे नियोजन करण्यासाठी होऊ शकतो. पारदर्शक आणि कमी कालावधीत व्यवहार होत असल्यामुळे वेळेची आणि पैशाची बचत होते. मध्यस्थावर होणारा खर्च कमी होतो. शेतकऱ्यांसाठी कृषी उत्पन्न बाजार समित्या कृषी व्यापार विषयक माहिती मिळण्याचे प्रमुख साधन ठरू शकतात. याचबरोबर शेतकरी बंधूंनो, ही कार्यपद्धती व्यापारासाठी पुढे वर्णन केल्याप्रमाणे फायदेशीर ठरते. व्यापाऱ्यांना मोठी आणि सतत चालणारी बाजारपेठ मिळाल्याने ते मोठ्या प्रमाणावर तेथे विक्री करू शकतात. काउंटर पार्टी रिस्क, क्रेडिट रिस्क, खरीददाराकडून माल नाकारला जाणे या बाबतीतील जोखीम खूपच कमी होते. एकदा का या मालाची स्पॉट एक्सचेंज वर विक्री झाली किंवा स्पॉट एक्सचेंजच्या गोदामामध्ये माल पोहोचता केला की ते विक्री पश्चात जोखमीतून मुक्त होतात. स्पॉट एक्सचेंज मध्ये संपूर्ण देशातील अनेक गुंतवणूकदार येत असल्याने त्यांना त्यांच्या मालास स्पर्धात्मक चांगला बाजारभाव मिळतो. गोदाम पावतीच्या तारणावर बँकेकडून कर्ज मिळू शकते. तेथे मालाची प्रतवारी करण्याची सोय उपलब्ध असल्याने ते वायदे बाजाराचा उपभोग त्यांची जोखीम कमी करण्यासाठी चांगल्या पद्धतीने करू शकतात. सोपी कार्यपद्धती, कर्ज मिळण्याची सोय, स्पॉट एक्सचेंजची सोय, काउंटर पार्टी रिक्त नसल्याने अनेक वस्तूंच्या व्यवहारात लक्ष घालून ते आपला व्यवसाय वाढवू शकतात. उद्योजक, प्रक्रियादार आणि निर्यातदार यांनी कच्चा माल म्हणून वापरला जाणारा शेतमाल मिळवण्यासाठी इलेक्ट्रॉनिक स्पॉट एक्सचेंजचा वापर केला तर त्यांना फायदे होतात. त्यांना गुणवत्ता प्रमाणित आणि प्रतवारी केलेला माल उपलब्ध होतो. काउंटर पार्टी गॅरंटी एक्सचेंजने दिल्यामुळे गुंतवणुकीत जोखीम राहत नाही. बाजारभाव ठरवण्याच्या पारदर्शक पद्धतीमुळे कोणीही त्यामध्ये फेरबदल करू शकत नाही. दलाल किंवा व्यापारास दलाली देण्याचा प्रश्न येत नाही. त्यामुळे माल एकत्रित करण्याचा खर्च 2-3% वरून 0.5% येतो. थेट शेतकऱ्याकडून शेतमाल खरेदी करत असल्याने त्यांना वॅट भरावा लागत नाही. जेव्हा ते या शेतमालापासून पक्का माल तयार करतात आणि ग्राहकाला विकतात तेव्हा ते ग्राहक वॅटची रक्कम वसूल करतात आणि पुढील महिन्यात शासनाकडे जमा करतात. म्हणजेच वर्षावर त्यांना वॅटची रक्कम काही काळ वापरायला मिळते. तर शेतकरी बंधूंनो, आताचा आपण ई स्पॉट ट्रेडिंग आणि स्पॉट एक्सचेंज याविषयी माहिती ऐकत होतात.
0: यानंतर कार्यक्रमात आता आम्ही माहिती देत आहोत
2: फळबागांना आच्छादन, संरक्षित पाणी द्या याविषयी. तर शेतकरी बंधूंनो, उन्हाळ्यामध्ये शक्यतो ठिबक सिंचन किंवा भूमिगत सिंचन पद्धतीने थेट फळझाडांच्या मुळापाशी गरजेनुसार पाणी द्यावे. या पद्धतीत इतर प्रचलित पद्धतीपेक्षा 50-60% पाण्याची बचत होते. उत्पादनात 10-15% वाढ मिळू शकते. या पद्धतीमुळे झाडांच्या गरजेनुसार पाणी मोजून देता येते. पाण्याचा अपव्यय होत नाही. पाण्याबरोबरच खते देता येतात. त्यामुळे खताच्या खर्चात बचत होते. फळबागेस सकाळी अथवा रात्री पाणी दिल्यास कार्यक्षम वापर होतो. पाण्याची कमतरता असलेल्या क्षेत्रात 1:1 सरीने पाणी द्यावे. तसेच पाणी देण्याच्या पातळीत वाढ करावी. उदाहरणार्थ एखाद्या बागेस 10 दिवसाच्या अंतराने पाणी देत असाल तर पुढील पाणी 12 दिवसांनी, त्या पुढील पाणी 15 दिवसांनी द्यावे. पाणी देताना जमिनीची मगदूर, तापमान आणि पाण्याची उपलब्धता लक्षात घ्यावी. शेतकरी बंधूंनो, मडका सिंचन पद्धत म्हणजेच कमी क्षेत्रातील आणि जास्त अंतरावरील फळझाडांना ही पाणी देण्याची पद्धत आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरते. या पद्धतीत लहान झाडांना साधारणतः 2 ते 3 वर्षांकरिता 5 ते 7 लिटर पाणी बसणारी लहान मडकी वापरावीत. जास्त वयाच्या मोठ्या झाडांकरिता 10 ते 15 लिटर पाणी बसेल अशी मडकी वापरावीत. मडकी शक्यतो जादा छिद्रांकित किंवा आडीत कमी भाजलेली असावीत. पक्क्या भाजलेल्या मडक्याच्या बुडाकडील बाजूस लहानसे छिद्र पाडावे आणि त्यामध्ये कापडाची चिंधी किंवा नारळाची शेंडी बसवावी. प्रत्येक झाडास 2 मडकी जमिनीत खड्डा खोदून बसवावीत. त्यामध्ये संध्याकाळी पाणी भरून ठेवावे. मडके पाण्याने भरल्यानंतर त्यावर झाकणी किंवा लाकडी फळी ठेवावी. त्यामुळे मडक्यातील पाणी बाष्पीभवनाने वाया जाणार नाही. या पद्धतीमुळे 70% पाण्याची बचत होते. तर शेतकरी बंधूंनो, उन्हाळ्याच्या बाष्पीभवनामुळे जमिनीतून पाण्याचे अधिक उत्सर्जन होते. आच्छादनांचा वापर केल्यामुळे बाष्पीभवनाचा वेग कमी करता येतो. त्यामुळे जमिनीतील ओलावा टिकवून राहण्यास मदत होते. आच्छादनाकरिता पालापाचोळा, वाळलेले गवत, लाकडी भुसा, ऊसाचे पाचट, गव्हाचे काड, भाताचे तूस अशा सेंद्रिय घटकांचा वापर करावा. सेंद्रिय आच्छादनाची जाडी 12 ते 15 सेंटीमीटर असावी. सेंद्रिय स्वरूपाचे आच्छादन वापरल्यास जमिनीचा पोत सुधारण्यास मदत होते. पॉलिथिन फिल्मच्या आच्छादनामुळे तणांची वाढ होत नाही. जमिनीचे तापमान नियंत्रित राहते. जमिनीत उपयुक्त जीवाणूंची वाढ होण्यास मदत होते. सेंद्रिय पदार्थांचे आच्छादन असेल तर कालांतराने कुजून त्यापासून उत्कृष्ट सेंद्रिय खत मिळते. आच्छादनांमुळे जमिनीची धूप कमी होते, भेगा पडण्याचे प्रमाण कमी होते. आच्छादनामुळे दिलेल्या खताचा जास्त कार्यक्षमरित्या उपयोग होतो. आच्छादनामुळे उन्हाळ्यात 2 पाण्याच्या पातळीत अंतर वाढवता येते आणि आच्छादनामुळे शेतकरी बंधूंनो, पिकांची वाढ चांगली होऊन उत्पादनातही वाढ होते. शेतकरी बंधूंनो, नवीन लागवड केलेल्या फळझाडांना पहिल्या 1-2 वर्ष कडक उन्हापासून संरक्षण देण्यासाठी सावली करावी. झाडाच्या दोन्ही बाजूंना 3 फूट लांबीचे बांबू रोवावेत. बांबूंना चारही बाजूने आणि मधून तिरकस असे बांबू किंवा कामटे बांधाव्यात. त्यावर वाळलेले गवत अंथरावे. या गवतांवरून तिरकस काढ्या सुतळीने व्यवस्थित बांधाव्यात. वाळलेल्या गवताऐवजी बारदाना किंवा शेडनेटचा वापर करावा. तर शेतकरी बंधूंनो, आताचा आपण फळबागांना आच्छादन, संरक्षित पाणी द्या याविषयी माहिती ऐकत होतात.
1: यानंतर कार्यक्रमात आता आम्ही माहिती देत आहोत
2: फळे आणि भाजीपाला यांविषयी. तर शेतकरी बंधूंनो, फळांचे आकार, फळांचा रंग आणि पक्वतेनुसार त्यांचे वेगवेगळ्या गटात विभाजन करण्याच्या प्रक्रियेस प्रतवारी असे म्हणतात. प्रतवारी हा फळाच्या काढणी पक्षात व्यवस्थापनातील महत्वाचा टप्पा असून या सर्व गोष्टी नमूद केलेल्या विविध निकषांच्या आधारे फळांची प्रतवारी केल्यामुळे या प्रक्रियेत एक सारख्या गुणवत्तेचा, आकर्षक, टवटवीत आणि ग्राहकांच्या पसंतीस उतरेल असा माल बाजूला काढला जातो. त्यामुळे खराब, नासलेली, किडलेली, फुटलेली फळे यापासून चांगल्या फळांवर परिणाम होत नाही. तर शेतकरी बंधूंनो, आंबा हे फळ पीक. तर या फळ पिकाची काढणी आणि योग्य वाहतुकीनंतर पॅकिंग हाऊसमध्ये बाजारपेठेनुसार देशांतर्गत, स्थानिक अथवा दूरच्या आणि मोठ्या बाजारपेठांसाठी तसेच निर्यातीसाठी त्याची प्रतवारी करणे आवश्यक असते. तर शेतकरी बंधूंनो, प्रतवारी करताना घ्यावयाची काळजी म्हणजेच आंबा फळाची प्रतवारी करताना घ्यावयाची काळजी याचे काही टप्पे आहेत. तर त्यातला पहिला टप्पा म्हणजे रोगट, डागाळलेली, खरचटलेली, दबलेली, तडा गेलेली, कुजलेली फळे बाजूला काढावीत आणि बिनडागी आणि निरोगी फळांची विक्रीसाठी प्रतवारी करावी. याचा दुसरा टप्पा म्हणजे त्यासाठी काढलेली आंब्याची फळांचा देठ 1 सेंटीमीटर ठेवून जास्तीचा कापून टाकावा. टप्पा क्रमांक 3 म्हणजे नंतर हे आंबे साध्या पाण्यात बुडवावेत. पाण्यात तरंगणारे आंबे कोळे किंवा 12 आणे परिपक्व आहेत असे समजून बाजूला काढावेत. याचा चौथा टप्पा म्हणजे पाण्यात बुडालेले आंबे काढून 2.5% मिठाच्या द्रावणात बुडवावेत. या द्रावणात तरंगणारे आंबे हे खात्रीपूर्वक 13 ते 14 आणि परिपक्वतेचे असल्याने त्याचा विक्रीसाठी वापर करावा. मिठाच्या द्रावणात बुडालेले आंबे आणि पक्वतेचे प्रमाण म्हणजेच 16 आणे तयार असल्याने त्यात साखा अधिक प्रमाणात असतो. याचा 5वा टप्पा म्हणजे 13 ते 14 आणे परिपक्वतेची आंबा फळे पाण्याने धुवून घ्यावेत. याचा 6वा टप्पा म्हणजे निवडलेली आंबा फळे 5 ग्रॅम 22 टिन 10 लिटर पाण्यात मिसळून केलेल्या द्रावणात 10 मिनिटे बुडवून सावलीत सुकवल्यानंतर त्याची प्रतवारी करावी. दागी तसेच पाण्यात तरंगणारे आणि मिठाच्या द्रावणात बुडणारे आंबे स्थानिक बाजारात प्रक्रिया उद्योगासाठी द्यावेत. भारतात आंब्याचा आकार आणि वजनानुसार प्रतवारी करतात. 175 ग्रॅम पेक्षा कमी वजनाची आणि अति लहान आकाराची फळे विक्रीसाठी पाठवू नयेत. तसेच देशांतर्गत किंवा निर्यातीसाठी शक्यतो 250 ग्रॅम पेक्षा जास्त वजनाची आणि मोठ्या आकाराची फळे निवडावीत. काढणीनंतर आंबा फळ व्यवस्थापन निरनिराळ्या जाती परत्वे बदलते आणि त्यांचा परिणाम फळ पिकण्याच्या प्रक्रियेवर आणि टिकाऊपणावर होतो. आंब्याची फळे जर योग्य काढणी आणि काढणीनंतरच हाताळणी आणि साठवणूक केली असेल तर 2-3 आठवडे चांगल्या प्रकारे टिकून राहू शकतात. तर शेतकरी बंधूंनो, आताच आपण याचे टप्पे जाणून घेतले. बरं, आता जाणून घेऊ की लिंबू वर्गीय फळांची प्रतवारी कशा प्रकारे केली जाते. तर शेतकरी बंधूंनो, लिंबू वर्गीय फळांची काढणी करून स्वच्छता केल्यानंतर त्यांची प्रतवारी करणे ही काढणी पश्चातील एक महत्वाची प्रक्रिया आहे. प्रतवारीवरूनच फळांची गुणवत्ता, टिकाऊपणा आणि मिळणारे बाजार मूल्य ठरवले जाते. फळांचे वजन, आकारमान, जडण, रंग इत्यादी बाह्यदर्शी मापदंडांवरून फळांची वर्गवारी केली जाते. अशी प्रतवारी किंवा वर्गवारी शेतावरच मजुराकरवी करून घेतली जाते. पॅक हाऊसमध्ये फळांची प्रतवारी अंशतः स्वयंचलित ग्रेडिंग यंत्राद्वारे केली जाते. NRCC नागपूर या संस्थेने अशा मशीनचा विकास केला असून फळांची यांत्रिक वर्गवारी, स्वच्छता, मेणाचा थर देणे आणि आकारमानानुसार प्रतवारी करणे इत्यादी कामे कार्यक्षमरित्या केली जातात. तर शेतकरी बंधूंनो, संत्रा हे लिंबू वर्गीय फळ आहे. या संत्र्याचे आकारमान कमीत कमी 50 मिमी व्यास तर जास्तीत जास्त 80 मिमी व्यासापर्यंत असते. 55 ते 65 मिमी व्यासाची फळे जास्त प्रमाणात उत्पादित केली जातात. फळांची प्रतवारी आकारमानावरूनच करावी लागते. मोसंबी आणि कागजी लिंबू हे लिंबू वर्गीय फळ. तर या मोसंबी आणि कागजी लिंबूमध्ये सुद्धा फळाच्या आकारमानानुसार 2 ते 3 गटात वर्गवारी करून विक्री केली जाते. उत्पादक शेतकऱ्याच्या स्तरावर प्रतवारी करण्याचे प्रमाण फारच कमी असून त्यांना जास्तीत जास्त बाजारभाव मिळण्यासाठी आणि ग्राहकांना उत्तम प्रतीचा माल योग्य भावात मिळण्यासाठी शेतकरी किंवा उत्पादक स्तरावर प्रतवारीचे प्रमाण वाढवणे अत्यंत महत्वाचे आहे. तर शेतकरी बंधूंनो, काढणी, स्वच्छता आणि प्रतवारी करताना कुठली काळजी घ्यायची? तर ती म्हणजे फळाची तोडणी करताना देठाच्या भागाला इजा होणार नाही किंवा फळाला छिद्र पडणार नाही याची काळजी घ्यावी. फळाची तोडणी करण्यापूर्वी मजुराच्या हाताच्या बोटाची नखे कापून घ्यावीत, त्यामुळे फळांना इजा होणार नाही. जमिनीवर पडलेली फळे इतर फळाबरोबर एकत्रित करू नये, कारण मातीसोबत बुरशी किंवा इतर रोगाचा प्रसार होण्याची शक्यता असते. फळाची प्रतवारी करताना सडलेले, डागी, जास्त पक्व, वेगळ्या आकाराची आणि रोगट फळे काढून टाकावीत. फळाची हाताळणी करणाऱ्या कामगाराचे हात स्वच्छ असावेत आणि त्यांनी हात माजाचा वापर करणे आवश्यक आहे. मेणाची आणि इतर रसायनाची किंवा बुरशीजनकाची प्रक्रिया करण्यापूर्वी त्याची तीव्रता वेळोवेळी तपासावी. तर शेतकरी बंधूंनो, डाळिंबाची प्रतवारी रंग, आकारमान आणि वजन यावर अवलंबून असते. डाळिंबाला चांगला बाजारभाव मिळण्यासाठी किमान आवश्यक निकष असायला पाहिजेत. त्यापैकी म्हणजेच डाळिंब दिसायला ताजी, स्वच्छ आणि कोणताही दृश्य बाह्य पदार्थ विरहित, उपजाच्या कीटकापासून मुक्त, कीटकांपासून होणाऱ्या नुकसानीपासून मुक्त, सालीला चिरा, यांत्रिक इजा किंवा घासणे, डाग पडणे यापासून मुक्त, दिसून येणाऱ्या डागापासून मुक्त, किडल्यामुळे किंवा खराब झाल्यामुळे सेवन करण्यास अयोग्य अशी डाळिंब नसावीत. तर शेतकरी बंधूंनो, ॲगमार्क अनुसार डाळिंबाची प्रतवारी केली जाते, तर ती म्हणजे अतिरिक्त प्रवर्ग। तर त्याची प्रतवारीची आवश्यकता कशी असते? तर ती म्हणजे डाळिंब सर्वोत्तम गुणवत्तेचीच असली पाहिजेत। आकार बाह्य असणे, वाढ आणि रंग हे त्या जातीच्या गुणधर्माशी मेळ खाणारी किंवा वाणिज्यिक प्रकारची असली पाहिजेत। ती दोषमुक्त असले पाहिजेत। उपजाचे बाह्य रूप, गुणवत्ता ठेवण्याची गुणवत्ता आणि प्रस्तुती यावर कोणताही परिणाम होणार नाही असे किंचित वरवरच्या दोषांची अपवाद वगळता येतील। तर शेतकरी बंधूंनो, या प्रतीची सहनक्षमता कशी असते? तर ती म्हणजे त्या प्रतीच्या आवश्यकता पूर्ण न करणारी पण प्रवर्ग एक या प्रतीची पूर्ण करणारी किंवा त्या प्रतीच्या सहनक्षमते अंतर्गत अपवादात्मक वजनाच्या किंवा संख्येच्या 5% डाळिंब असलेल्या। तर शेतकरी बंधूंनो, या डाळिंबाचा प्रवर्ग एक म्हणजेच या प्रतवारीची आवश्यकता की डाळिंब चांगल्या गुणवत्तेचीच असली पाहिजे, हे त्या जातीच्या गुणधर्माशी मेळ खाणारी आणि वाणिज्यिक प्रतीची असली पाहिजे। उपजाचे बाह्य रूप, गुणवत्ता ठेवण्याची गुणवत्ता आणि प्रस्तुती यावर कोणताही परिणाम होणार नाही असे किंचित वरवरच्या दोषांचा अपवाद वगळता, रंगांमध्ये किंचित दोष, आकारांमध्ये किंचित दोष, सालीतील किंचित दोष मात्र पृष्ठभागाच्या एकूण क्षेत्रफळाच्या 5% जास्त असता कामा नयेत। शेतकरी बंधूंनो, या डाळिंबाच्या प्रतवारीचा प्रवर्ग 2, तर या प्रवर्गातील उद्दिष्टे म्हणजेच प्रवर्गामध्ये समाविष्ट करण्यास योग्य नसलेल्या पण काही किमान निकष पूर्ण करणाऱ्या डाळिंबाचा ह्या प्रवर्गात समावेश होतो। उपजाचे बाह्य रूप, गुणवत्ता ठेवण्याची गुणवत्ता आणि प्रस्तुती यावर कोणताही परिणाम होणार नाही असे किंचित वरवर्ष दोषांचा अपवाद वगळता, आकारामध्ये किंचित दोष, रंगामध्ये किंचित दोष, सालीतील किंचित दोष मात्र पृष्ठभागाच्या एकूण क्षेत्रफळाच्या 10% जास्त असता कामा नाहीत। तर शेतकरी बंधूंनो, ही डाळिंबे हाताळणी करताना कुठली काळजी घ्यायची असते? तर ती म्हणजे डाळिंबे काळजीपूर्वक काढणी केली गेली पाहिजेत आणि त्यांनी पक्वतेची योग्य पातळी गाठली असली पाहिजे आणि ती ज्या जातीची असतील आणि ज्या विभागात उत्पादित केलेली असतील त्यास योग्य अशा निकषांप्रमाणे समाधानकारक पक्वता दिसली पाहिजेत। डाळिंबाची वाढ आणि स्थिती अशी असली पाहिजे की जेणेकरून वाहतूक आणि हाताकणीमध्ये टिकू शकली पाहिजेत, गंतव्य ठिकाणी समाधानकारक स्थितीत पोहोचली पाहिजेत। या फळाच्या विषुववृत्तीय छेदाचा कमाल व्यासावरून आकार कोष्टकाप्रमाणे निर्धारित केला जातो। या डाळिंबाची सुपर साईज म्हणजे आकर्षक मोठे आकार आणि गर्द लाल रंग आणि सोबतच 750 ग्रामपेक्षा जास्त वजन असणारे। या डाळिंबाच्या किंग साईज म्हणजे आकर्षक लाल रंग, वजन 500 ते 750 ग्राम इतके। या डाळिंबाची क्वीन साईज म्हणजे मोठे आकर्षक गोल आकाराचे, वजन 400 ते 500 ग्राम इतके। या डाळिंबाची प्रिन्स साईज म्हणजे आकर्षक गोलाकार 300 ते 400 ग्राम वजन असलेले। या डाळिंबाचा 12 अ हा आकार म्हणजेच मध्यम गोलाकार, 1 ते 2 डागदार, वजन 250 ते 300 ग्राम इतके। आणि याच डाळिंबाचा 12 ब भाग म्हणजेच लहान गोलाकार आणि वजन 250 कमी असलेले। तर शेतकरी बंधूंनो, ही माहिती झाली डाळिंबाबद्दल। तर आता आपण माहिती घेऊ भाजीपाल्यांची प्रतवारी याविषयी। तर शेतकरी बंधूंनो, भाजीपाला पिकांचे प्रतवारी करण्याची जागा स्वच्छ आणि सुरक्षित असायला पाहिजे। भाजीपाला परिसर स्वच्छ असायला पाहिजे। भाजीपाला ठेवायची जागा रसायन कारखाने आणि खत कारखान्याजवळ नसली पाहिजे। तसेच जागा ही कीड, कीटक आणि उंदीर पासून मुक्त असली पाहिजे। खराब झालेल्या म्हणजेच निवड न झालेल्या मालाची विल्हेवाट लावणे या सुविधा असल्या पाहिजे। भाजीपाल्याची प्रतवारी आणि दर्जा देताना काही बाबींवर विशेष भर दिला जातो आणि त्या म्हणजे त्याची गुणवत्ता, कीड आणि रोगमुक्त, वजन, आकारमान, आकार, रंग, आर्द्रता आणि स्वच्छता। तर शेतकरी बंधूंनो, बटाटा या भाजीपाल्याची प्रतवारी म्हणजेच वर्गवारी 1, तर यामध्ये त्याचे आकारमान 25 ते 35 मिमीटर असले पाहिजे। या बटाट्याची वर्गवारी 2 म्हणजे त्याचे आकारमान हे 35 मिमी असले पाहिजे। कांदा या भाजीपाल्याची एक्स्ट्रा क्लास म्हणजेच याची प्रतवारी, कांदा हा चांगला दर्जाचा असायला पाहिजे। त्यांची वाण चांगल्या दर्जाची असणे आवश्यक आहे। तो स्वच्छ असायला पाहिजे। याचा रंग गर्द लाल आणि याचे आकारमान 25 ते 30 सेंटीमीटर असले पाहिजे। याची वर्गवारी एक म्हणजे याचा रंग हलका लाल आणि गर्द लाल असला पाहिजे. आकारमान 25 ते 30 मिमी असायला हवं. या कांद्याची वर्गवारी 2 म्हणजे रंग पिवळसर आणि कथ्था असायला हवा. आकारमान 60 ते 70 मिमी असायला हवं. टोमॅटो या भाजीपाल्याचे 4 प्रकारे वर्गीकरण केले जाते. त्यात गोल, रीब, आयताकृती किंवा दीर्घित. चेरी टोमॅटो म्हणजेच कोकटेल टोमॅटो असते. टोमॅटोला चांगला बाजारभाव मिळण्यासाठी किमान आवश्यक निकष असावीत. ती म्हणजे टोमॅटो दिसायला अख्खे, एकसंध आणि ताजे, स्वच्छ, कोणत्याही बाह्य दृश्य पदार्थापासून मुक्त, कीटकांपासून मुक्त, कीटकांपासून होणाऱ्या नुकसानापासून मुक्त. टोमॅटोच्या कैचीच्या बाबतीत देठ ताजे, टवटवीत, स्वच्छ आणि पाने आणि इतर दृश्य बाह्य पदार्थापासून मुक्त असला पाहिजे. ॲगमार्क अनुसार टोमॅटोची प्रतवारी ठरवली जाते. त्यापैकी त्याची प्रतवारी अतिरिक्त प्रवर्गात येते. त्याची आवश्यक प्रत म्हणजेच टोमॅटो सर्वोत्तम गुणवत्तेचंच असलं पाहिजे. बाह्य दिसणं, वाढ आणि रंग हे त्या जातीच्या गुणधर्माशी मेळ खाणारी असली पाहिजेत. वेष्टतील उपजाचे बाह्य रूप, गुणवत्ता, ठेवण्याची गुणवत्ता आणि प्रसूती यावर कोणताही परिणाम होणार नाही असे किंचित वरवरच्या दोषांचा अपवाद वगळता ते दोषमुक्त असले पाहिजेत. या टोमॅटोचा प्रवर्ग 1 ही प्रतवारी, तर या प्रतवारीची आवश्यकता म्हणजेच टोमॅटो चांगल्या गुणवत्तेचं असलं पाहिजे, त्याच्या जातींचे गुणधर्म असले पाहिजे किंवा व्यापारास योग्य असलं पाहिजे. टोमॅटो चिरा नसलेले असावे. अब्जाचे बाह्य रूप, गुणवत्ता, ठेवण्याची गुणवत्ता आणि प्रस्तुती यावर कोणताही परिणाम होणार नाही असे किंचितच वरवरच्या दोषांचा अपवाद वगळता ते दोष मुक्त असले पाहिजे. उपजाचे बाह्य रूप, गुणवत्ता आणि प्रस्तुती यावर कोणताही परिणाम होणार नाही. हे टोमॅटो हे वाजवी टणक आकारात आणि वाढीत किंचित विकृती, रंगात किंचित दोष आणि सालीत किरकोळ विकृती, अगदी किरकोळ मार, रिव टोमॅटो मध्ये भरून आलेले सेंटीमीटर पेक्षा कमी व्रण, अति उंचवटे नसलेले छोटे लिग्मिनन झालेले नभिव्रण, 1 वर्ग सेंटीमीटर पर्यंत टेखारे, या बाबींना दोष मानले जाणार नाही. तर शेतकरी बंधूंनो, या टोमॅटोचा प्रवर्ग 2 म्हणजे तर या प्रतीची आवश्यकता. तर टोमॅटो हे वाजवी टणक आणि प्रवर्ग 1 पेक्षा कमी टणक असतील. ताजे आणि जातीचे गुणधर्म असले पाहिजेत आणि न भरून आलेल्या चिरजीण नसाव्यात. उपजाचे बाह्य रूप, गुणधर्म, ठेवण्याची गुणवत्ता आणि प्रस्तुती यावर कोणताही परिणाम होणार नाही. आकार, वाढ आणि रंगांमध्ये दोष. सेंटीमीटर पेक्षा जास्त लांबी नसलेल्या भरून आलेल्या चिरा रिब्ड टोमॅटोमध्ये स्पष्ट लक्षात येतील असे उंचवटे, 1 नाभी, 2 वर्ग सेंटीमीटर पेक्षा जास्त नसलेले लेग्मिनन नाभीय व्रण, या सर्व बाबींना दोष मानले जाणार नाहीत. तर शेतकरी बंधूंनो, टोमॅटो काढताना घ्यावयाची काळजी, तर ती काळजी म्हणजे प्रत्येक वेष्टनातील अंतरवस्तू ही एकसारखी आणि सारख्याच उगमाची, जातीची, गुणवत्तेची, आकाराची आणि समपातळीच्या पक्वतेच्या आणि वाढीचे पडवळच असले पाहिजेत. अतिरिक्त आणि प्रवर्ग 1 मध्ये टोमॅटोचा पक्कापणा आणि रंग एकसारखे असले पाहिजे. त्याशिवाय आयताकृती टोमॅटोची लांबी पुरेशी सारखी असली पाहिजे. शेतकरी बंधूंनो, पिकलेल्या टोमॅटोच्या कुठल्याही गठ्ठ्यातील साठवणुकीचा दर्शक म्हणून रंगाच्या वर्णनाच्या बाबतीत काही संज्ञा वापरल्या जातात. त्या म्हणजे जेव्हा टोमॅटोचा रंग पिवळा असेल, जेव्हा टोमॅटोचा संपूर्ण पृष्ठभाग फिकट ते गडद हिरवा अशा टप्प्यात पूर्णपणे हिरवा असेल. ब्रेकर्स, जेव्हा रंगामध्ये हिरवा ते टानिश पिवळा, गुलाबी किंवा लाल रंग 10% कमी पृष्ठभागावर असतो. ठिपकेदार, जेव्हा पिवळा, गुलाबी किंवा लाल रंगाची 10% जास्त पण 30% फळे असतात. गोलाबी, जेव्हा गुलाबी किंवा लाल रंगाची फळे 30% जास्त आणि 60% कमी असतात. लाल, जेव्हा 60% जास्त पण 90% कमी फळे गुलाबी किंवा लाल रंगाची असतात. पिकलेल्या लाल जेव्हा 90% जास्त फळे लाल रंग दाखवतात. तर शेतकरी बंधूंनो, ही माहिती होती टोमॅटो बद्दलची. तर शेतकरी बंधूंनो, आताच आपण फळे आणि भाजीपाला याविषयी माहिती ऐकत होतात.
0: आणि याचबरोबर शेतकरी बंधूंनो, आजचा आपला कार्यक्रम संपला. तर शेतकरी बंधूंनो, परत भेटूयात याच कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

0: कृषि विभाग महाराष्ट्र शासन आत्मा आणि रेडिओ वत्सगुलम द्वारा प्रसारित कृषी कार्यक्रम श्रृंखला ऐकत रहा रेडिओ वत्सगुलम 90.8 FM वर आवाज वाशिमचा वाशिमचा
1: किसानों की बात रेडिओ वत्सगुलम के साथ हा शेतकरी बांधवांसाठीचा खास कार्यक्रम रेडिओ वत्सगुलम ने प्रसारित केला होता. आमची यानंतरची उद्घोषणा काही क्षणांत.

नकोरे मना द्रव्यते पुढिलांसे अति स्वार्थ बुद्धि नरे पाप सासे घड़े भोगणे पापते कर्म खोटे न होता मना सारिखे दुख मोठे। जय जय रघुवीर समर्थ। मित्रांनो, आज रामप्रहर मनाचे श्लोक श्री समर्थ रामदास स्वामी, श्लोक 9 आणि आपला भाग पण 9। रामदास स्वामी समर्थानी नकोरे मनापासून पुन्हा सुरुवात केली। नकोरे मना काय नकोय? द्रव्य ते पुढिलांचे, पुढिलांचे, पुढिलांचे म्हणजे दुसऱ्याचे द्रव्य नको, दुसऱ्याची मिळकत नको, स्वतःची मिळकत ठीक आहे पण दुसऱ्याची मिळकत नको। नको रे मना, दुसऱ्याची मिळकत म्हणजे काय? एक गोष्ट आठवते, गुरु नानक असं सांगतात की गुरु नानकजी एकदा दुकानात होते आणि मोजत होते, 1, 2, 3, 4, 5, 6 असं मोजता मोजता 13 शब्द आला आणि 13 शब्द आल्यानंतर ते नाचायला लागले आनंदाने। मिल गया, मिल गया, काय क्या मिल गया? 13, सब कुछ 13 ना लागे मेरा। ही जी भावना आहे ती सर्वश्रेष्ठ आहे। सब कुछ 13 ना लागे मेरा ही भावना, परमेश्वराला संपूर्ण समर्पण करायचे म्हणजे संपूर्ण संपत्ती इस्टेट सगळी परमेश्वराच्या नावावर करायची। पण नावावर केलेली असेल तरीही तुम्हाला वापरता येते आणि त्यामुळे जेव्हा आपण ती गोष्ट नावावर करतो, त्याची आहे असं समजून करतो, तेव्हा त्याचं टेन्शन राहत नाही, ओनरशिप राहत नाही, ओनरशिप त्याची राहते, त्यामुळे त्याचं काय करायचं ती काळजी त्याची असते। सब कुछ 13 ना लागे मेरा। आणि त्यामुळे इथे समर्थांनी सांगितले, नको रे मना द्रव्य ते पुढिलांचे, दुसऱ्याचं घ्यायची गरजच नाही, माझं आहे ते पण त्याचं आहे। कोणाचं आहे? भगवंताचं आहे, परमेश्वराचं आहे। हे कशासाठी करायचं? आपल्या मनाला शांती मिळावी, आपल्या मनाला सुख मिळावं, आपल्या मनाला आनंद मिळावा। काही लोक जे आहेत ते सब कुछ 13 ना लागे मेरा ही एक उच्च कोटीतली अवस्था झाली। काही बाकीचे जे असतात, मेरा तो मेरा, तेरा तो तेरा, आणि नंतरची अवस्था जी आहे ती फार वाईट आहे, मेरा तो मेरा और तेरा भी मेरा। आणि तिथे जी आहे म्हणून समर्थांनी पुढच्या ओळीत म्हटले, अतिस्वार्थ बुद्धी नरे पाप साचे। ही अतिस्वार्थ बुद्धी झाली। एक परमार्थ बुद्धी, एक स्वार्थ बुद्धी आणि तिसरी अतिस्वार्थ बुद्धी। परमार्थ बुद्धी ही आदर्श आहे, परमार्थ बुद्धी ही सुखाच्या वाटेवर आपल्याला नेणारी आहे। ठीक आहे, त्या वाटेवर वाटचाल करायला अजून अवकाश आहे। मग दुसरी आहे ती स्वार्थ बुद्धी, माझं ते माझं, तुझं ते तुझं। पण जी अतिस्वार्थ बुद्धी आहे, माझं ते माझं आणि तुझं ते पण माझं, ती गडबड करते, ती दुःख देते आणि नरे पाप साचे, ती पाप निर्माण करते। पाप काय आहे? पाप आणि पुण्य या शब्दांच्या व्याख्या प्रत्येकाच्या दृष्टीने वेगळ्या होतात।
पण ढोबळ मनानं जर का आपण पाप आणि पुण्याची व्याख्या केली तर पाप म्हणजे जी कुठलीही गोष्ट आपल्या अंतर्मनाला आनंद देत नाही ते पाप. एखादी गोष्ट आपण वाईट केली भले समाजापासून ती लपलेली असेल समाजाला समजलेली नसेल पण आपल्या अंतर्मनाला ती कुठेतरी टोचत असते. म्हणतो आपण माझं मन खातं आहे. मन खातं म्हणजे काय होतं, एखादी गोष्ट आपल्या हातून घडते वाईट घडते नकळत घडते किंवा सवयीनुसार घडते आणि मग त्याची टोचणी मनाला लागते आणि तीच शिक्षा आहे तोच त्रास आहे. अति स्वार्थ बुद्धी नरे पाप साजे आणि हा पाप आहे हे पाप आहे. आणि पुण्य काय आहे, एखादी गोष्ट मी केली आणि माझ्या अंतर्मनाला ती खूप सुखावह वाटली मला आनंद झाला तर ते पुण्य आहे. म्हणून पाप आणि पुण्य हे पुण्य हे श्रेष्ठ आहे पाप हे कनिष्ठ आहे किंवा नीच आहे. आणि मग काय होतं, जेव्हा अतिस्वार्थ बुद्धी नरे पाप साचे हे पाप जेव्हा घडत राहतं तेव्हा घडे भोगणे पाप ते कर्म खोटे ते भोगायला लागतं. या जन्मातला असून दे मागच्या जन्मातला असून दे त्याच्या मागच्या जन्मातला असून दे कितीही मागच्या जन्मातलं पाप असेल भले 8व्या जन्मातलं 10व्या जन्मातलं 50व्या जन्मातलं 63व्या जन्मातलं ते कधी ना कधीतरी ते मॅच्युअर झालं. प्रत्येकाची FD आहे ती. जशी पुण्याची FD आहे तशी पापाची पण FD आहे. ते पण वाढत जातं. पूर्वजन्मी पाप केले ते हे बहुत विस्तारले त्याचा पण विस्तार होतो. ज्ञानदेवानी म्हटलंय आंधळ्यात की त्यांचा आंधळा जो आहे पूर्वजन्मी पाप केले ते हे बहुत विस्तारले. मग खूप मागच्या जन्मातलं जरी पाप असेल आपल्याला आठवत नाही पण ते पाप जेव्हा विस्तारतं FD मॅच्युअर होते. काही FD 2 वर्षाचे असेल काही 5 वर्षाचे असेल काही 15 वर्षाचे असेल तशा जन्मांच्या पण FD आहेत. आणि मग तो विस्तारतो आणि घडे भोगणे पापते कर्म खोटे न होता मना सारखे दुःख मोठे. मग मनासारखं काही होत नाही आणि त्याच्यामुळे दुःख लागतं. आणि जीवनाचा सार जीवनाचा उद्देश मनुष्य जीवनाचा उद्देश आहे की मनुष्य जीवन सुखी करायचे आपलं पण जीवन सुखी करायचे आणि लोकांचं पण जीवन सुखी करायचे आणि आपला हा राम प्रहर उद्देश जे काय आपण एकमेकाशी शेअरिंग करतोय त्याचा उद्देश हाच आहे की आपलं जीवन आणि दुसऱ्याचं जीवन आपण सुखी करूया. जय जय रघुवीर समर्थ. ओम. नको रे मना द्रव्यते पुढिलांचे अति स्वार्थ बुद्धी नरे पाप साचे घडे भोगणे

0: रसिका श्रोते हो नमस्कार. आपण ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आरजे शुभांगी सोबत. श्रोते हो, संगीताच्या प्रांतात परंपरेचा समृद्ध वारसा लाभणं हे भाग्याचं असतं, पण त्या वारशाला आत्मसात करून स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करणं ही एका खऱ्या कलाकाराची ताकद असते. आज आपल्या स्टुडिओमध्ये अशाच एक अत्यंत प्रतिभावंत आणि दिग्गज कलाकार उपस्थित आहेत. त्या हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या प्रतिष्ठित गायिका आहेत आणि मध्य प्रदेशातील देवासशी जोडलेल्या आहेत. अद्वितीय गायक पंडित कुमार गंधर्व आणि विदुषी वसुंधरा कोमकली यांच्या त्या सुकन्या तसेच शिष्याही आहेत. विदुषी कलापिनी कोमकलीजी. कलापिनीजींना घरातच दोन महान संगीत व्यक्तिमत्वांकडून शिकण्याची संधी मिळाली, पण त्यांचा सांगीतिक प्रवास केवळ एका महान कलाकाराची कन्या असण्यापुरता मर्यादित राहिला नाही. आई वडिलांकडून मिळालेली सांगीतिक दृष्टी आत्मसात करत त्यांनी स्वतःची स्वतंत्र गायनशैली आणि कलात्मक ओळख निर्माण केली आहे. ख्याल गायकी सोबतच ठुमरी, दादरा आणि भजन यासारख्या विविध गायन प्रकारांमध्ये त्यांनी स्वतःचं वेगळं असं स्थान निर्माण केलंय. त्यांच्या गायकीत रागदारी सोबतच बंदिशीतील शब्द, अर्थ, भाव आणि राग या सर्वांचा एक अद्भुत समतोल दिसून येतो. याशिवाय देवास आणि मालवा भागातील लोकसंगीताचा समृद्ध वारसाही त्यांनी आपल्या संगीतातून तितक्याच ताकदीनं पुढे नेलाय. चला तर मग आज कलापिनीजी यांच्याशी थेट संवाद साधूया आणि त्यांच्या या सांगीतिक प्रवासाचे विविध पैलू जाणून घेऊया. नमस्कार, आदरणीय मॅम, तुमचं स्वागत आहे रेडिओ मनभवनच्या स्टुडिओमध्ये. आपल्या जीवनात केवळ संगीत ही कला नाही तर एक आपल्या जीवनाचा भाग बनली आहे. आता आपण आपल्या मूळ बचपणापासून सुरुवात करू मॅडम. बालपणाचा काळ सुखाचा असं आपण म्हणत असतो, तर तुमच्या बालपणाविषयी काही आठवणी आहेत का, त्याबद्दल सांगा ना.
1: नमस्कार, माझं नाव कलापिनी कोमकली. मी देवासून इथं आलेले आहे आणि तुम्ही माझ्या बालपणाच्या बद्दल मला प्रश्न विचारलात तर मला हा अतिशय आनंद वाटतो सांगायला. आणि मला अभिमानाची गोष्ट आहे की मी ज्या घरात जन्मले, म्हणजे ते घर म्हणजे पंडित कुमार गंधर्व आणि श्रीमती वसुंधरा कोमकली, हे दोघेही माझे आई वडील. तर ह्यांच्या घरात जन्मल्यामुळे अर्थातच संगीत हे बालपणापासून माझ्या कानावरती येत राहिलेलं आहे. आणि त्याला सोडून काही इतर विचार करणं खरं म्हणजे अशक्यच होतं. तर त्यामुळे मी बऱ्यापैकी संगीताच्या वातावरणामध्ये ओढली गेले आणि त्यामुळे मी नंतर बऱ्याच एका अवकाशानंतर का होईना, पण संगीत ह्या दृष्टिकोनातून, वेगळ्या दृष्टिकोनातून मी संगीताकडे बघायला लागले.
0: वा वा. पण मला एक प्रश्न विचारावा असं वाटतं की एक मुलगी आणि एक शिष्या म्हणून तुमचा संगीत शिक्षणाचा जो अनुभव होता तो कसा होता?
1: माझे वडील अतिशय परखड शिक्षक होते आणि ते फार ॲबस्ट्रॅक्ट फॉर्ममध्ये संगीत भाषा बोलायचे, संगीताच्या बद्दल बोलायचे. त्यामुळे बऱ्याच वेळेला सुरुवातीला मला त्यांच्याकडे गाणं शिकणं हे एक फार मोठं चॅलेंज होतं आणि त्यामुळे मला सुरुवातीला नकोसं वाटायचं त्यांच्याकडे शिकणं. म्हणून मी सुरुवात माझी आईच्याकडे केली शिकायला. आई ही नेहमीच आपल्याला सगळ्यांनाच जवळची असते आणि आपली गोष्ट कदाचित मला वाटतं आपण जास्त मोकळेपणाने आपल्या आपल्या आई बरोबर शेअर करतो. तसं मी जे काय मला कडूगोड होतं संगीताच्या बद्दल ते मी आईच्या बरोबर शेअर करायचे आणि मी रडायचे तिच्याकडे की मला गाता येत नाही, मला गाता येत नाहीये, मला ताल कळत नाहीये, मला आलाप घेता येत नाही वगैरे वगैरे. आणि मग ती हळूहळू हळूहळू मला दिलासा देत गेली, ती मला थोड्या थोड्या गोष्टी हळूहळू शिकवत गेली आणि असं करून मी संगीताच्या जास्त जवळ आले. पण माझे आई आणि वडील दोघंही संगीत शिक्षणाबद्दल अतिशय काटेकोर होते आणि अजिबात हलगर्जीपणा किंवा एक मुलगी म्हणून त्यांनी मला कधी अशी वेगळी काही सूट दिली नाही की बाबा तुझा थोडासा स्वर कमी लागला तर चालेल, असं कसं चालू शकेल, कदापि चालू नाही.

0: मला कुठच्याही प्रकारची अशी सवलत म्हणून काही मिळालेली नाहीये.
1: क्या बात है. पण तरी सुद्धा एवढ्या महान कलाकारांची सुपुत्री असताना तुम्ही स्वतःच वेगळेपण सुद्धा जपलंय. तुमच्या गायकीमध्ये विशेषतः ठुमरी, दादा आणि भजन हे महत्वपूर्ण म्हणजे त्यांची जागा आहे, तर त्याबद्दल काही सांगाल का?
0: वेगळेपण जपलंय हे मला माहिती नाही मी काय केलंय ते तुम्ही लोकांनी सांगायचंय. मी काही वेगळं करायचं म्हणून मी करत नाही. आपसूक जे काय घडत जातं आणि खरं म्हणजे तेच जे घडत जातं ते जास्त महत्वाचं आहे. कारण की ती आतून येणारी गोष्ट आहे, ती अशी ठरवून 1 2 1 2 3 4 5 अशी करणारी गोष्ट नाहीये. आणि करता करता संगीत कलाच अशी आहे की त्याच्यामध्ये अनेक वर्ष तुम्ही अभ्यास करत राहिलात, गात राहिलात, सादरीकरण करत राहिलात, तर कुठेतरी कदाचित तुम्हाला कुठेतरी काहीतरी गोष्ट एक दिवशी सापडण्याचा चान्स मिळतो असतो. पण तेही तुम्ही ठरवूनच होत नसतं, ते वरतूनच काहीतरी आपल्याला आशीर्वाद मिळायचा असतो. आपल्या विद्येच्या पुन्हा पुन्हा केल्या जाणाऱ्या अभ्यासामुळे, तर त्याच्यामुळे ती गोष्ट फार वेगळी आहे. आणि वेगळेपण म्हणजे काय मला माहिती नाहीये, पण जे काय मी माझ्या गुरूंच्याकडून शिकून घेतलेलं आहे ते मी शक्यतो मी त्याप्रमाणे त्यांच्या विचारांना घेऊन मी सादरीकरणाचा प्रयत्न करते. ते सादर करताना जर तुम्हाला काही वेगळंपण जाणवत असेल तर तो खरंच मी आभारी आहे आपली.
1: नक्कीच मॅडम. असं म्हणतात की तुम्हाला जर चांगलं कानसेन व्हायचं असेल तर आधी चांगलं कानसेन होता आलं पाहिजे, आणि हे बऱ्याचदा तुम्ही सांगत असतात विद्यार्थ्यांना तुमच्या वर्कशॉप्स मध्ये, तर त्याबद्दल आता तुम्ही काय सांगाल?
0: ही गोष्ट खरी आहे. जसं मी आज पण माझं वर्कशॉप इथे आहे केसी सोसायटीच्या म्युझिक डिपार्टमेंटच्या ह्याच्यामध्ये, खूप सुंदर विद्यार्थी इथे एकत्र झालेले आहेत, मला खूप आनंद होतोय त्यांना शिकवायला. आणि चांगली गोष्ट म्हणजे मला वाटते की ते अतिशय सुरेल विद्यार्थी आहेत आणि चांगलं शिकून घेत आहेत. त्याचबरोबर मला असं वाटतं की तानपुरा वाजवणं, जे मी आज पण त्यांना सांगितलं की तानपुरा वाजवणं हे प्रत्येक विद्यार्थीला एक अत्यंत आवश्यक गोष्ट आहे. जर तो विद्यार्थी संगीताचा आहे किंवा ती आहे मुलगी, तर तिला तानपुरा वाजवता आला पाहिजे, तानपुरा जुळवता आला पाहिजे. कारण की तो एक अविभाज्य भाग आहे. जरी आज इलेक्ट्रॉनिक तानपुरे, इलेक्ट्रॉनिक सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत आणि त्याची आपल्याला कदाचित तेवढी तुम्हाला जरूर आत्ता वाटत नसेल, परंतु जसं जसं आपण गांभीर्याने त्या विषयामध्ये आत खोल जातो तेव्हा तेव्हा आपल्याला हे जाणवतं की तानपुरा हा एक अनंत काळाचा साथीदार आहे गाण्याच्यासाठी. जसं हार्मोनियम आणि तबला आहे तसा त्याहूनही कदाचित जास्त हा तानपुरा आहे. त्याच्यामुळे त्याला सोडू नका, त्याला तुम्ही नेहमी जवळ ठेवा, त्याला वाजवा आणि त्याच्या सान्निध्यामध्ये तुम्ही संगीत अभ्यास करा.
1: वा वा, खूपच छान. मॅम, जे विद्यार्थी या संगीत क्षेत्रात येऊ इच्छितात त्यांना आपण काय सांगाल?
0: मी फक्त त्यांना एवढंच म्हणेन की तुम्ही अतिशय मोकळेपणाने उघडे कान ठेवून, उघडे डोळे ठेवून गाणं ऐका. हे तुम्ही सोडा की हे अमुक घराण्याचं आहे तर तमुक घराण्याचं आहे, हे ऐकावं की नाही ऐकावं काही नाही, तुम्ही गाणं ऐका. तुम्हाला आता एवढी साधनं आहेत, एवढे युट्यूब चॅनल्स आहेत, एवढे तुम्ही बटन दाबा आणि युट्यूबवर तुम्हाला तो कलाकार आज तुम्हाला त्याचं गाणं शेकडो तासांचं उपलब्ध आहे. तुम्ही मन मोकळेपणाने तुम्ही ठरवा की हा आठवडा मी किशोरी आमोणकरजींना ऐकणार, मग तो एक आठवडा तुम्ही पूर्ण किशोरी आमोणकरांनाच ऐका. पुढचा आठवडा मी कुमार गंधर्वजींना ऐकणार, म्हणजे तुम्ही आठवडाभर कुमार गंधर्वजींना ऐका. त्याचा पुढचा आठवडा तुम्ही ठरवा. असं उदाहरणार्थ देते की भाई नाही, आज आम्ही माणिक वर्मा ऐकणार, आज आम्ही मल्लिकार्जुन मनसूर ऐकणार, आज मी बुधादित्य मुखर्जीचा सतार ऐकणार, किंवा आज आम्ही अली अकबर खासाबांची सरोद ऐकणार. तुम्ही असं 8-8 दिवसाचं तुम्ही प्लॅन करा. आणि नुसतं हेच नाही, तुम्ही 8 दिवस लता मंगेशकर ऐका, 8 दिवस आशा भोसले ऐका, 8 दिवस तुम्ही किशोर कुमार ऐका.
1: अगदी,
0: तुम्ही मनापासून ऐका. एवढंच माझं सांगणं आहे, तुम्ही चांगलं ऐकायला लागलात ना तर तुम्ही ऑटोमॅटिक गुणगुणायला लागाल.
1: बरोबर,
0: एवढंच माझं सांगणं आहे.
1: खरंच मॅम, गुरु शिष्य परंपरा पूर्वी होती, पण आताचं डिजिटल युग, सोशल मीडिया हे सगळं सांभाळत असताना विद्यार्थी जो आहे, तरुण वर्ग स्पेशली, त्यांनी यात समतोल कसा साधावा आणि तुम्हाला याबद्दल काय वाटतं, काय नेमका फरक जाणवतो?
0: नाही, हे बघा, मला हे कळतं आहे की आजच्या तारखेमध्ये अतिशय अवघड आहे नवीन विद्यार्थ्यांना आपलं नॉर्मल शिक्षण आणि कला शिक्षण हे दोन्ही हे करणं. परंतु मला हेही माहिती आहे की नुसतं फॉर्मल कुठच्याही विषयाचं शिक्षण घेऊन आणि त्याच्यात फक्त रममाण होणारे जे लोक आहेत त्यांचं आयुष्य आणि त्याच्या जोडीला कुठचीही एक

0: आणि कला ची आवड बाळगणारे व्यक्ती ह्यांच्या जीवनामध्ये जमीन आसमानाचा फरक मी बघते सगळीकडेच. एक वेगळ्या प्रकारचा ओलावा तुमच्यामध्ये असतो, एक वेगळ्या प्रकारची जिज्ञासा तुमच्यामध्ये असते, एक वेगळ्या प्रकारची पर्सनॅलिटी डेव्हलप तुमची होते जेव्हा तुम्ही कुठच्याही एका कुठच्याही कलेला, मी असं नाही म्हणत की गाणंच करा, तबला करा, हार्मोनियम करा, सतार करा, सरोद करा, इतर कुठचं वाद्य करा, थिएटर करा, चित्रकला करा, कुठच्या पण एक आर्ट फॉर्म तुम्ही तुमच्या हृदयाच्या जवळ बाळगा, तुम्ही त्यामध्ये थोडासा रस घ्या, बघा तुम्हाला इतर वेळेला सुद्धा तुमच्या आयुष्यामध्ये किती आनंद द्विगुणित होतो. आणि तो आनंद एक वर्षाचे दोन वर्षाचा कोर्सचा आनंद नसतो, तो तुमच्या आयुष्यभर पुरणारा आनंद असतो, जो कधी जेव्हा तुमच्याबरोबर कोणी नसेल तो आनंद तुमच्या बरोबर असतो.
1: सुंदरच,
0: एवढंच मला आजच्या वेळेला सांगू इच्छितो. आणि आजचं आपण हे बातचीत आपलं इथे संपूया. मला खूप आनंद वाटला आपण मला या ठिकाणी बोलतं केलं. थँक्यू सो मच.
1: आजचा हा संवाद म्हणजे स्वरांच्या, शब्दांच्या आणि विचारांच्या एका अलौकिक दुनियेत केलेली सफर होती. विदुषी कलापिनी कोमकली यांच्याशी संवाद साधताना एका गोष्टीची प्रकर्षानं जाणीव झाली, ती म्हणजे परंपरेचा वारसा आणि वैयक्तिक सर्जनशीलता या दोन्हींचा सुंदर मिलाफ त्यांच्या गायकीत कसा घडतो. बंदिशेतील शब्दांचा अर्थ आणि भाव केवळ स्वरांच्या तांत्रिक प्रदर्शनाखाली दबू न देता मालवा लोकसंगीताचा सुगंध जपत त्यांनी संगीताची जी सेवा केली आहे ती खरोखरच भावणारी आहे. कलापिनीजी, आपण आपल्या व्यस्त वेळेतून वेळ काढून आमच्याशी मनमोकळा संवाद साधलात आणि संगीतातील आपले अनमोल असे विचार श्रोत्यांपर्यंत पोहोचवलेत याबद्दल आम्ही आपले मनापासून आभारी आहोत. आपल्या पुढील सांगीतिक प्रवासासाठी आमच्या संपूर्ण टीमकडून आणि सर्व श्रोत्यांकडून आपल्याला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.
2: शिक्षण, माहिती, ज्ञान, मनोरंजनाने सजलेले सदाबहार कार्यक्रम ऐकायला विसरू नका. रेडिओ मनभावन 90.8 FM. Always heart touching.

नमस्कार मित्रांनो, मी तुम्हा सर्वांची लाडकी आरजे प्रज्ञा ठाकूर तुम्हा सर्वांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आजचा आपला विषय असा आहे की ज्याचं नाव ऐकताच कुणाचा चेहऱ्यावर स्माईल येईल, कुणाला एखाद्या जुनी आठवण येईल, आणि कुणी म्हणेल अरे देवा हा विषय माझ्यासाठीच आहे. आज आपण बोलणार आहोत जुन्या काळाचं प्रेम आणि आजच्या पिढीचं प्रेम. होय, एक काळ असा होता की प्रेम होतं पण मोबाईल नव्हता. एक काळ असा होता की एक पत्र लिहिलं जायचं आणि त्या पत्राच्या उत्तरासाठी कित्येक दिवस वाट पाहिली जायची. आणि आज हाय पाठवलं, 2 मिनिटं रिप्लाय नाही आला आणि मनात प्रश्न, काय झालं? ऑनलाईन आहे पण रिप्लाय का नाही? काळ बदलला, टेक्नॉलॉजी बदलली, कम्युनिकेशन बदललं, पण एक प्रश्न कायम आहे, प्रेम बदललं का? तर तयार रहा, कारण आजचा कार्यक्रम फक्त प्रेम कथा नाही, हा आहे 2 पिढ्यांच्या प्रेमाचा सुंदर संवाद. चला तर मग सुरुवात करूया जुन्या काळापासून. कल्पना करा, एक मुलगा, त्याला एक मुलगी आवडते पण ते तिला मेसेज करू शकत नाही, इंस्टाग्रामवर फॉलोही करू शकत नाही, स्टोरी पाहून रिॲक्ट करू शकत नाही. मग काय करणार? कदाचित एखाद्या मित्राच्या हातून निरोप पाठवणार, तिला सांग मला तिच्याशी काही बोलायचं आहे. आणि समोरून उत्तर, तिलाही बोलायचं आहे. बस, इतक्यातच प्रेमाची अर्धी स्टोरी कम्प्लीट. आजच्या जनरेशनमध्ये मात्र हाय हाय, व्हॉट्सअप, नथिंग, ओके, आणि कन्व्हर्सेशन संपली. जुन्या काळात शब्द कमी असतील पण त्या शब्दांना वजन होतं. आज शब्द 1000 असतील पण कधी कधी अर्थ शोधावा लागतो. जुन्या प्रेमाची एक सुंदर गोष्ट म्हणजे प्रेमपत्र. कुणासाठी तरी पत्र लिहिणं म्हणजे फक्त शब्द लिहिणं नव्हतं, त्यासाठी वेळ द्यावा लागायचा. काय लिहायचं, कसं लिहायचं, पहिलं वाक्य काय असावं, हे सगळं विचार करून पत्र लिहिलं जायचं. आणि आज टायपिंग टायपिंग टायपिंग. मग हे आर यू अँग्री? पण खरं सांगायचं तर आज टेक्नॉलॉजीमुळे आपण भावना पटकन व्यक्त करू शकतो. फक्त एक मेसेज, फक्त एक कॉल, फक्त एक व्हिडिओ कॉल, आणि आपण 1000 किलोमीटर दूर असलेल्या व्यक्तीशी बोलू शकतो. म्हणून टेक्नॉलॉजी वाईट नाही, प्रश्न टेक्नॉलॉजीचा नाही, आपण ती कशी वापरतो याचा आहे. जुन्या काळात प्रेमामध्ये एक गोष्ट खूप होती, संयम. हो, उत्तरासाठी वाट पाहण्याचा संयम, भेटीसाठी वाट पाहण्याचा संयम, समोरच्या व्यक्तीला समजून घेण्याचा संयम. आज मात्र स्पीड खूप वाढली आहे, मेसेज लगेच, कॉल लगेच, रिप्लाय लगेच, आणि कधी कधी आपण रिलेशनशिप कडूनही इन्स्टंट रिझल्ट अपेक्षित करतो. पण प्रेम हे इन्स्टंट नूडल्स नाही ना, 2 मिनिटात तयार होणार नाही. प्रेमाला वेळ लागतो, ओळख वाढायला वेळ लागतो, विश्वास निर्माण व्हायला वेळ लागतो, आणि नातं टिकवायला तर त्याहून जास्त वेळ लागतो. आता थोडं आजच्या जनरेशनबद्दल बोलूया. आजची जनरेशन वेगळी आहे, ते प्रेम व्यक्त करतात इमोजीने, GIFने, रील शेअर करणे, मीम्स पाठवून, व्हॉइस नोट्स करून, व्हिडिओ कॉल करून, कधी कधी तर हा रील तुला का आवडला यावरूनही डिस्कशन सुरू होतं. आजची जनरेशन फिलिंग्स लपवत नाही, त्यांना बोलता येतं, त्यांना प्रश्न विचारता येतात, त्यांना स्वतःच्या बाउंड्रीज बद्दल बोलता येतं. हेही या पिढीचं एक वैशिष्ट्य आहे. पण सोशल मीडियामुळे कंपॅरिझन, मिसअंडरस्टँडिंग आणि प्रेशर ही निर्माण होऊ शकतं. म्हणून रिलेशनशिप ऑनलाईन असलं तरी समजून घेणं ऑफलाईन असणं गरजेचं आहे. चला तर एक मजेदार कंपॅरिझन करूया. जुना काळ, तुझ्यासाठी एक पत्र लिहिलं आहे, आज तुझ्यासाठी एक प्लेलिस्ट बनवली आहे. जुना काळ, तुझी आठवण येते आहे, आज मिस यू. जुना काळ, तू कधी भेटशील, आज फ्री आहेस का कॉल करू. जुना काळ, एक फोटो मिळाला की तो जपून ठेवायचा, आज गॅलरीमध्ये 400 फोटोज आणि तरीही आपला एक चांगला फोटो नाहीये. किती बदललंय ना सगळं.
पण या सगळ्या कंपॅरिझन मध्ये एक गोष्ट मात्र दोन्ही पिढ्यांसाठी समान आहे, रिस्पेक्ट. हो, प्रेम म्हणजे फक्त आय लव्ह यू म्हणणं नाही, प्रेम म्हणजे समोरच्या व्यक्तीच्या मनाचा आदर करणं, तिचं किंवा त्याचं नाही स्वीकारणं, एकामेकांना स्पेस देणं, चुका झाल्या तर संवाद साधणं, आणि सर्वात महत्वाचं, समोरची व्यक्ती तुमच्यासोबत आहे म्हणून तिच्यावर हक्क गाजवणं नाही. नात्यामध्ये प्रेमासोबत आदर आणि विश्वासही हवा. आता थोडं तुमच्याशी बोलूया. समजा तुम्हाला दोन पर्याय दिले. ऑप्शन ए, जुन्या काळासारखं प्रेमपत्र. ऑप्शन बी, आजच्या काळासारखं क्यूट मेसेज. तुम्ही काय निवडाल आणि का? मला पर्सनली वाटतं दोन्ही ब्युटी वेगळी आहे. पत्रामध्ये वाट पाहण्याची मजा आहे आणि मेसेजमध्ये लगेच भावना पोहोचवण्याची सुविधा आहे. म्हणून प्रश्न जुनं चांगलं की नवीन हा नाही. आपण नवीन साधनांमध्ये जुन्या प्रेमाची सिन्सिअरिटी ठेवू शकतो का हा प्रश्न आहे. आज रिलेशनशिपचा एक मोठा भाग सोशल मीडियाभोवती फिरतो. फोटो अपलोड केला, कॅप्शन टाकलं, फ्रेंडने कमेंट केले आणि मग कधी कधी नात्याचं मेजरमेंट लाईक्स आणि कमेंट्समध्ये होऊ लागतं. पण खरं प्रेम किती लाईक्स मिळाले यावर ठरत नाही. कधी कधी सगळ्या जगाला माहिती नसलेलं नातंही खूप सुंदर असू शकतं. रिलेशनशिपचं व्हॅल्यू सोशल मीडियावर नाही तर दोन व्यक्तींमधल्या विश्वासात असतं. आता थोडा सिरियस विषय, ब्रेकअप. हो, पूर्वी ही नाती तुटायची, आजही तुटतात, फरक तेवढाच. आज ब्रेकअप नंतर ऑप्शन लगेच दिसतात, ब्लॉक, अनफॉलो, रिमूव्ह, अचीव चॅट्स. पण मनात ब्लॉक करता येतं का हा मोठा प्रश्न आहे. नातं तुटल्यानंतरही प्रत्येक व्यक्तीला स्वतःला वेळ देणं गरजेचं आहे. प्रत्येक ब्रेकअपला विलन आणि हिरो शोधण्याची गरज नसते. कधी कधी दोन चांगल्या व्यक्तीही एकमेकांसाठी योग्य नसू शकतात. महत्वाचं म्हणजे अनुभवातून शिकणं आणि पुढे जाणं. मला वाटतं आपण जुन्या आणि नव्या पिढीला एकमेकांच्या विरोधात उभं करण्याची गरज नाही. जुन्या प्रेमाकडून आपण घेऊ शकतो संयम, विश्वास, कमिटमेंट, साधेपणा, वाट पाहण्याची कला, आणि आजच्या जनरेशनकडून घेऊ शकतो खुला संवाद, बाउंड्रीज, टेक्नॉलॉजीचा योग्य वापर, स्वतःच्या भावना व्यक्त करण्याची मोकळीक. म्हणजे जुन्या काळाचं मन, आजच्या काळाची कम्युनिकेशन, सुंदर नातं. चला आता एका छोट्या रॅपिड फायरकडे येऊया. पत्र की टेक्स्ट? मला तरी वाटतं पत्रामध्ये जी मजा होती ना ती आजकाल टेक्स्टमध्ये नाही. चहा की कॉफी डेट? मला माझी आजी अजूनही सांगते त्यांच्या काळामध्ये ना साधा कटिंग चहा सुद्धा पिण्यासाठी बोलवणं खूप मोठं आव्हानच असायचं. आणि आजकाल तर खूप कॅज्युअली आपण विचारतो कॉफी डेटला येणार का, हा प्रश्न आजकाल खूप कॉमन झालाय. लँडलाईन कॉल की व्हिडिओ कॉल? आजकाल व्हिडिओ कॉलवरती आपण सगळं काही बोलतो. इझिली समोरचा व्यक्ती आपल्याला लगेच दिसतो, त्याने काय घातलंय, तो कसा दिसायला लागलाय, तो कसा राहतोय, त्याच्या आजूबाजूस कोण आहे, खूप लवकर कळतं आपल्याला सगळं. पण लँडलाईन कॉल बहुतेक त्या टायमाची ना मजा वेगळी होती. एक गुलाब की इंस्टाग्राम स्टोरी? हो, त्या काळात एक साधं गुलाब देणंही खूप मोठी अपॉर्च्युनिटी असायची. इंस्टाग्रामवरची स्टोरीमध्ये शक्यतो तेवढा पाहिजे तसा इफेक्ट नसेल. लॉंग कन्व्हर्सेशन की मीम्स? तासन तास गप्पा मारणे आणि नुसती साधी एक मीम पाठवणे यात फरक असू शकतो. जुन्या काळाची प्रेम कहाणी की आजची मॉडर्न लव्ह स्टोरी? लव्ह स्टोरी तर लव्ह स्टोरी असते, ती जुनी असो की नवी, प्रेम वाटून घेता येत नाही असं मला वाटतं. आणि शेवटचा प्रश्न, लव्ह की रिस्पेक्ट? माझं उत्तर दोन्ही. कारण रिस्पेक्ट नसलेलं लव्ह टिकणं कठीण आणि प्रेम नसलेला रिस्पेक्ट रिलेशनशिपला पूर्णत्व देत नाही. खरं सांगायचं झालं तर हा विषय जितका बोलला तितका कमीच. हो, कारण प्रेमाची गोष्ट निघाली की प्रत्येकाकडे काही ना काही आठवण असते.
कुणाच्या आयुष्यात प्रेम आलं असेल, कुणी प्रेमाला दुरूनच पाहिलं असेल, कुणी प्रेम केलं असेल आणि कुणी अजूनही विचार करत असेल आपल्याला कधी मिळणार हे प्रेम. पण प्रेम म्हणजे फक्त दोन व्यक्तींची स्टोरी नाही, प्रेम म्हणजे एक भावना आहे आणि ही भावना प्रत्येक जनरेशनने आपल्या पद्धतीने अनुभवली आहे. पूर्वीच्या काळात प्रेम सुरू होण्यासाठी सोशल मीडियाची गरज नव्हती. कधी शाळेत, कधी कॉलेजमध्ये, कधी शेजारी, कधी एखाद्या मित्राच्या ओळखीतून आणि कधी फक्त एक नजर, बस एक नजर भेटली आणि मनात कुठेतरी एक छोटासा प्रश्न निर्माण झाला, ही व्यक्ती कोण आहे. आणि मग पुढचे काही दिवस फक्त तिच्या एका भेटीची ओढ लावणे. आज मात्र परिस्थिती वेगळी आहे. एखादी व्यक्ती आवडली, प्रोफाईल सर्च करा, इंस्टाग्राम सापडलं फॉलो करा, स्टोरी आली व्ह्यू करा, मग रिॲक्शन, मग मेसेज आणि प्रेम कथेची सुरुवात. किती सोपं झालंय ना. मला वाटतं पूर्वी प्रेम मिळण्यासाठी जेवढा वेळ लागायचा त्यामुळे कदाचित त्या भावनेची किंमत वेगळी असायची. त्या व्यक्तीला आपण आपलं होण्यासाठी काही वेळ दिला गेला असतो. त्या व्यक्तीची परवानगी ही खूप महत्त्वाची होती पहिल्याच्या काळात असं मला वाटतं. म्हणून त्यामुळे समोरच्या व्यक्तीची ना किंमत खूप अनमोल असायची. पूर्वी एखाद्या व्यक्तीचा चेहरा पाहण्यासाठी प्रत्यक्ष भेट आवश्यक होती. आज प्रोफाईल पिक्चर पुरेसा आहे. पूर्वी एखाद्या व्यक्तीबद्दल जाणून घ्यायला वेळ लागायचा, आज बायो वाचलं की थोडी माहिती मिळते. पूर्वी तो ती कशी व्यक्ती आहे हे समजण्यासाठी संवाद करावा लागायचा. आज सोशल मीडिया फीड पाहून आपण अंदाज लावतो. पण सोशल मीडियावर दिसणारी व्यक्ती आणि प्रत्यक्ष आयुष्यातील व्यक्ती एकच असेल असं नाही. आणि म्हणूनच प्रेम करण्याआधी व्यक्तीला समजून घेणं महत्त्वाचं आहे. जुन्या काळात फोन असला तरी प्रत्येकाकडे मोबाईल नव्हता. कधी घरचा लँडलाईन, कधी शेजारच्यांचा फोन. आणि फोन वाजला की घरातला प्रत्येक जण म्हणायचा, माझ्यासाठी आहे का? हो. आणि जर खरंच आपल्यासाठी फोन असेल तर आवाजही बदलायचा, हॅलो. इतका शांत आवाज, जणू काही आपणच फोनची वाट पाहत नव्हतो. आज मात्र मोबाईल आपल्या हातात 24 तास असतो. फोन कुठेही, इंटरनेट कुठेही, कम्युनिकेशन कुठेही. पण एक गंमत आहे, पूर्वी साधनं कमी होती पण वाट पाहण्यात आनंद होता. आज साधनं भरपूर आहेत पण पेशन्स कमी झाल्यासारखं वाटतं. आजच्या जनरेशनमध्ये एक प्रसिद्ध प्रश्न, रिप्लाय का नाही केला? ऑनलाईन आहे, स्टोरी टाकली आहे, रील शेअर केली आहे पण मेसेजला रिप्लाय नाही. आणि मग मनात इन्व्हेस्टिगेशन सुरू. कदाचित बिझी असेल, नाही पण ऑनलाईन तर आहे, कदाचित माझ्यावर रागवला असेल, मी काही चुकीचं बोलले का? आणि 5 मिनिटात आपण डिटेक्टिव्ह बनतो. पण प्रत्येक लेट रिप्लाय म्हणजे कमी प्रेम असं नसतं. प्रत्येक व्यक्तीला स्वतःचं आयुष्य असतं, कधी अभ्यास, कधी काम, कधी फॅमिली, कधी स्वतःसाठी वेळ. म्हणून नात्यात कम्युनिकेशन सोबत ट्रस्ट सुद्धा असायला हवा. पूर्वी भेटणं सोपं नव्हतं. एक भेट ठरवण्यासाठी कितीतरी प्लॅनिंग, कुठं भेटायचं, कधी भेटायचं, घरी काय सांगायचं, किती वेळ थांबायचं. आणि भेट झाली की ती भेट मनात खूप दिवस राहायची. आज आपण कधीही व्हिडिओ कॉल करू शकतो, एक क्लिकवर समोरची व्यक्ती दिसते. ही टेक्नॉलॉजीची सुंदर बाजू आहे. पण टेक्नॉलॉजी कितीही पुढे गेली, समोरासमोर बसून मनापासून केलेली कन्व्हर्सेशन ह्या गोष्टीची जागा पूर्णपणे घेऊ शकत नाही. आजच्या जनरेशनमध्ये एक सुंदर बदलही दिसतो. आज अनेक तरुण तरुणी रिलेशनशिपमध्ये फक्त प्रेम शोधत नाहीत, ते फ्रेंडशिप शोधतात, अंडरस्टँडिंग शोधतात, रिस्पेक्ट शोधतात, करिअर समजून घेणारा पार्टनर शोधतात, स्वतःची जाणीव ज्याला असेल असा साथीदार ते शोधत असतात. आणि ही गोष्ट महत्त्वाची आहे, कारण रिलेशनशिपमध्ये असताना स्वतःची ओळख हरवणं गरजेचं नाही. दोन व्यक्ती एकत्र असू शकतात पण दोघांचं स्वतंत्र व्यक्तिमत्वही असू शकतं. एक गोष्ट आपण लक्षात ठेवायला हवी, प्रेम म्हणजे समोरच्या व्यक्तीवर मालकी हक्क मिळवणं नाही.
तू माझ्या सोबत आहेस म्हणजे तू फक्त माझाच ऐकलं पाहिजेस, असं प्रेम नाही. प्रेम म्हणजे तू माझ्या सोबत आहेस आणि मला तुझ्या मताचाही आदर आहे, हे प्रेम. नात्यात प्रश्न विचारता येतात पण चौकशी सारखं नाही, काळजी करता येते पण नियंत्रण ठेवण्यासाठी नाही. आपुलकी असावी पण समोरच्या व्यक्तीला स्वतःची स्पेस सुद्धा असावी, कारण नातं सुंदर होतं तेव्हा जेव्हा दोन व्यक्ती एकमेकांना बांधून ठेवत नाही तर एकमेकांसोबत वाढतात. जुन्या जनरेशनकडेही काही सुंदर गोष्टी होत्या, नातं टिकवण्याची इच्छा, हो कठीण काळात साथ देण्याची भावना, छोट्या गोष्टीचं महत्त्व, एकमेकांसाठी वेळ काढणं. आज आपल्याकडे टेक्नॉलॉजी आहे पण कधी कधी वेळ नाही. पूर्वी टेक्नॉलॉजी कमी होती पण कदाचित भेटींसाठी वेळ काढण्याची सवय जास्त होती, म्हणून जुन्या काळाला पूर्णपणे परफेक्ट म्हणायचं नाही आणि आजच्या जनरेशनला चुकीचं म्हणायचं नाही. प्रत्येक काळात चांगल्या आणि कठीण दोन्ही गोष्टी असतात, आपण एक चांगल्या गोष्टी घ्यायच्या. आजची जनरेशन एक गोष्ट खूप चांगली करते, बोलते हो मला हे आवडत नाही, मला हे अनकम्फर्टेबल वाटतं, मला माझ्या करिअरवर फोकस करायचं आहे, मला माझ्यासाठी वेळ हवा आहे, या गोष्टी बोलण्याची मोकळीक आज जास्त आहे. आणि हेल्दी रिलेशनशिपसाठी संवाद खूप महत्त्वाचा आहे, कारण मनात ठेवलेला गैरसमज वाढत जातो पण बोलून घेतलेले प्रश्न अनेकदा सोपे होतात. आता मनात प्रश्न असा येतो, मग जुनं प्रेम चांगलं की नवीन? पण मला वाटतं हा प्रश्न चुकीचा आहे, कारण प्रेमाला जनरेशन नसते, प्रेमाला मोबाईल नसतो, प्रेमाला इंस्टाग्राम अकाउंट नसतो, प्रेमाला काळाची मर्यादा नसते. प्रेम फक्त प्रेम असतं, फक्त त्याची भाषा बदलते. पूर्वी तुझ्यासाठी पत्र लिहिलंय, आज तुझ्यासाठी मेसेज केलाय. पूर्वी तुझी वाट पाहतोय, आज कॉल मी व्हेन यू आर फ्री. तुझी आठवण नाही आली का? रिपीट. पूर्वी तुझी आठवण आली, आज एक छोटासा इमोजी. शब्द बदललेत पण भावना नाही. आता कल्पना करा बरं, कधी जर जुन्या काळातील व्यक्तीकडे स्मार्टफोन असतात तर कदाचित तेही व्हॉट्सअपवर मेसेज करत असते, आणि आजच्या जनरेशनकडे जुन्या काळातील पत्र असतील तर कदाचित तेही एखादं सुंदर पत्र लिहिलं असतं. म्हणून साधनं बदलतात, माणूस बदलतो, पण मनाला आपुलकीची गरज कायम असते. चला तर मग आता इथलचा शेवट आपण आता इथं असाच करूया. याच्यामधून आपण काय शिकायला मिळालं बरं? प्रेम हे वेगळं नसतं, जुनं किंवा नवं नसतं, प्रेम प्रेम असतं. प्रेमाला कुठली लिमिटेशन नाही आहे, ना प्रेम जनरेशन पाहून होतं, हे आज आपल्याला खूप सुंदर प्रकारे ऐकायला मिळालं. आज आपण इथंच थांबूया, मी तुमची रजा घेते. मी तुम्हा सर्वांचे लाडके आरजे प्रज्ञा ठाकूर. तुम्ही ऐकत रहा रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.